शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेनं दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, मी सौ सोनाली सोमेश्वर लोहकरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले दौलत मंगळ याविषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. शिवाजी महाराजांचे वडील काही काळ आदिलशाहीत तर काही काळ निजामशाहीत सरदार म्हणून होते. परंतु गुलामगिरीत राहणं शहाजी राजांना पसंत नव्हतं. त्यातच त्यांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांचे तीन पुत्र दौलताबादला भर दरबारात मारले गेले. जरी लखुजी राजे आणि शहाजी राजांचं वाकडं होतं तरी निजामानं केलेला घात पाहून ते संतापले. निजामशाही सोडण्याचं त्यांनी ठरवलं. पण आता दुसरीकडं जायचं तरी कुठे? कोणत्या तरी सुलतानाकडेच ना. पण निजामशहा काय, आदिलशहा काय, मोगलशहा काय आणि कुतुबशहा काय, इथून तिथून सगळे सारखेच. त्यापेक्षा नकोच ही गुलामगिरी, नको ही जहागिरी. आपला प्रदेश, आपले लोक असताना या परकीय सत्तांना साथ देण्यापेक्षा स्वतः. आणि शहाजी राजांनी एक धाडसी बेत आखला बंडाचा. आणि राजे बंड करून उठले. पुण्याची जहागिरी शहाजी राजांच्या वडिलांपासून त्यांच्याकडे होती. राजांचे वाडेही या पुण्यात होते. शहाजी राजे परांड्या नजीक होते. ते संगमनेरहून पुण्यात आले आणि पुणे आणि त्याच्या आसपासचा प्रदेश भराभरा ताब्यात घेण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्याचा दिवस 300 वर्षानंतर उगवत होता. आदिलशाहीचा हा मुलुक स्वतंत्र होत होता. आदिलशहाच्या कानावर हे वृत्त पोहोचलं. तो खवळला. रायाराव नावाचा मराठी सरदार ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी पुण्याकडे आला. आदिलशहाच्या फौजा पुण्यात घुसल्या. यावेळी जिजाबाई गरोदर होत्या. या धामधुमीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरीवर त्यांना ठेवलं होतं. आदिलशाहीच्या फौजांनी पुण्यात थैमान घातलं. कत्तली करीत त्यांनी आगी लावण्यास सुरुवात केली. शहाजी राजांचे वाडे पेटले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. धुराच्या लोटांनी काळोख पसरला. तलवारीच्या तडाख्यातून सुटण्यासाठी वाट फुटेल तिकडे लोक पळू लागले. पुण्याभोवतीची तटबंदी आणि वेशी सुरुंगांनी उडवल्या गेल्या. शहाजी राजांच्या स्वराज्याची धुळधाण उडाली आणि दहशत बसावी म्हणून गाढवांचा नांगर पुणे प्रांतात फिरवला. स्वराज्य संपलं. त्यावेळी विजापुरी सरदार मुरार जगदेव पंडितानं पुण्यातील मुलकी आणि लष्करी ठाणं हे सिंहगड रांगेतील भुलेश्वराच्या डोंगरावर नेलं. तिथे प्राचीन हेमाडपंथी मंदिराच्या भोवताली तटबंदी उभारून किल्ला बनवला आणि त्याचं नाव ठेवलं दौलत मंगळ. साल होत 1629. भुलेश्वर देवालयाच्या दक्षिणेस श्री मंगळाई देवीचं ठाण असल्यामुळे या किल्ल्याला दौलत मंगळ हे नाव पडलं असावं. अहमदनगरच्या बाजूनं पुरंदरवर चालून येणाऱ्या शत्रूस पायबंद व्हावा याकरताच मुरार जगदेवानी या किल्ल्याची स्थापना केलेली असावी. मुरार जगदेव हे आदिलशाहीचे म्हणजे विजापूर दरबाराचे मोठे सरदार होते. त्यांना महाराजाधिराज अशी पदवी होती आणि त्यांना मुरार पंडित या नावानं ओळखलं जाई. त्यांचे आणि शहाजी राजांचे संबंध अतिशय जवळचे होते. पुणे प्रांतावर मुरार पंडिताचा अंमल 1629 ते 1634 पर्यंत होता। या दरम्यानच 1633 मध्ये आलेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी मुरार जगदेवांची तुळा केली। ही तुळा 24 वेळा 24 पदार्थांनी करण्यात आली। यामध्ये सोनं, रुपे, धान्य असे 24 पदार्थ होते। ही तुळा भीमा इंद्रायणीच्या काठी नागरगाव येथे झाली। स्वतः वजीर साहेब शहाजी राजे या समारंभास उपस्थित होते। विद्वान लोकांचा सत्कार झाला। मुरार पंतांनी संगमेश्वराचं देऊळ बांधलं। या ठिकाणी त्यांची तुळा झाली म्हणून या गावाचं नाव तुळापूर झालं। पुढे या आदिलशाहीसाठी झटणाऱ्या मुरार जगदेवाला आदिलशहानं कैद केलं। त्याची जीप छाटून शहरातून धिंड काढली आणि नंतर तुकडे तुकडे करून ठार मारलं। शहाजी राजांना मदत करणाऱ्या आणि दौलत मंगळ किल्ल्याची निर्मिती करणाऱ्या मुरार जगदेवाचा अंत असा दारुण झाला। साल होत ऑक्टोबर 1635। मुरार पंतांच्या वधानंतर पुणे प्रांताचा व्यवहार 2-3 वर्षे किल्ले दौलत मंगळवरूनच होत होता। पण पुढे पुण्याची पुन्हा उभारणी झाल्यावर याकडे फारसे लक्ष राहिले नाही आणि शत्रूच्या हल्ल्यात हा नेस्तनाबूत झाला। पुढे तो दुर्लक्षित राहिला। या किल्ल्याच्या पायथ्याशी त्या काळी लहानसे शहर असावे असे तेथील अवशेषावरून वाटते। दौलत मंगळ हा किल्ला म्हणून फारसा प्रसिद्ध नाहीये। तो प्रसिद्ध आहे हेमाडपंथी घाटाच्या टुमदार मंदिरांमुळे। साधारण 10-12 फूट उंच अशा दगडी चौथऱ्यावर हे मंदिर उभा आहे। बाहेरून मंदिर एवढं भव्य असेल असं वाटत नाही। प्रवेश केल्यानंतर चौरस मंडप लागतो। त्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला असणाऱ्या पायऱ्या चढून वर जावं लागतं। समोर ओवऱ्या असून डाव्या हातास मंदिर आहे। बाहेर मोठा नंदी आहे, तो घोटीव असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। मंडपाच्या चौथऱ्यावर रामायण महाभारतातील दृश्य कोरलेली आहेत। तसेच नृत्य, वादन यावरील आणि इतर अनेक विषयांवरील मूर्ती कोरलेल्या आहेत। महाराष्ट्रातील मंदिरात इतकं उत्तम, सौष्ठवपूर्ण, घाटदार आणि प्रमाणबद्ध मूर्तीकाम क्वचितच पाहायला मिळतं। इसवी सनाच्या 13व्या शतकात याची उभारणी झाली असावी। अठराव्या शतकाच्या मध्यास याची दुरुस्ती झाली। ब्रह्मोद्र स्वामींचे वास्तव्य येथे काही काळ होते। पुरंदरच्या ईशान्येस 20 मैलावर दौलत मंगळ उर्फ भुलेश्वर आहे। पुणे सोलापूर रस्त्यावर यवत या गावी उतरून या किल्ल्यावर जाता येतं। मात्र या बाजूने बरीच चढण चढून जावं लागतं। जेजुरी अथवा सासवड कडून आल्यास फारशी चढण नाही। सध्या या किल्ल्याच्या पायथ्याशी वनराई संस्थेनं वन निर्माण केलेलं आहे। आज दौलत मंगळ हा किल्ला म्हणून ओळखण्या एवढ्या खुणाही शिल्लक नाहीत, पण भुलेश्वर हे महाराष्ट्रातील अद्वितीय मंदिर आपण पाहिलेच पाहिजे। मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM। आवाज तुमचा आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: चला भटकन तिला श्रोतेहो नमस्कार स्नेहालय संचलित रेडियो नगर 90.4 एफएम वरील चला भटकन तिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडई, आज आपण अशी भटकंती करणार आहोत जिथे कदाचित तुम्हाला मोठमोठ्या इमारती दिसणार नाहीत, एखादा धबधबा किंवा डोंगराचं सुंदर दृश्यही नसेल, पण या जागेच्या मातीमध्ये दडलाय हजारो वर्षांचा इतिहास. आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या इनाम गावला. पुण्यापासून साधारण 89 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव घोड नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि गावापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे एक महत्वाचं पुरातत्वीय स्थळ. आता तुम्ही म्हणाल यात एवढं विशेष काय, तर मंडई हजारो वर्षांपूर्वी इथे माणसं राहत होती, त्यांची घरं कशी होती, ते काय खात होते, कोणती भांडी वापरत होते, शेती कशी करत होते आणि त्यांच्या मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार कसे केले जात होते, या सगळ्याची उत्तरं आपल्याला इनाम गावच्या उत्खनामधून मिळतात. म्हणून आजची भटकंती फक्त एका गावाची नाही, आज आपण थेट आपल्या पूर्वजांच्या काळात जाणार आहोत. मंडई इनाम गावला जाण्यापूर्वी ऐकूयात हे छानसं गाणं.

मंडळी, आपण आज एखाद्या गावात गेलो की तिथे घरं, रस्ते, दुकानं, शेतं दिसतात. पण कल्पना करा, आजपासून हजारो वर्षांपूर्वी याच परिसरात लोकांचं जीवन कसं असेल. इनाम गावच्या पुरातत्वीय स्थळावर ताम्रपाषाण युगीन वस्तीचे पुरावे सापडलेत. या स्थळावर मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलंय आणि प्राचीन वस्तीचा आराखडा समजून घेण्याचा प्रयत्न झाला. इथे सापडलेल्या पुराव्यांवरून त्या काळात लोक इथे स्थायिक होऊन राहत होते, शेती करत होते आणि घरं बांधून आपलं दैनंदिन जीवन जगत होते असं लक्षात येतं. म्हणजे आज आपण ज्याला गाव म्हणतो ना, त्याची एक खूप जुनी कहाणी या मातीत दडलेली आहे. आणि म्हणूनच इनाम गावची सफर करताना फक्त आजूबाजूला पाहायचं नाही, तर डोळ्यासमोर इतिहास उभा करायचा आहे. आपण ज्या जमिनीवर चालतोय त्याच जमिनीवर कधी काळी हजारो वर्षांपूर्वीची एक वस्ती अस्तित्वात होती. ही कल्पनाच किती भन्नाट आहे ना. ही कल्पना करताना ऐकूयात हे छानसं गाणं.

मंडळी, आता प्रश्न असा आहे की हजारो वर्षांपूर्वी इथे लोक राहत होते हे समजलं तरी कसं? तर याचं उत्तर आहे पुरातत्वीय उत्खनन. इनाम गावमध्ये उत्खनन करताना मातीची भांडी आणि त्यांचे तुकडे, दगडी साधनं, धातूच्या वस्तू, मणी आणि इतर अनेक पुरावे मिळालेत. भारत सरकारच्या नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट्स अँड अँटिक्विटीजच्या नोंदीमध्ये इनाम गावमधील अनेक मातीच्या भांड्यांचे अवशेष नोंदवलेत. आता जरा विचार करा, आज आपल्या घरात स्वयंपाकासाठी वेगवेगळी भांडी असतात. पूर्वीच्या काळातही माणसाला अन्न शिजवायचं होतं, साठवायचं होतं, पाणी ठेवायचं होतं. फरक एवढाच, साधनं वेगळी होती. म्हणून उत्खननातून मिळालेली एखादी मातीची छोटीशी भांड्यांची तुकडी देखील पुरातत्वज्ञानासाठी खूप मोठी माहिती देऊ शकते. कारण त्या छोट्याशा तुकड्यामागे असते एका संपूर्ण समाजाची, गावाची कहाणी.

मंडळी आता आपण जरा त्या काळातील घरात डोकवूया. आज घर बांधताना आपण आराखडा काढतो, खोल्यात ठरवतो, स्वयंपाकघर कुठे असणार, वस्तू कुठे ठेवायच्या हे ठरवतो. इनामगावच्या उत्खननामधून प्राचीन घरांचे आराखडे आणि त्यांच्या रचनेचे पुरावे मिळालेत. काही घरांमध्ये साठवणुकीसाठी जागा आणि चुलीसारख्या रचनाही आढळल्यात. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी माणूस फक्त भटकं जीवन जगत नव्हता, तो आपल्या गरजेनुसार घराची रचना करत होता, अन्न साठवत होता आणि कुटुंबासोबत राहत होता. काही घरं लहान, काही तुलनेनं मोठी अशी त्या काळातील वस्ती आपल्याला उत्खननातून समजते. आणि मला वाटतं हीच पुरातत्वातील खरी संगम आहे. आपल्याला एखादी जुनी वस्तू दिसते आणि त्या वस्तूला जोडत जोडत आपण हजारो वर्षांपूर्वीच्या माणसाचं संपूर्ण जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तोच प्रयत्न आज आपण करत आहोत आपल्या चला भटकंतीला या ट्रॅव्हल शोमध्ये. पुढेही आपण या गावात असंच फिरणार आहोत, त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

इनाम गावच्या या प्राचीन वस्तीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घोड नदीचा परिसर. हे पुरातत्वीय स्थळ घोड नदीच्या उजव्या काठावर आहे. घोड ही भीमा नदीची उपनदी आहे. आता नदीकाठी वस्ती का निर्माण झाली असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. पाण्यामुळे शेतीला मदत होते, जनावरांसाठी पाणी मिळतं आणि रोजच्या जीवनासाठी ही नदी महत्वाची असते. इनाम गावचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना इथल्या प्राचीन समाजाच्या शेती आणि जीवन पद्धतीबद्दल महत्वाचे पुरावे मिळालेत. आजही आपण गावाकडे गेलं की नदी, विहीर किंवा तलावाभोवतीची जीवनशैली पाहतो. म्हणजे काळ बदलला, साधनं बदलली, पण पाण्याभोवती माणसाचं जीवन उभं राहण्याची गोष्ट मात्र फारशी बदललेली नाहीये.

0: मंडई, आता येतो एक जरा गंभीर पण महत्वाचा विषय, मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची पद्धत. इनाम गावच्या उत्खननामध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या दफनांचे पुरावे मिळालेत. काही मुलांना मातीच्या मोठ्या भांड्यांमध्ये दफन केल्याचं पुरावे देखील संशोधनात नोंदवलेत. यावरून त्या काळातील समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि मृत्यूकडे पाहण्याची पद्धत समजून घेण्यासाठी संशोधकांना महत्वाची माहिती मिळते. म्हणजे इनाम गाव आपल्याला फक्त लोक इथे राहत होते एवढंच सांगत नाही, ते सांगतं की त्या लोकांना भावना होत्या, कुटुंब होतं, परंपरा होत्या आणि मृत व्यक्तींबद्दलही त्यांच्या मनात काही विशिष्ट श्रद्धा होत्या. हजारो वर्षांचा काळ उलटून गेला पण माणूस आपल्या माणसांशी जोडलेला होता, ही गोष्ट इथल्या पुराव्यांतून जाणवते.
1: आता सगळं बरं आहे ना बाकी?
2: नाही बेले,
1: सरग्याचं बापूस नुसतं खोळावल्यासारखं करता, अन पाणी टाकल्यान माहिता

मंडई चला आता इतिहासातून थोडं वर्तमानात येऊया. इनामगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे आणि पुण्याच्या पूर्वेला साधारण 89 किलोमीटर अंतरावर आहे. प्राचीन पुरातत्वीय स्थळ आधुनिक इनामगाव गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर घोड नदीच्या काठावर आहे. म्हणजे पुण्याहून जर भटकंतीला निघाला तर शहर मागे पडतं आणि हळूहळू ग्रामीण महाराष्ट्राचा अनुभव सुरू होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी शेतं, गावाकडचं वातावरण आणि घोड नदीचा परिसर प्रवासालाही एक वेगळीच मजा येते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एखादं नेहमीसारखं पर्यटन स्थळ किंवा मोठं मनोरंजन पार्क नाहीये. हे पुरातत्वीय महत्व असलेलं ठिकाण आहे, त्यामुळे तिथे जाताना परिसराची काळजी घेणं, पुरातत्वीय अवशेषांना हात न लावणं आणि स्थानिक सूचनांचं पालन करणं महत्वाचं आहे.

मंडई इनामगावच्या मातीत आपल्याला प्राचीन घरांचे पुरावे मिळतात. मातीची भांडी सापडतात, साधनं सापडतात, दफन पद्धतींची माहिती मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा माणूस कसा जगत होता याची कल्पना करता येते. आज आपण मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ आणि आठवणी साठवतो, पण हजारो वर्षांपूर्वीची माणसानं आपल्या आयुष्याच्या आठवणी मागे ठेवल्या या मातीमध्ये, आणि त्या मातीला वाचवण्याचं काम पुरातत्वज्ञांनी केलंय. म्हणून पुढच्या वेळी पुणे नगरच्या दिशेनं भटकंतीचा प्लॅन करताना नेहमीच्या ठिकाणांपेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल तर इनामगावसारख्या ऐतिहासिक ठिकाणाकडेही नक्की पहा. कारण भटकंती म्हणजे फक्त नवीन जागा पाहणं नाहीये, तर त्या जागेची गोष्ट आपल्या मनात घेऊन परत येणंय. मंडई आता आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी चला भटकंतीला या ट्रॅव्हल शो मध्ये. तोपर्यंत तुमची भटकंती चालूच ठेवा, आसपासच्या ठिकाणांना भेट द्या आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या उडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटलं म्हणजे मौज मजा मस्ती करण्याचा दिवस, परंतु त्याचबरोबर काहीतरी नवनवीन शिकण्याचा दिवस. तर आपण प्रत्येक वेळेतल्या संडे शो मध्ये नवनवीन शिकत असतो. तर आज आपल्या सोबत आहे रुद्राक्ष संतोष सोनवणे. हा आपल्याला सुंदर अशी प्रार्थना ऐकवत आहे, ती आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव रुद्राक्ष संतोष सोनवणे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. आज मी एक माझ्या शाळेची प्रार्थना म्हणणार आहे, ते तुम्ही ऐका. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, त्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा, चिमन पाखरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे अमास एक छंद एक ध्यास, पैल तरी दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आमिनती मंत कला कुनी बुद्धिमंत, हो आमिनती मंत कला गुनी बुद्धिमंत, कीर्तीचे कळस जाय उंच अंबरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. धन्यवाद.
0: बालमित्रांनो, आताच आपण सुंदर अशी शाळेतील प्रार्थना आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

श्रोतेहो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: है,
1: उधर है,
0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: शायरीची जादू, फैशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलीवुड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही। वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार, गुड मॉर्निंग गाइज. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी आपला संडे स्पेशल फरमाईशे गानो की हा शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. सकाळचे वाजले 10, आपला शो सुरू झालाय आणि आठवड्याभरामध्ये भरपूर अशा फरमाईशा आलेल्या आहेत. आणि मंडळी खरं सांगू का तुम्हाला, आजचा जो शो आहे तर तो खास आहे आपल्या जेनझीजसाठी. कारण मंडळी अनेक अशा गाण्यांची जी रिक्वेस्ट आली आहे ना आपल्याला, तर ते आपण तुम्ही ऐकणारच आहात. आता आपण ते तुम्हाला समजून जाईल की ती जी गाणी आहेत तर ती मोस्टली कोविड काळातली, टिकटॉकच्या काळातली गाणी आहेत. आणि काही जी गाणी आहेत तर ती आत्तासुद्धा जी फेमस झालेली आहेत किंवा आत्तासुद्धा जी ट्रेंडिंगला आलेली गाणी आहेत, तर त्या गाण्यांची रिक्वेस्ट आलेली. आज खूप आगळ्या वेगळ्या फरमाईशी आहेत मंडळी. आणि अनेक गाणी तुम्ही ऐकलेली सुद्धा असणार आहेत आणि अनेक गाणी तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकलेली नसणार सुद्धा आहे. तर मंडळी आपण फटाफट आपला शो सुरू करत आहोत वेळ वाया न घालवता. आणि मंडळी खरंच हा आपला शो एन्जॉय करा. आणि मंडळी आपण आता वळत आहोत आपल्या पहिल्या फरमाईशीकडे. मंडळी पहिली फरमाईश आपल्या श्रीरामपूर मधूनच, म्हणजे आपल्या अहिल्यानगरच्या श्रीरामपूर मधून फरमाईश आलेली आहे ऋग्वेदी कुलकर्णी हिची. तर तिला आत्ता जी मंडळी तुम्हाला माहितच असेल, हनुमान अंश या चित्रपटातलं पार्वती हे गाणं फार फार फार फेमस झालेलं आहे आणि प्रत्येकच जणाने हे गाणं ऐकलेलं आहे. प्रत्येक जणाच्या घरामध्ये हे गाणं कुठेतरी वाजलेलं आहे, प्लेलिस्टमध्ये हे गाणं आता गेले आणि इतकं फेमस गाणं आहे जे की कधी ते एन्जॉयमेंट पासून ते मेडिटेशन पर्यंत ते गाणं कधी गेलं खरंच मंडळी आपल्याला कळलं नाही. आणि त्याचमुळे मंडळी हनुमान अंश या चित्रपटातलं पार्वती हे सॉन्ग आपण आता ऐकत आहोत ऋग्वेदी कुलकर्णी हिच्या या फरमाईशीवरून. याचे सिंगर, कंपोजर आणि रायटर आहेत साधू तिवारी. तर मंडळी ऐकूयात हे सुंदरसं गाणं पार्वती.

0: बम भोले भोले बम भोले भोले बम भोले।
1: स्नेहालय संचलित बाल भवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन। संपर्क क्रमांक 90110271। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमायशी गाणो की या शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी यश देवतारे हे देखील आपल्या बुऱ्हाणनगर मधले आहेत, आपल्या नगर मधलेच आहेत आणि त्यांनी सुद्धा एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे. मंडळी हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमच्या भूतकाळामध्ये हरवून जाणार आहात, कारण हे जे गाणं आहे ते राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं आहे आणि कलियुग या मूवी मधलं हे गाणं आहे. बरेच वर्ष झाली मंडळी ही मूवी आलेली आहे आणि आपल्या लहानपणामध्ये आपण हे गाणं फार एन्जॉय केले आणि पुन्हा एकदा तुमचं बालपण आठवणार आहे तुम्हाला हे गाणं ऐकल्यानंतर. गाण्याचे बोल आहेत जिया धडक धडक. मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या आपल्या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, मगाशीच आपण राहत फतेह अली खान यांचं जिया धडक धडक हे गाणं ऐकलं आणि आता त्यांचंच मन की लगन हे गाणं आपण ऐकणार आहोत. या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे जामगाव येथून विश्वजीत निकाळजे यांच्या थ्रू. सो मंडळी, हे गाणं आपण एन्जॉय करूयात.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सुप्रभात गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। वेलकम बॅक आपल्या शो मध्ये फरमाईशी गाणो की। या शो मध्ये मंडळी आपण आज भरपूर साऱ्या फरमाईशी घेत आहोत आणि आपल्या ज्या आठवड्याभरामध्ये आपल्याला सॉंगच्या ज्या रिक्वेस्ट आल्या तर त्या आपण प्ले करत आहोत। असंच एक सुंदर असं गाण्याची आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे जे की आत्ता सध्या सोशल मीडियावरती खूप ट्रेंडिंगला आहे। आपण इंस्टाग्राम ओपन करू, आपण यूट्यूब ओपन करू, त्यामध्ये हे गाणं हमखास आपल्याला आपल्या फीडमध्ये येताना दिसणारच आहे। मंडळी, काली काली जुल्फो के फंदे न डालो हे गाणं तुम्ही ऐकलंच असणार आहे, कारण एकही व्यक्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की हे गाणं त्यांनी ऐकलेलं नाही आहे। आणि हे जुनं गाणं असलं तरी मंडळी कुठेतरी आत्ता ते पुन्हा नव्यानं आपल्या समोर येतंय। आणि दामिनी पुराणिक हे देवरे या गावातून, या तालुक्यातून आपल्याला त्यांची रिक्वेस्ट आली आहे गाण्याची, तर नक्कीच आपण त्यांची ही रिक्वेस्ट पूर्ण करत आहोत आणि आपण सुद्धा हे गाणं फार एन्जॉय करत आहोत। मंडळी एन्जॉय करा हे गाणं, आपण भेटूया अगदीच थोड्या वेळात या म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाईश गाणो की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कलेला कोणत्याही देशाच्या सीमारेषा नसतात हे आपण जाणतो. मंडळी, पाकिस्तानमधील एक सिंगर ज्यांनी आपली भारतीय गाणी सुद्धा गायली आहेत आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रचंड लेव्हलला त्यांची ही गाणी फेमस आहेत, तेच मंडळी आतिफ असलम. त्यांच्यासोबतच जोडीने हे गाणं गायलेलं आहे प्रीतम चक्रवर्ती यांनी. तर अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटातील गाणं आहे तू जाने ना, आणि मंडळी हे गाणं सुद्धा आपण आपल्या लहानपणी खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. आपल्याला जेव्हा सकाळी गाणी लावायची आपली आई असेल किंवा रेडिओवरती सुद्धा हे जेव्हा गाणं लागायचं तेव्हा खरं ते खूप फ्रेश वाटायचं आणि कुठेतरी ते आपलं पहिलं प्रेम असेल किंवा आपल्या कॉलेजचे जे दिवस असतील त्यातलं जे पहिलं प्रेम असेल तर या आठवणी ज्या आहे तर त्या जाग्या व्हायच्या. आणि आता सुद्धा मंडळी तुमच्या सुंदर सुंदर आठवणींना उजाळा द्या. मंडळी, या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला सांगलीहून आलेली आहे, महेश निमसे यांनी ही रिक्वेस्ट पाठवली. सो मंडळी आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गाणो की या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी फिलहाल टू या मूवी मधलं एक बात बताओ तुम हे जे गाणं आहे तर त्या गाण्याची आपल्याला आता रिक्वेस्ट आलेली आहे, फरमाईश आलेली आहे. रुक्मिणी चोरमारे यांनी आपल्या नगर शहरातूनच ही रिक्वेस्ट पाठवली आहे. आणि मंडळी या गाण्याचे जे लेखक संगीतकार आहेत तर ते जानी आहेत आणि सिंगर आणि म्युझिक डिरेक्टर आहेत बी प्राक. सो गाईज आपण हे गाणं एन्जॉय करूयात आणि एकत्र होऊयात. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. वाफाळत्या चहा सोबत मी आली मंडळी तुम्हाला भेटायला आपल्या संडे स्पेशल फरमाईशे गाणो की या शो मध्ये. मंडळी, आपण मगाशीच गाणं ऐकलं तर पार्वती हे आणि खूप फेमस झालेलं गाणं होतं. आणि मंडळी, हनुमान अंश याच चित्रपटातलं दुसरं फेमस गाणं आहे मैंने तेरे ही भरोसे. या गाण्याला मंडळी तुम्ही जेव्हा ऐकाल ना, तुमच्याच दुनियेमध्ये तुम्ही रमून जाल. इतकं सुंदर गाणं आहे आणि हे जे गाणं आहे ना, ते येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी भजनांमध्ये सुद्धा यूज होईल असं मला वाटतंय. समर घोडके हे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि त्यांना हे गाणं फार आवडतं. आणि त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट पाठवली आहे की हनुमान अंश या चित्रपटातलं मैंने तेरे ही भरोसे जे हे गाणं आहे, जे भजन आहे, तर ते तुम्ही प्लीज आपल्या रेडिओ नगरला प्ले करा. या गाण्याचे मंडळी सिंगर जे आहे तर ते सुनील लोढी हे सिंगर आहे. तर मंडळी, हे गाणं आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि मंडळी हे गाणं ऐकूयात मैंने तेरे ही भरोसे.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की या आपल्या शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सुमित आणि अनुज या भावांनी एक खूप सुंदर गाणं आपल्या समोर आणलं होतं, आपल्या भेटीला आणलं होतं, आणि काही महिन्यांपूर्वी हे गाणं सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. मंडळी, नाशिक मधून देवांश भोसले यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे की बॅरन हे जे गाणं आहे तर हे गाणं आपण आज प्ले करूयात, आणि ही फरमाईश मंडळी आपण त्यांची कम्प्लीट करत आहोत. हे गाणं तुम्ही एन्जॉय करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी फरमाइशे गानो की यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा. मंडळी काही गाणी अशी असतात ना तर ती मनाच्या कोपऱ्यात इतकी रुतलेली गाणी असतात आणि आपण ती कितीही वेळा ऐकली तरी सुद्धा आपलं मन भरत नाही. आणि अशाच एका गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे नीरज साळवे जे की आपल्या नगरमधलेच आहेत केडगाव परिसरात राहणारे. तर त्यांनी सय्या हे जे कैलाश खेर यांनी गायलेलं गाणं आहे तर या गाण्याची रिक्वेस्ट त्यांनी पाठवली आहे. आणि मंडळी ऐकूयात आपण हे सुंदरसं गाणं.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

वेलकम बॅक मंडळी. फरमाईशी गाणो की या शोच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. पण मंडळी, एक असं गाणं मी तुमच्या सोबत घेऊन आली, तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. या गाण्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा थोरात संभाजीनगर येथून. आणि मंडळी, हे गाणं जर तुम्ही आता ऐकलं तर तुम्ही नक्कीच एक कोविडच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही निघून जाल. कारण कसं आहे की हे जे गाणं आहे तर ते 2017-18 साली फार आपण एन्जॉय केलेले आणि त्या काळामध्ये हे गाणं फार आपल्या सोशल मीडियावरती आणि आपल्या सर्वांच्या ओठांवरती धुमाकूळ घालत होतं. नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि मंडळी, कुठेतरी जेन्झीला हे गाणं, म्हणजे जेन्झी या गाण्याच्या आहारी गेली होती. आणि प्रत्येक वेळा न जाणे आपण कितीतरी वेळा दिवसातून हे गाणं ऐकत होतो. या गाण्याचे बोल आहेत, मिले हो तुम हमको. मंडळी, खरंच हे गाणं माझं सुद्धा त्या काळातलं आवडतीचं गाणं आहे. आता कुठेतरी माझी चॉईस बदलली आहे, पण मी सुद्धा त्या काळामध्ये एक लहान होते, मी सुद्धा हे गाणं फार ऐकलेलं आहे. सो मंडळी, आपण पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात आणि ऐकूयात हे गाणं मिले हो तुम हमको. आणि गायज हो, आता आपण थेट भेटणार आहोत पुढच्या रविवारी नवनवीन अशा फरमाईशींसोबत. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या फरमाईशी आहे तर त्या आपल्या 90111123090 या संपर्क क्रमांकावरती नक्की पाठवून द्या. आणि मंडळी, तुमच्या फरमाईशी आपण पुढच्या रविवारी नक्कीच आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहोत. सो मंडळी, हे गाणं एन्जॉय करा, स्वतःची काळजी घ्या आणि मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: नमस्कार रसिक हो, हार्मनी द परफेक्ट ट्यूनच्या अभंग मालेच्या ह्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. ह्या भागात आपण रामदास स्वामींचे दोन अभंग घेणार आहोत. तर सगळ्यात आधी रामदास आणि राम यांचं कसं जवळचं नातं आणि थोडं रामदास स्वामींविषयी सांग.
1: क्या बात, अतिशय हळवं नातं आहे. अगदी सुरुवातीला आणि अगदी थोडक्यात लग्नाच्या मांडवात उभे राहिलेल्या नारायणानं सावधान हा शब्द ऐकला आणि जांबेपासून ते पळून निघाले घर सोडून. आईशी त्यांचा अतिशय हृदय नातं होतं. ज्येष्ठांचा त्यांना धाक होता. पण त्यांना गोडी लागली होती ती श्रीरामाची. त्यांना भेटायचं होतं ते श्रीरामाला. काहीही ठाऊक नव्हतं. घरातून ते निघून आले. चालत चालत ते जांबेहून नाशकास पोचले. नारायणानं मंदिरात पाय ठेवला आणि आजूबाजूला भक्तांची, खरं तर भक्तांची नाही भिकाऱ्यांची गर्दी होती. परमेश्वरापासून काहीतरी ओरबाडून घ्यायचंय, काहीतरी मागून घ्यायचंय. मला खूप प्रश्न आहेत, मला खूप विवंचना आहेत, त्या विवंचनेतून मला सोडव हे मागायला आलेले सगळे लोक त्यांना दिसले आणि त्यांचं मन खरं तर उद्विग्न झालं. त्यांनी ती पाषाणाची मूर्ती बघितली श्रुती. त्या मूर्तीवरती हार पडतायत, फुलं पडतायत, फोडलेले नारळ उद्बत्त्या, त्यांचा सगळ्यांचा एक तिथे गंध, खरं तर दर्प. आणि त्या सगळ्या गर्दीतून ते त्या मूर्तीकडे पाहत राहिले आणि अचानक त्यांना तो कोदंडधारी अजानुबाहू असा श्रीराम दिसला. त्या मूर्तीतून पूर्णपणे विलग झालेला, त्यांच्याकडे पाहून हसणारा, त्यांना आशीर्वाद देणारा. आणि असं म्हणतात की त्याचं दर्शन झालं, त्या अजानुबाहूचं दर्शन झालं आणि त्यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. खरं तर अनेक दिवसांचा उपवास होता. ते तेव्हा घरातून पळून आले होते. तेव्हा लोकांना वाटलं की हे लहान छोटासा मुलगा आहे, त्याला चक्कर आली आहे, कदाचित गर्दीमुळे आली असेल वगैरे. पण त्यांना त्या दर्शनामुळे त्यांनी स्वत्व हरवलं होतं. आणि ही रामदासांची रामदास म्हणून सुरुवात आहे. त्यापुढे त्यांनी केवळ राम हे स्वतःला सतत ते सांगत राहिले आणि त्याच्याशी ते अद्वैत होऊन गेले. त्यांचे सगळे अभंग, त्यांचे मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, त्यांनी बहुसंख्य अभंग खरं तर भुजंग प्रयात वृत्तामध्ये लिहिले. काही अभंग आहेत ते धाक दाखवणारे आहेत. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य की जे किंवा समर्थांची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असा जाब विचारणारे समर्थ रामदास अतिशय हळवे अभंग देखील लिहितात. मन राममय झालं असं त्यांना वाटतं. तर हे खरं तर कळवून घेण्यासाठी एक पटकन आपण त्यावेळची देशकाल परिस्थिती कशी होती ते बघायला. तेव्हा यादव कालामध्ये असेल किंवा अगदी निजामशाहीमध्ये असेल, समाज हा कर्मकांडामध्ये अडकलेला.
0: बरोबर.
1: आणि त्या कर्मकांडातून समाजाला बाजूला करून त्यांना भक्ती मार्गाला लावणं हे खूप अवघड काम होतं. आणि संतांनी त्याचा विचार केला. त्यांनी ज्ञानयोग असेल, कर्मयोग हे सगळे बाजूला ठेवले. सर्वात सोपा पण लवकरात लवकर परमेश्वराकडे घेऊन जाणारा हा भक्तियोग आहे. हा त्यांनी सर्वात पहिल्यांदा प्रत्येक संतांना अनुभवला. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आणि रामदास स्वामी या प्रत्येकाने याचा उपयोग केला. मला या अभंगामध्ये सर्वात पहिल्यांदा ईशा वास्तुपनिषदाचं पहिलं नमन आठवतं. ओम पूर्ण मध पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते, दॅट अनमॅनिफेस्टेड इज परफेक्ट अँड कम्प्लीट फुल. दिस मॅनिफेस्टेड युनिव्हर्स is arising out of that unmanifested. And after arising from that unmanifested, it is complete, it is full and it is perfect.
0: kya baat hai.
1: yacha artha asa aahe ki eka stri cha shariramadhun ek arbhak janma ghetat. ti stri pahilyanda purna aste. te arbhak jeva janmala yeta tevha dekhil ti purnach aste. तिच्यात कुठलंही वैगुण्य येत नाही, ती पूर्ण असते, ती तशीच राहते आणि त्यातून जन्माला आलेलं अर्भक देखील पूर्ण असतं. हाच तो जो परमतत्व आहे ते पूर्ण आहे, ते निखळ आहे, निरंजन आहे. त्या निखळ निरंजनामधून, पूर्णत्वामधून मी पूर्णत्व काढून घेतो आणि पृथ्वीवरती येतो. हे शरीर धारण करतो, हे मन धारण करतो, हे चित्त धारण करतो, मी देखील पूर्ण असतो. आणि मी जेव्हा त्या पूर्णत्वाकडे जाईन तेव्हा देखील ते पूर्ण तसंच पूर्ण असत. हे राममय होणार. इथे जे अद्वैत साधलेले ना ते अतिशय महत्त्वाचं आणि ते त्यांनी त्यावेळेच्या समाजाला सांगितलंय असं मला वाटतं.
0: तू आत्ता अद्वैत म्हणलास, म्हणजे आपण अभंगाच्या ओळी वाचूच एकदा, पण अद्वैती द्वैत बुडाले अशी एक ओळ आहे त्या अभंगात, त्याचा काय अर्थ?
1: हे इथे मला एक उद्दालक आणि श्वेतकेतू यांचा संवाद आठवतो. श्वेतकेतू जेव्हा त्याचं शिक्षण संपवून परत आला तेव्हा उद्दालकांनी त्यांना विचारलं, श्वेतकेतूला काय काय शिकलायस, आणि त्यातून त्यांना जाणवलं की हा सगळं काही शिकलेला नाहीये 12 वर्षांमध्ये. तेव्हा उद्दालक ऋषींनी श्वेतकेतूला सांगितलंय की जे ब्रह्मवाक्य तत्त्वमसी तो तूच आहेस, हा सिद्धांत असा आहे की माती, त्या मातीतून घट तयार होतो, माठ तयार होतो, भांडी तयार होतात, इमारत तयार होते, घर तयार होऊ शकतं. मातीच्या घराला आपण घर म्हणतो पण ती आहे मातीच. घटाला आपण घट म्हणतो पण ती आहे मातीच. भांड्यांना त्या भांड्यांची नावं आपण देतो पण ती आहे मातीच. सुवर्णाचंही तसंच आहे, सुवर्णाचे जे दागिने होतात त्या दागिन्यांना आपण त्या दागिन्यांनी ओळखतो पण ते आहे सुवर्णच. त्यामुळे सिंधूच्या पात्रातून आलेला एक छोटासा ओघळ हा सिंधूच असतो. तर आपल्या संत तत्वज्ञानामध्ये प्रत्येक संतानं या अद्वैत रूपाचा प्रचंड व्यवस्थित असा उपयोग करून घेतला. आणि मी म्हणजे तोच आहे ही भारतीय संस्कृतीतली सर्वात मोठी खासियत आहे. इतर धर्म सांगतात, मला कुठल्याही धर्माला कमी लेखायचं नाही आहे, पण इतर धर्म सांगतात की तो आहे, मध्ये एक प्रेषित आहे आणि मी त्याचं आत्ता पूजन करतो आहे, पण आपण म्हणतो मीच परमेश्वर आहे, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी. हे अद्वैती द्वैत बुडालय असं रामस्वामी. आणि या अभंगातल्या श्रुती काही ओळी राममय मानस झाले, मन नाही म्हणत आहेत मानस म्हणतात, अजून थोडस जवळीक असलेला राममय मानस झाले, चिंतनी चित्त निवाले, बोडाले नाही तर निवाले, विरघळून गेले. चिंतनी चित्त निवाले, हर अपरंपर त्याचेही अंतर, त्याचेही नामे निवाले, मन राममय झाले. तर इतका मी त्या अस्तित्वामध्ये विरघळून गेलो आहे की मला माझं अस्तित्वच काही उरलेलं नाही असं रामदास स्वामींना म्हणायचं.
0: ऐकूया.

0: आता रामदास स्वामींच्या एका वेगळ्या पैलूकडे येऊया आपण. आपण मुख्यत्वे त्यांचे सगळे मराठीतल्या रचना ऐकतो, पण आता जो आपण अभंग घेतलाय तो ती त्यांची हिंदी रचना आहे. तर त्यात ते म्हणतायत, नयन नमो रघुवीर, मेरो नयन नमो रघुवीर. आणि पुढे जाताना ते रामाच्या अनेक रूपांवर प्रकाश टाकत जातात, की तो लहान असताना तो राम योद्धा म्हणून, आणि शेवटच्या कडव्यात त्यांचं असं म्हणणं आहे की रामदास की प्रेम की पीरत झरकत नयन नीर. तर इतकं हळवं खरंच त्यांनी कसं लिहिलं असेल आणि काय प्रवास असेल हा नक्की?
1: तू अतिशय योग्य शब्द वापरलास की काय प्रवास असेल हा नक्की, कारण हा केवळ त्यांचा काव्यातला प्रवास नाही तर हा त्यांचा जीवन प्रवास देखील. मगाशीच आपण बघितलं की ते जांभेहून नाशिकपर्यंत आले, टाकळीला राहत असत, नाशिकला येत असत, आणि रामाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा अर्चा करून पुढे स्वतःची तपश्चर्या करत असत. काही वर्ष तिथे राहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण भारत भ्रमण करूया, आणि तो तो प्रवास आहे. तो केवळ त्यांचा शारीर प्रवास नाही आहे, तो त्यांचा मानसिक प्रवास देखील. कारण ते जेव्हा निघाले त्यांनी सगळीकडे पायी भ्रमण केलंय.
0: बरोबर.
1: त्यावेळी खरं तर फक्त महाराष्ट्रात सुद्धा जर बघितलं तर मराठीवरती अरबी, हिंदी, फारसी आणि अनेक बोलीभाषा यांचा प्रभाव होताच, पण त्याहीपेक्षा ते जेव्हा बाहेर पडले, उत्तरेत गेले, काशीपर्यंत किंवा त्याही पुढेपर्यंत हिमालयात देखील गेले आणि तिथे त्यांनी राहून तपश्चर्या केली, तर त्यावेळेला त्यांना प्रत्येक क्षणी जाणवलं की माझी काळजी वाहणारा तो राम सतत माझ्याबरोबर आहे. आणि त्यामुळे त्यांना ह्या संपूर्ण प्रवासात कशाचाही त्रास झाला नाही, उलट त्यांना समाज मन उलगडत गेलं स्वतःला. आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला की मी रामाचा सेवक आहे, मी रामाचं बाळ आहे, मी रामाचा मित्र आहे असं म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला सावरून घेतलं. म्हणजे अशी एक धारणा आहे आपली की जेव्हा ते हिमालयात गेले आणि त्या -20-30° उष्णतेमध्ये किंवा तापमानामध्ये ते जेव्हा तपश्चर्येला बसले तेव्हा त्यांना एका लंगोटावरती असताना सहन होईना, आणि त्यांनी त्या रामाकडे फक्त राममय होऊन लक्ष दिलं, आणि तेव्हा त्यांना जाणवलं की अरे हे थरथरत आहे ते माझं शरीर आहे, तो मी नाही आहे.
0: त्या सगळ्या कल्पनातीत आहे.
1: ही त्यांनी भावना स्वतःला जेव्हा सांगितली तेव्हा त्यांना रामाचे विविध पैलू जाणवले, आणि ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी हिंदी पदावलीमध्ये त्यांचे अनेक हिंदी अभंग आहेत. त्यांनी प्रत्येक वेळी जिथे जिथे ते गेले तिथल्या तिथल्या बोलीभाषा ते शिकले आणि त्या त्या अभंगांमध्ये त्यांनी आणल्या. म्हणजे अनेकदा त्यांची रामदासी शैली देखील दिसते काही ठिकाणी हिंदी अभंगांमध्ये मराठी शब्द देखील आले, किंवा ते अगदी म्हणजे हे रामदासांनीच लिहिलंय असे जाणवणारे. म्हणजे एक दोन अभंग माझ्या समोर आहेत आत्ता की ते म्हणतात की सबघट भाई रे खुदाई, सबघट भाई रे खुदाई खाली जागा नाही रे. हे रामदासच लिहू शकतात, म्हणजे हे रामदासांनीच लिहिलेलं आहे, फक्त खुदाई हा शब्द वापरतो.

0: हा हिंदी अभंग आहे, पण हा ऐकताना वाचताना राधेची मीरेची गोपींची आठवण येते. मी पण ज्यांचे पक्व फळापुरी सर्वार्थाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. हे मी पण पूर्णपणे हरवून गेलेले रामदास स्वामी इथे आपल्याला दिसतात, की मी त्याच्याकडे बघतो आहे. आणि तो मगाशी आपण कोदंडधारी असा उल्लेख केला, आणि तू खूप छान सांगितलंस की तो लहानपणीचा राम कसा होता, मोठेपणीचा कसा होता. तो रघुकुलातला वीर होता, म्हणून त्यांनी रघुवीर शब्द वापरलाय. रघुवीरानं काय काय केलं, तर तो एक वचनी एक बाणी एक पत्नी असा तो महापुरुष होता. बरोबर आहे, अजानुभव असा पुरुष होता. वचनासाठी वनवास त्यानं पत्करला, वडिलांनी दिलेल्या वचनासाठी वनवास पत्करला, शत्रूचा त्यानं संहार केला आणि अतिशय सुंदरपणे राज्य केलं. हा पूर्ण धर्म जागलेला आणि जगलेला असा हा राजा होता, असा हा वीर होता. आणि त्याच्याकडे बघताना इथे रामदास म्हणतायत की मी तुझ्याकडे बघतो आहे आणि मला अंतर्बाह्य स्वतःच राम झाल्यासारखं वाटतं, आणि ते प्रेम माझं इतकं उफाळून आलंय, ती भक्ती मला इतकी तळमळ देते आहे की माझ्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागले. काय सुंदर कल्पना आहे, या पलीकडे अद्वैत नसू शकत. इतकी तळमळ त्यांनी या अभंगामध्ये आणली आहे की अरे मी तुझ्याकडे बघतोय आणि माझ्या नेत्रांमधून अचानक प्रेमाश्रू झरायला लागलेत, मला ते कळलं देखील नाही की माझ्या नयनांमधून अश्रू किंवा डळायला. तू तू एक असं बघ की आई एका आपल्या मुलाला थोड्या वेळानं भेटते, त्याला कवेत घेते, तेव्हा तिच्या डोळ्यात जसं पाणी असतं तसं पाणी आत्ता रामदास स्वामींच्या डोळ्यात आलंय. इतके हळवे रामदास स्वामी, ज्यांनी धटसे असे धट लिहिलं, पण तेच रामदास स्वामी. ह्यावरून कळतं की त्यांच्या अंतरंगातले आयाम किती होते,
1: खूपच पैलू होते,
0: इतके पैलू होते. आणि हे सगळेच असे आयाम हे आपल्या संत साहित्यामध्ये जिथे तिथे दिसतात. आणि त्यामुळे हा अभंग हा अतिशय वेगळा, म्हणून मला वाटतं की अनवट आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की हार्मनी द परफेक्ट ट्यूननं हा देखील अनवट अभंग निवडला आणि आपण हा सगळ्यांपाशी घेऊन जातो, हे इतकं सुंदर आहे खरं तर ना, मला याचा खूप आनंद होतोय. तर थँक्यू सो मच.
1: ऐकूया.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंदयोगी पुलो हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंदयोगी पुल।
2: अभिवाचन आनंदयोगी पुल भाग 12, लेखक नाधो महानोर, अभिवाचक स्वर अनिल सोमणी। आनंदयोगी पुल। न्यूजर्सीच्या दुपारच्या पहिल्या सभेत भाई व सुनीताबाई यांनी भरगच्च रसिकांसमोर बोरकरांची कविता 2 तास सादर केली। त्यांच्या त्या काव्यवाचनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला। अख्खा कोकण, गोवा, तिथला निसर्ग, महात्मा गांधी हे सारं भाईंनी व सुनीताबाईंनी साक्षात उभं केलं। 5 वाजता माझी मुलाखत व काव्यवाचन होतं। महाराष्ट्रातल्या विद्वान अशा कवितेच्या जाणकारांना देखील हेवा वाटावा असा माझा चौफेर परिचय करून देण्यात आला। मी सुखावलो। परंतु माझ्या आधी भाई व सुनीताबाईंनी सादर केलेल्या कविता वाचनाचा ठसा सगळ्या सभागृहावर होता, म्हणून मी थोडा संदिग्ध स्थितीत होतो। तरीही मी माझ्या ठरवून ठेवलेल्या क्रमानं गेलो। कवितेचं पुस्तक हाती न घेता ओघवत्या कवितांच्या लहान लहान ओळींनी पुढे गेलो। सभागृह निव्वळ कवितेचं होतं। रानातल्या कविता अमेरिकेत इतक्या दाद घेऊन जातील अशी कल्पना नव्हती। हळूहळू गीतरचना, जैत्र जैत, वही हे म्हणताना सगळ्यांनीच ठेका धरला आणि मग नेहमीप्रमाणे सभागृह ताब्यात आल्यावर माझ्या अंगात कविता परफॉर्मन्सगट आली। रसिकांना मोहिनी टाकल्यागत झालं। जबरदस्त कविता वाचन आणि प्रतिसाद असताना सभागृहात समोर बसलेले भाई सगळे संकेत मोडून उभे राहिले, विचारून व्यासपीठावर आले, माईक हाती घेतला। रसिक हो मला क्षमा करा, राहावलं नाही म्हणून उभा राहिलो। बालकवींची सुंदर कविता नांगर हाकताना, महाराष्ट्रातला शेतकरी ओठांवर बालकवी गुणगुणताना मला कधी पाहता यावं असं माझं एक स्वप्न होतं। मित्र हो, आज तुमच्या समोर शब्दांनी भुलवून टाकणारा, शेतीबाडीचं सुखदुःख सौंदर्य गाणारा कवी अजिंठ्याच्या पोटाशी असलेल्या पळसखेड या लहान खेड्यातला शेतकरी आहे। नांगर हाकताना, शेतीत घाम गाळताना बालकवींची कविताच काय, पण त्या कवितेच्या तोडीस तोड कविता लिहितो हे पाहिल्यावर माझं स्वप्न साकार झाल्याचा आनंद इथे मला व्यक्त करावासा वाटला। क्षमा करा। भाई बसले। सगळं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात 2 मिनिटं विरून गेलं। शेवटी मी दुष्काळाच्या सुना सोन्याचा पिंपळ अशा कविता वाचताना महाराष्ट्रातल्या कोरड्या दुष्काळी शेतीची स्थिती वर्णन केली। दूर कुठल्या रांगेत एक पागोटी बांधलेल्या मुलाकडे आलेला उस्मानाबादचा शेतकरी ढसढसा रडत होता। शरदराव, अजित, गुलाबचंद दूर भिंतीजवळ कविता ऐकत उभे होते। तेही शेजारच्यांना पाहून गंभीर झाले। भाई व सुनीताबाई खूप गर्दीच्या झुंबडीत लगेच भेटले। माझ्या नंतर पुन्हा वॉशिंग्टनला जागतिक बँकेत काव्यवाचन ठेवलं होतं। मी, भाई व सुनीताबाई आम्ही अमेरिका कवितामय करून आलो। श्री शरद पवार यांनी जागतिक मराठी परिषदेची स्थापना केल्यावर 1990 जागतिक मराठी परिषदेचं पहिलं संमेलन मुंबईत षण्मुखानंद या अतिभव्य सभागृहात करायचं ठरवलं। शरदराव व मी नाशिकला गेलो आणि फार प्रयासानं तात्यासाहेब शिरवाडकरांचा म्हणजे कुसुमाग्रजांचा अध्यक्षपदासाठी होकार घेऊन आलो। अतिशय उत्साहात खूपच चांगल्या चर्चा, बहुतेक महत्वाच्या सर्व क्षेत्रातल्या मंडळींचा त्यात सहभाग आणि महाराष्ट्रातल्या पुल तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, शंतनुराव किर्लोस्कर अशा 15 महनीय व्यक्तींचा त्यात सत्कार। सबंध भारतातले व देश परदेशातले मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर संमेलनाला आले. श्रीमती लता मंगेशकर, श्रीमती आशा भोसले यांच्या स्वागत गीतानंतर अध्यक्षपदी असलेले तात्यासाहेब बोलले. त्यांच्या प्रत्येक वाक्याला वजन होतं, एक गंभीर विचार होता. सत्कारार्थींच्या वतीनं भाईंनी सगळ्या सत्कारार्थींचा बेहिसाब सुंदर परिचय करून देतानाच त्यांच्या महनीय कार्यानं महाराष्ट्र देश कसा मोठा झाला हे सांगितलं. अमोघ वक्तृत्व, सहज सुंदर भाषा व नर्म विनोद अशा भाईंच्या भाषणानं अख्खं संमेलन आनंदाचे डोही आनंद तरंग झालं. ज्यांनी ते भाषण ऐकलं ते आजही विसरू शकत नाहीत. हे फक्त भाईच करू जाणे. दुसऱ्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष पु ल देशपांडे. संमेलन मॉरिशसला होतं. कमी वस्तीचा, कमी लोकसंख्येचा तसा मराठी वाटणारा देश. मी जागतिक मराठी परिषदेचा उपाध्यक्ष होतो म्हणून तिकडे पाहिजेच होतो. तिथले मंत्री श्रीमती शीलाबाई बापू यांनी पुढाकार घेतलेला. संमेलन फारच छान झालं. वेगळ्या चर्चा या ठिकाणी पुन्हा झाल्या. नवीन विषय घेतले. भाईंसाठी इथेही जगभराच्या आलेल्या मराठी रसिकांची खूप गर्दी होती. अधिकार प्रदान करायला तात्यासाहेब शिरवाडकर आलेले होते. खूप साहित्यिक भाई पुन्हा मराठी भाषा साहित्य जगभराची मराठी माणसं त्यांची एक संस्कृती असं खूप बोलले. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ही ओढ मनाला लावणारे अनेक घटक असतात. वृक्षवल्ली असतात, नद्या असतात, त्या त्या परिसरातलं संगीत असतं, भोवतालची माणसं आपली असण्याची भावना असते. पण ह्या सर्व घटकात अत्यंत जिव्हाळ्याचा कुठला घटक असेल तर तो मातृभाषेचा. मातृभूमी इतकंच मनोभूमीला महत्त्व असतं आणि त्या मनोभूमीची मशागत करणारं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मातृभाषा. आंद कंद ऐसा हा हिंद देश माझा असं आपण मराठीत गातो. परदेशात कितीही सुस्थितीत असलो तरी आपण उपरेच आहोत ही भावना काही मनातून जात नाही. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसता आहेत असा भाव सगळ्यांच्या मनात निर्माण करणारी ही जागतिक मराठी परिषद आहे असं पुष्कळच. अध्यक्षपदाचं भाषण झाल्यावर भाई कायम रसिकांच्या गर्दीत समोर बसले. व्यासपीठावर गेलेच नाहीत. वेगवेगळ्या देशातले रसिक आले होते, त्यांच्या देशातलं विचारित राहिले. मॉरिशसच्या डोंगर टेकड्यांच्या शेतीत फिरत राहिले. एका ठिकाणी अतिशय घनदाट सुंदर वनश्री होती, गच्च जंगलच. 10 वर्षात कोणी झाडही तोडलेलं नसावं. भाई तिकडे फिरून आले. 7 रंगांची माती एकाच ठिकाणी कशी त्याचं त्यांना नवल होतं. तिकडे जाऊन आले. दुसऱ्या दिवशी 31 किलोमीटर अंतरावरच्या एका लहान तलावाकडे मित्रांसोबत मी गेलो होतो. त्या तळ्याच्या किनाऱ्यावर दूर भाई व सुनीताबाई शांत निर्मळ पाण्याजवळ बसलेले. लहानसं महादेव मंदिर त्या ठिकाणी होतं. भाईंना देवाविषयी काही एक नव्हतं, परंतु त्या सुंदर तळ्याच्या निसर्गाच्या टेकड्या टेकड्यांच्या प्रदेशात एकटं मंदिरही उठून दिसत होतं. सूर्यास्ताला लाल जर्द आभाळ पाण्यात उतरलं तसं तळ रंग बदलत गेलं, गुलाबी झालं. भाई आपण इकडं? मी सहज म्हणालो. कुठल्याही देशात निसर्गापेक्षा सुंदर काय असू शकतं असे हे जागतिक परिषदेचे अध्यक्ष असलेले भाई डोंगर दऱ्या जंगल माती सुंदर तळ तिथला निसर्ग धुंडत होते. 1987 साल असावं. माझं शेतीतल्या पाणी प्रश्नातल्या पिकातल्या प्रयोगांचं यशापयशाचं अनुभवांचं पुस्तक शेतीसाठी पाणी श्री सर्जेराव घोरपडे यांनी फार सुंदर शेतीतली अनेक छायाचित्र टाकून तयार केलं. पुण्याला मुख्यमंत्री शरदराव पवार यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. महाराष्ट्रातले उत्तमातले उत्तम 1000 शेतकरी व शेतीतज्ज्ञ अधिकारी आलेले होते. सर्जेरावांच्या व माझ्या प्रेमापोटी साध्या पत्रिकेच्या निमंत्रणावरून भाई सुनीताबाई व्यंकटेश माडगुळकर चंद्रकांत पाटील एस के राऊत विजय कुवळेकर अशी बरीच मित्रमंडळी समोर येऊन बसलेली होती. मुख्यमंत्र्यांनी खूप खूप आग्रह केला म्हणून भाई व्यासपीठावर येऊन बसले. पुस्तकावर 4-5 भाषणं झाली. पुस्तकाचं प्रकाशन झालं. मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांनीच भाईंना बोलण्याचा आग्रह धरला. भाईंनी सुरुवात केली. वांग्याचं झाड व टमाट्याचं झाड यातला फरक, त्याचं खत पाणी हे ज्याला समजत नाही त्यानं काय डोंबलं बोलावं, यातली थोडीही अक्कल मला नाही. केवळ आमच्या कवीच्या प्रेमापोटी पाय मला इथे घेऊन आले. कवितेशिवाय हा कवी किती क्षेत्रात काय काय करतो याचं आश्चर्य वाटतं व खूप खूप आनंदसुद्धा. हा आमचा कवी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी घालून दिलेल्या वळणवाटेला गेला. असे भाग्यवान कवी थोडेच, टागोर प्रतिभावंत कवी होते. नदीचा प्रवाह आणि ग्रामीण जनतेचा जीवन प्रवाह हे एकमेकात मिसळले जात होते. रवींद्रनाथांच्या साहित्यात वैयक्तिक जीवनातलं सुखदुःख तसं वैयक्तिक राहून कधीच प्रकटलं नाही. त्या वैयक्तिक सुखदुःखांना भेटून जो भाव निर्माण होत असे तो सर्वांचाच होऊन जायचा. रवींद्रनाथ फार थोड्या लोकांना माहिती असतील. एका पत्रात ते म्हणतात, इथल्या प्रजेसाठी सहकारी शेती सुरू करणं, बँक काढणं, त्यांना हवेशीर व आरोग्याला हितकारक अशा ठिकाणी घरं बांधून देणं, त्यांचे पाण्याचे हाल दूर करणं आणि एकमेकांना सहाय्य करण्याच्या सूत्रात बांधणं अशी इतकी कामं आहेत की त्याला सीमा नाही. कविता हे जीवनाच्या विकासाचं एक अंग आणि गरिबीत खितपत पडलेल्या भारतीयांची दुःस्थिती नाहीशी करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्यात काम करणं हे एक अंग यांचं मिलन झाल्याशिवाय जीवनाचा विकास संभवत नाही. ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती या देशात हातात हात घालून चालल्या पाहिजेत हा जो आग्रह धरला आणि शांतिनिकेतनाच्या जोडीने श्रीनिकेतन उभं केलं, या सर्वांच्या मुळाशी माणसाविषयी वारंवार अपार प्रेम होतं. रवींद्रनाथांनी पहिली शेतीची शाळा काढली व नवं शेतीचं शास्त्र देशात उभं केलं. जगातल्या कुठल्या कवीने त्याच्या आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ खेडेगावातल्या माणसांबरोबर साऱ्या सुखसोयींचा त्याग करून इतक्या आनंदानं काढला आहे? अंतःकरणात सतत वाहणारा प्रेमाचा झरा हेच रवींद्रनाथांच्या सर्व जीवित कार्याचं उगमस्थान. भाई रवींद्रनाथांसाठी व बंगाली शिकण्यासाठी तिकडे राहून आले. रवींद्रनाथांविषयी ओतप्रोत बोलत राहिले. त्यांची शेती, निसर्ग व कविता असं छान भाषण ऐकून सगळी शेतकरी सभा प्रभावित झाली. शेवटी माझं मनोगत मी भाषणातून मांडलं. सुरुवातीला कवितेविषयी 2 मिनिटं बोललो, नंतर महाराष्ट्रातल्या पुस्तकात मांडलेल्या पीक पद्धती व व्यवस्थापनासंबंधी, नंतर पाणी प्रश्न सुरू झाला तेव्हा मी अधिक वेगानं झपाटून पोट तिडकीनं बोलू लागलो. शरदराव पवार यांना शेजारी बसलेले भाई म्हणाले, नाधो महानोर झाला, आता धोधो महानोर सुरू झाला. भाग 12 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोतेहो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोतेहो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहा लयाच लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत लेखक आणि कवी राजेंद्र पोद्दार. मूळचे ते नेवासा तालुक्याचे आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक वडिलोपार्जित सोने चांदीचा व्यवसाय पिढी ते सांभाळतात. त्याचबरोबर ते जय तुळजाभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनसंस्था समाजसेवक श्री अण्णा हजारे प्रणित नेवासा या नेवासाचे शहराध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहतात. जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. राज्य सल्लागार ते आहेत. त्याचबरोबर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहतात. ऑल मीडिया प्रेस असोसिएशनचे जिल्हा सल्लागार सदस्य देखील ते आहेत आणि त्याचबरोबर नेवासा खुर्दमधील सहकारी सोसायटी याचे स्वीकृत संचालक देखील आहेत. नेवासा तालुक्यामधल्या सहकारी खरेदी विक्री संघाचे सुद्धा संचालक म्हणून ते काम पाहतात. त्याचबरोबर सामाजिक कार्य देखील त्यांचं सुरू असतं आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: जसं की आता उल्लेख आलाच आहे की तुम्ही नेवाशाचे आहात. तुमचं बालपण, तुमचा पूर्ण शैक्षणिक प्रवास हा नेवाशातच गेला का?
2: हो, नेवाशामध्येच.
1: बालपणीचे दिवस कसे होते?
2: बालपणीचे दिवस खूप चांगले होते. आवड म्हणजे बालपण एकदम असे गेलं, एकदम चांगल्या पद्धतीने. गावात संत ज्ञानेश्वर महाराजचं मंदिर होतं, त्या ठिकाणी आमचं स्वतःचं शेती होती. तर मग लहानपणी शेतीवर जायचं तर मग तिथंच खेळायचं वगैरे मंदिरापाशीच. ते आम्हाला ते भाग्य लागलं ज्ञानेश्वर महाराज मंदिरापाशी आमचं बालपण गेलं.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
2: माझं नेवासा खुर्द इथं ज्ञानेश्वर ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं.
1: आजही तुम्हाला शाळेचे दिवस आठवतात का? आजही तुमच्या शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का?
2: हो, आमचे सर्व शिक्षक माझ्या स्मरणात आहे. बालपणीचे सगळे मित्र आमचे गेट टुगेदर आताच होऊन गेलं 8 दिवसापूर्वी.
1: कसे होती शाळा? शाळेचे दिवस कसे होते?
2: शाळेचे दिवस एकदम शिक्षक लोक आई वडिलांपेक्षा जास्त त्यांनी मला धाक दिला आहे. आणि वडील गावचे सरपंच असल्यामुळं शिक्षक लोकांना पण माझ्याबद्दल एक वेगळंच कुतूहल होतं. आणि वडील सरपंच असल्यामुळं त्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. शिक्षक लोकांनी मला चांगलं घडवलं आणि मी पदवीपर्यंत माझं शिक्षण नेवासा येथेच संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये झालं. सध्या एम एच फर्स्ट इयरला पण मी आहे सध्या.
1: नक्कीच नक्कीच. तुमचं माध्यमिक शिक्षण जे झालं ते दिवस तुम्हाला आठवतात का, कसे होते?
2: हो, आठवतात. माध्यमिक शिक्षण शाळेमध्ये 9वी 10वीपर्यंत इंग्लिश माझं थोडं कच्च होतं. त्यानंतर 10वीला मी ज्योग्राफी विषयाकडे माझं वळलो. मी मला फिरण्याचा खूप छंद असल्यामुळं ज्योग्राफी विषयामध्येच मी पुढं बी ए केलं. आणि माध्यमिक शिक्षण आणि जे इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यामुळं ती शाळा मला आजही मनापासून स्मरणात आहे. त्या ठिकाणी मला कायम सर लोक बोलवत असतात काही कार्यक्रम असतात प्रमुख पाहुणे म्हणून, आणि तोच माझ्यासाठी खूप अभिमानाचा असतो दिवस.
1: नक्कीच. 10वीनंतर पुढे काय करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा टप्पा येतो किंवा हा एक टर्निंग पॉईंट आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा येत असतो. 10वीनंतर तुम्ही नेवासाच्याच कॉलेजमध्ये संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण पुढचं झालं. 10वीनंतर पुढे कुठे शिक्षण घ्यायचं, का नगरमध्ये यायचं की कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा, हे कसं ठरवलं?
2: तसं बघितलं तर मी बी ए करून मला जॉब रिक्मध्ये फॉरेस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं. परंतु वडिलांचं अचानक गावी निधन झाल्यामुळं मला थोडं शिक्षणामध्ये थोडं अडचणी आल्या, गॅप आला थोडा. त्यानंतर मग मला परत 12वीपर्यंत शिकलो. त्यानंतर मला व्यवसाय परत सुवर्ण व्यवसाय खुणवायला लागला मला परत. मला त्यातच मग मी नवीन शाखा तयार केली माझी स्वतःची आणि आज ती पिढी नावारूपाला आहे.
1: नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की वडिलोपार्जित सोने चांदीचा व्यवसाय पिढी याकडे तुम्ही वळालात. तो वारसा तो तुम्हाला वडिलांकडूनच मिळाला. या व्यवसायाबद्दल काय सांगाल? कारण आता आपण सध्या पाहतो की व्यवसायामध्ये चढउतार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात आणि आज सोन्याचे आणि चांदीचे भाव अक्षरशः गगनाला भेटले. तर तुम्ही जेव्हापासून पिढीवर बसायला लागलात तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे जे काही व्यवसायामधले बदल आहेत किंवा दरवाढ जी आहे ती तुम्हाला कशी वाटते एक व्यावसायिक म्हणून?
2: मी ज्यावेळेला स्वतःचा व्यवसाय चालू केला त्यावेळेस 9000 रुपये तोळा सोनं होतं मी त्यावेळेस विकत होतो त्यावेळेस. पण आज महागाई वाढली तर जागतिक थोडा युद्ध वगैरे आणि शेअर मार्केटचा पण सोनं चांदी व्यवसायावर परिणाम झाला. आणि सोनं चांदी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक पाहतं, परंतु व्यापारी म्हणून मला त्यामध्ये खूप आम्हाला खूप अडचण येते नेहमी. कलम 411 आमच्यासाठी खूप घातक आहे सुवर्णकर समाजासाठी. तो व्यवसाय जितका चांगला वाटतो तेवढा सुरक्षित नाही आहे.
3: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर जसं मगाशी मी उल्लेख केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळी पदं भूषवलीत किंवा वेगवेगळ्या पदांचं काम पाहिलं होतं, जसं की तुम्ही भारतीय जनसंसद समाजसेवक श्री अण्णा हजारे प्रणित नेवासाचे शहर अध्यक्ष देखील म्हणून काम पाहताय, त्याचबरोबर सुवर्ण समाज या तुमच्या समाजाचे राज्य सल्लागार म्हणून देखील काम पाहतायत, ऑल मीडिया प्रेस असोसिएशनचे सुद्धा तुम्ही जिल्हा सल्लागार सदस्य आहात. तर या सगळ्या तुमच्या सामाजिक कार्याला सुरुवात कधी झाली?
2: माझी सुरुवात तसं बघितलं तर माझे काका जे होते त्यांचं प्रेस होतं, त्यांचे दैनिक पत्र निघायचं रिकामा पुढारी म्हणून. तर ते त्यांचा मी थोडा अभ्यास केला आणि वडील तर राजकारणामध्ये होतेच शेवटी, पण मला वाटलं आता प्रेसकडे जावं. तर मग मी ग्रॅज्युएशन नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून पदवी हे केली मी BA आपली जर्नलिझमची. तर मग जर्नलिझममध्ये मला परत रस नाही वाटला. शेवटी वडिलांचं जे राजकीय होतं तर त्यामुळे राजकारणामध्येच मी परत गेलो आणि त्यामुळे माझं हे माग पडलं जर्नलिझम.
3: नक्कीच. तुम्ही आत्ता सांगितलं की वडीलसुद्धा राजकीय कारकिर्दीमध्ये होते, राजकीय वारसासुद्धा घरामध्ये होता किंवा ते वातावरणसुद्धा होतं आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा राजकारणामध्ये आलात, तर तुम्ही कधी आलात, यामधला तुमचा सक्रिय सहभाग कसा सुरू झाला?
2: मी आमच्या ज्ञानेश्वर सहकारी कारखाना त्या सभासद असल्यामुळे मला एका मिटिंगला बोलवण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी मला आमचे नेते जे होते घुले पाटील त्यांनी मला विचारलं की तू राजकारणामध्ये आहे, समजा तू एखादं पद घेतो का राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्होपाध्यक्षपद? तर मी म्हटलं तुम्ही जर मला विश्वास टाकला तर मी घेईन. आणि त्यानंतर मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हा अध्यक्षपदही मिळालं. आमचे नेते लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचंही मला मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं. नगरला ज्यावेळेस ते यायचे तर तिथून पुढे माझा प्रवास चालू झाला.
3: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तेव्हापासूनच जास्त सक्रिय झालात किंवा लोकसहभाग जो आहे तो तुमचा वाढला, त्याचबरोबर इतर सुद्धा काही महत्त्वाची पदं आहेत जसं की मराठी साहित्य मंडळामध्ये सुद्धा तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहताय. तर साहित्य मंडळ असेल किंवा प्रेसचं जसं तुम्ही उदाहरण सांगितलं, राजकीय वारसा घरातून होता, पण साहित्य मंडळाकडे कसे आलं?
2: तसं पाहिजे तर साहित्य हा माझा विषय नाही आहे, परंतु राजकीय राजकारण पॉलिटिक्स हा माझा विषय आहे. परंतु आजकालच्या नवीन जनरेशनकडे बघितल्यानंतर असं वाटतं का राजकारणाला साहित्याची जोड मिळावी, वैचारिकतेची जोड मिळावी आणि नवीन युवकांचा राजकारणाकडनं बघायचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी मी साहित्य म्हणजे एक मराठी साहित्य मंडळ तालुका अध्यक्षपदही मला मिळालं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे पद पावन भूमीतून जन्माला आल्यामुळं मला पहिल्यापासूनच ज्ञानेश्वरीचं आणि मराठी भाषेचं अभिमान आहे आणि म्हणून मी साहित्याकडे वळालो.
3: नक्कीच. साहित्याकडे तुम्ही वळालात आणि त्याचबरोबर तुमचं कोविडच्या काळामध्ये कुवतीची माणसं या पुस्तकाचं लेखन सुरू होतं आणि कोविडनंतर याचं प्रकाशनसुद्धा झालं. तर पुस्तक लिहावं अशी इच्छा कधी तुम्ही व्यक्त केली किंवा पुस्तक लिहावं असं तुम्हाला कधी वाटलं?
2: श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. ते दिवाळीचा अंक काहीतरी प्रकाशन करायचं होतं. तर त्यावेळेला तिथे काही कवींनी कवयित्रींनी ऊसतोडणी कामगारावर काही कविता लिहिल्या. तर त्यावेळेला मला मी त्या भावूक झालो आणि मला असं वाटलं की आपण ऊसतोडणी कामगारांबद्दल पण काहीतरी लिहावं आणि त्याची ती मला प्रेरणा भेटली ती साहित्य दिवाळीची त्या ठिकाणी आणि तिथून पुढे माझ्या साहित्याचा प्रवास चालू झाला.
3: नक्कीच. हे जे पुस्तक आहे कुवतीची माणसं, हे ऊसतोडणी कामगारांच्या जीवनावर सुद्धा यातल्या काही घटना काही गोष्टी सुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. तर या पुस्तकामध्ये बरेचसे वेगवेगळे लेख आहेत, तर हे कशावर भाष्य करतात किंवा हे लेख कसे सुचले किंवा हे प्रसंग तुम्ही पाहिले होते का?
2: हे सर्व पुस्तक जे हे सत्य घटनावर आधारित आहे. सगळ्यात माझंच म्हणजे माझ्याबरोबर घडलेलं. आता माझ्या घरी शेती असल्यामुळे माझा ऊस जात होता तर मला जे समोर दिसलं समजा ऊसतोंडी कामगारांचे प्रश्न असेल, मग आमच्या शेतामध्ये एकदा ऊसाला आग लागली होती त्यावेळेस कामगार त्या ऊसतोंडी कामगारांनी ते भिजवलं स्वतःचं पाणी आणून वगैरे धडपडीत. तर त्यामुळे मला त्यांच्याकडनं बघायचा दृष्टिकोन ऊसतोंडी कामगार बदलला.
3: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की शेती व्यवसाय सुद्धा तुमचा घरी आहे आणि ऊसाची शेती जी आहे आपला संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा साखरेच्या उत्पादनासाठी किंवा ऊस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचा ओळखला जातो किंवा याला सहकार क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर शेतीमध्ये सुद्धा कसे आहात तुम्ही किंवा शेतीमध्ये सुद्धा कसे उतरलात, त्या कामाकडे कसे पाहिलात?
2: नाही, शेती हे वडिला पाहिजेच होती माझी, परंतु मग वडील गेल्यानंतर जबाबदारी आम्ही 3-4 भावामध्ये विभागली गेली होती. आणि शेती करत असताना ऊसाचं तर लागवड आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहेच, परंतु ते ऊसचं मला कुतूहल होतं की हे ऊस जातो नेमकं हा का कामगार काय करतो नेमकं, त्यांच्या कष्टाला त्यांना न्याय मिळतो का, तर त्या दृष्टिकोनातून मला शेतीकडे अजून आकर्षित झालो.
3: नक्कीच. जसं आपण कुवतीची माणसं या पुस्तकाबद्दल बोलत होतो, तर यामध्ये किती लेख आहेत आणि प्रत्येक लेख आपल्याला काय सांगतात किंवा वाचकांना काय सांगतात?
2: यामध्ये प्रत्येक ऊसतोडणी कामगारांच्या घटना आयुष्यावर घडणाऱ्या घटनांचा लेख मी मांडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, तो मी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शासन दरबारीसुद्धा मी यासाठी प्रयत्न केलेले आहे, वेळोवेळी अर्ज केलेली आहे, निवेदनं दिलेली आहे का ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणाला न्याय मिळावा, त्यांच्या घरच्या महिलांना आरोग्य साठी त्यांच्या सुविधा मिळावा, साखर शाळा चालू व्हा. तर आजही आपण स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष आली, परंतु ऊसतोडणी कामगारांना काही न्याय मिळाला नाही असं मला तरी वाटतं, ते दिसतं मला चित्र.
3: नक्कीच. हे पुस्तक लिहिण्यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली किंवा या पुस्तकासाठी कोणाकोणा व्यक्तीचं योगदान महत्त्वाचं आहे?
2: हे पुस्तक लिहिण्यासाठी आमच्या ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य कैलासवासी अशोकजी शिंदे सर यांचं मला मार्गदर्शन लाभलं सगळ्यात महत्त्वाचं. आणि आमचे मित्र परिवार आहे, तर त्यांनी हार्वेस्टर मशीन आणलं होतं नेवास तालुक्यामध्ये ऊस तोडणीसाठी. तर मग त्या ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न आणि हार्वेस्टरमधून त्या ऊस तोडणी कामगारांच्या पोटावर कसा पाय पडतोय, हार्वेस्टर किती फायद्याचं आहे किती तोट्याचं आहे ऊस तोडणी कामगारांसाठी, तर ह्या याच्यातनं मी त्या ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नाकडे वळालो.
3: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर तुमचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होणार आहे, त्याची सध्या तयारी सुरू आहे किंवा प्रकाशनाच्या मार्गावर ते पुस्तक आहे, तर कविता लिहाव्यात, आधी तर ललित लेख झाला होता पण कविता लिहाव्यात हे कधी सुचलं?
2: कविता लिहिण्याचं पहिल्यापासूनच मला म्हणजे हे होतं, समजा कविता एकदा एक दिवस बसलो होतो आमच्या नेवाशी तिर बंधारा आहे पाणी वगैरे त्या ठिकाणी चाललो होतं संध्याकाळच्या वेळेला मी बसलो होतो, तर सहज मला काही गोष्टी कविता सुचवल्या आठवल्या आणि मी त्या प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये मला थोडं चाल मिळाली म्हणून मग पुढं पण कविता करायचं ठरवलं.
3: नक्कीच नक्कीच. या येणाऱ्या कविता संग्रहामध्ये कुठल्या विषयावर आधारित कविता आहेत?
2: हा कवितेचे दान हा ह्या विषयावर आहे, तर त्यामध्ये सर्व याच्यातल्या कविता आहे, संघर्ष असन किंवा आई वडील बाप कवितेचे दान असे विविध प्रकारचे त्यामध्ये मी कविता लिहिलेल्या आहे.
3: नक्कीच. आपण सगळ्यांनी अनुभवला तो सगळ्यात महाभयानक काळ होता कोविडचा काळ होता, आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची किंवा राज्याची आपल्या भारताची देशाची जी काही आपण पाहत होतो अवस्था, कोविड अनेक कोविड वॉरियर म्हणून उतरत होते काम पाहत होते, आणि त्याचबरोबर एकीकडे कोरोनाच्या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत होते, म्हणजे हे सगळं प्रसंग जेव्हा आपल्याला आजही आठवतो तेव्हा आपल्याला आजही अंगावर काटा येतो कारण आपण प्रत्यक्ष त्यातून सगळेजण अनुभवून पुढे आलेलो आहोत. तर कोविडचा काळ तुमच्यासाठी कसा होता?
2: कोविडच्या काळामध्ये एक मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी त्यावेळेस घडलेली माझ्याबरोबर. सर्व व्यापार बंद होता, गावं दुकानं बंद होती, तर माझ्या एका कस्टमरने मला फोन केला का मला 5,000 रुपयाची अर्जंट गरज आहे मला, तर त्यावेळेस सगळं कर्फ्यू लागलं होतं पोलीस वगैरे असल्यामुळे, तर मी माझ्या कामगाराला फोन केला, तर कामगार स्वतः पार मृत्यूच्या दाढीमध्ये जाऊन त्या घरात जाऊन पैसे देऊन आला त्यांना त्या माझ्या कस्टमरला, तर तो माझ्यासाठी खूप भावनिक प्रश्न होता तो. आणि मी स्वतः पण कोविडमध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन विविध प्रकारे समाजसेवा केली आहे, त्याचे मला पुरस्कारही भेटलेले आहे.
3: नक्कीच नक्कीच. सामाजिक वास्तव किंवा आपण आत्ताचं सामाजिक परिस्थिती जी पाहतो आहोत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय मत आहे?
2: सामाजिक परिस्थिती आज आपल्याला थोडं सहकार वगैरे याच्यामध्ये थोडं बऱ्याच तफावत वाटती. सामाजिकदृष्ट्या आपण जसं प्रगत झालो तसं आपण आचरणात आणत नाही आपण असं एक मला वाटतं. आता सध्या ते डीजेचा विषय चालू आहे, तो विषय पण थोडा संयमाने घेणं गरजेचं आहे. आजकालची युवा पिढी नको त्या गोष्टी करत बसता, आणि समाजाला त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. त्या उत्सवाचा समाजाने पण काहीतरी भान राखलं पाहिजे, आणि ते डीजेवर पण मर्यादा आल्या पाहिजे, कारण ध्वनी प्रदूषण आज खूप वाढलं आहे.
3: नक्कीच. आणि त्या ध्वनी प्रदूषणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, काही गर्भवती महिला असतील, यांना प्रचंड त्रास होतो आहे, हे नक्कीच आहे. त्याचबरोबर पारंपरिक व्यवसाय जो आहे तुमचा, सुवर्ण पिढी तुमची आहे आणि अनेक पिढ्यांपासून तुम्ही ती करत आहात, तुमचे वडीलसुद्धा या व्यवसायामध्ये होते. व्यवसाय करत असताना आज काय चॅलेंजेस येतात किंवा काय आव्हानं तुमच्यासमोर येतात, काय अडचणी येतात?
2: मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक अस्थिरता आणि शेअर मार्केट कमी कमी जादा असल्यामुळं ग्राहकांची आम्हाला ऑर्डर घेताना पण आता खूप अडचण येत आहे, कारण भाव आज एक असेल तर एक तासाने दुसरा भाव असो, तर आम्ही खरेदी केलेला माल कधी कधी आम्हाला लॉसमध्ये पण विकावा लागतो, कधी कधी त्याचे डबल प्रॉफिट पण होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GST आणि बरेचसे कायदे आमच्या सुवर्णकार बांधवावर शासनाने लादले आहे, त्यामध्ये जकात असेल, वॅट असेल, त्यानंतर शुल्क असं उत्पादन शुल्क, तर ह्या अडचणी तर भरपूर आहेच. आणि सगळ्यात महत्त्व कस्टमरचा विश्वास जिंकणं आज खूप कॉम्पिटिशनचं झालेलं आहे.
3: नक्कीच नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की ऑनलाईनचा जमाना आहे किंवा आज आधुनिकतेकडे लोक सगळ्यात जास्त खेचले जात आहेत. ऑनलाईन बाजारपेठेच्या काळामध्ये हा एक पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी आज तुम्हाला काय बदल करावे लागतात किंवा काय बदल करणं अपेक्षित आहे?
2: सुवर्णकार म्हणून मला असं वाटतं का, सुवर्णकारचा व्यवसाय हा विश्वासावर असतो आणि ग्राहक हा स्थानिक

0: नक्कीच. आजकालचं जे यूथ जनरेशन आहे किंवा आजकालची तरुण पिढी आहे, त्यांनी आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहावं का असं तुम्हाला वाटतं का?
1: निश्चितच पाहावं, कारण आज खूप शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन वाढलं आहे, स्पर्धा वाढल्या आहे, नोकरीची कमतरता आहे. त्यामुळे पारंपरिक व्यवसायात जर आपण चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि मीडियासोबत चाललो तर निश्चितच यश मिळेल नवीन पिढीला.
0: नक्कीच. तुम्ही वेगवेगळी पदं भूषवली आहेत, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्ही सक्रिय आहात. समाजातील सामान्य माणसाच्या समस्या असतील किंवा ऊसतोडणी कामगारांच्या समस्या असतील, या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी काय भूमिका तुम्ही घेतली किंवा काय चॅलेंजेस अडचणी तिथे सुद्धा तुम्हाला आल्या होत्या?
1: मी सामाजिक प्रश्न सोडत असताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या. काही वेळेला गावामध्ये वाईटपणा पण आला विरोधकांकडून. मी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरा केला प्रत्येक गोष्टींचा. त्यामध्ये GST आम्ही प्रयत्न केले, त्या VAT प्रयत्न केले, आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे शाहिस्तेकर जो आहे आपल्या नगरपालिकेला असेल, नगर पंचायतला असेल, तो शाहिस्तेकर माफ करण्यासाठी पण मी प्रयत्न केले. कारण कोरोना काळामध्ये व्यवसाय बंद होता, तरीसुद्धा नगरपालिका महानगरपालिकेने शाहिस्तेकर 2% लावला. दुकानं बंद प्रशासनानेच ठेवलं आणि त्यावर पण शाहिस्तेकर लावला, तर ते अन्यायकारक वाटलं मला. तर त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबापर्यंत पण गेलो, त्यांना निवेदनं दिली. तर त्यांनी पण त्यावेळेस सगळे आमचे स्थानिक आमदार असं त्यांनी प्रश्न मांडले विधानमंडळात, तर 1% शाहिस्तेकर कमी झाला त्यावेळेस.
0: नक्कीच. सोनार सेवा महासंघ आणि इतर काही सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही काम करताय. एक लीडरशिप जी आहे ती तुम्ही बजावत आहात किंवा एक लीडर म्हणून काम पाहत आहात, आणि एक लीडर म्हणून किंवा एका समूहामध्ये लीडिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे किंवा अनेक चॅलेंजेस, अनेक अडचणी, अनेक प्रश्नांना तोंड त्या व्यक्तीला द्यावं लागतं. तर यामध्ये तुम्हाला कसे अनुभव येत आहेत?
1: सगळ्यात पहिले मी जय तुझा भावी मंडळीचा अध्यक्ष झालो. त्यावेळेस वर्गणी करायचे तर आमचे मित्रमंडळ कोणी तयार नसायचं, तर मग ते अध्यक्ष होण्यापासून मला मी खर्चत न त्यावेळेस वर्गणी देऊन ते चॅलेंज स्वीकारलं, आणि मग पुढं मला समाजामध्ये विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली.
0: नक्कीच. तरुणांनी आज सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्हावं का? कारण आजकालची तरुण पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये अडकलेली दिसते, किंवा आजकालची मुलं जी आहेत ती फारशी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय नाही आहेत, किंवा मोबाईलवर एखादी गोष्ट पाहतात आणि मग ती सोडून देतात किंवा स्किप करतात. पण सामाजिक कार्यामध्ये आज मुलं दिसत नाही आहेत किंवा तरुण पिढी पुढे येत नाही आहेत, ही खंत वाटते का तुम्हाला?
1: हो, निश्चितच खंत वाटते. कारण आज युवकांकडे बघितलं तर त्यांचा एक वेगळ्याच प्रकारचं समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, आणि फक्त आपण एखादं पद भोगायचं म्हणून समाजसेवा करायची असं युवकांनी करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही समाजसेवा करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिक पद येतील. समाजसेवा करण्याची सध्या भेटेन तुम्हाला. तर हे युवकांना मला एकच सांगायचं आहे का, फक्त निस्वार्थपणे काम करत राहा समाजसेवा.
0: नक्कीच. आजकालची तरुण पिढी जी आहे ती कुठेतरी सण उत्सव खूप वेगळ्या पद्धतीनं साजरे करतात. म्हणजे तुमच्या काळामध्ये किंवा तुम्ही शालेय काळामध्ये असताना गणेशोत्सव कसा अनुभवला आहे आणि आत्ताचा गणेशोत्सव यामधला काही फरक जाणवतो का तुम्हाला?
1: हो, आमच्या आम्ही ज्यावेळेस गणपती बसवायचो त्यावेळेस ध्वनी प्रदूषणावर सगळ्यात जास्त आम्ही पाळायचो. त्यावेळेस काही DJ वगैरे एवढे नसायचे, म्हणजे होते पण कमी प्रमाणात होते. तर ध्वनी प्रदूषण असं, त्यानंतर वायू आपलं हे असन, काही ट्रॅक्टर वगैरे आम्ही त्याच्यावर भरून काढायचं, त्या तो विषय पण आम्ही व्यवस्थित हँडल करायचं. परंतु आजच्या पिढीकडे बघितल्यानंतर नुसताच धिंगाणा आणि DJ वाजवून आजचे उत्सव असे म्हणावं असं वाटत नाही का. आणि ग्रामीण भागामध्ये आता उत्सव बऱ्याचपैकी कमी झाले, शहराकडे तरुण पिढी गेल्यामुळं ग्रामीण भागाकडं परत येण्याचं त्यांचे मानसिकताच नाही.
0: नक्कीच. साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही आहात आणि एक पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आजकालची तरुण पिढी कुठेतरी लिहू पाहते किंवा व्यक्त होऊ पाहते आणि सोशल मीडिया हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर त्यांना खुलेआमपणे लिहिता येतं आहे, शेअर करता येतं आहे, तर हे प्लॅटफॉर्म तुम्हाला कसं वाटतं एक साहित्यिक म्हणून, एक लेखक म्हणून?
1: हा प्लॅटफॉर्म चांगला आहे निश्चितच. ऑन आपल्याला सोशल मीडियावरून आज चालणं गरजेचं आहे, परंतु आज जे कधी पोस्ट केली तर ती थोड्या वेळाने डिलीट पण होते करते काही, ते त्याला सातत्य राहत नाही. तर पुस्तकामधून लिहिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि ते आपलं ठाम मत असतं, ते आपण व्यक्ती स्वातंत्र्य देऊ शकतो. परंतु सोशल मीडियावर जेव्हा आपण एखादी पोस्ट करतो तर ती कोणी सांगितलं म्हणलं की डिलीट करून टाकतो, तर ते नवयुवकांनी पण थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे.
0: नक्कीच, नक्कीच. त्याचबरोबर जिल्हा मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा सहभाग तुमचा होता. या मराठी साहित्य

0: करण्याच्या काही आठवणी आहेत का?
1: हो निश्चितच, मी उस्मानाबादला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळेस आमच्या मराठी साहित्य मंडळाचे प्रदेश अध्यक्ष श्री गोलटगावकर सर यांनी मला काही प्रश्न विचारले. त्या ठिकाणी मला ते उत्तर त्याचे देता नाही आले, साहित्य माझा विषय नसल्यामुळं. परंतु मी जे थोडके मोडके शब्द त्यांना उत्तर दिलं, त्यांनी मला शाबासकी दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी मला तालुका अध्यक्षपद म्हणून नेवास तालुक्याचं लगेच जाहीर करून टाकलं.
0: नक्कीच. तुमचं कवितेचं दान नावाचं एक पुस्तक जे प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या विषयासंदर्भातल्या कवितासुद्धा आहेत, तर आज रेडिओ नगरमध्ये तुम्ही आहात, रेडिओ या माध्यमात आला आहात, या केंद्रातून काही कविता ज्या आहेत त्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवाल का?
1: हो निश्चितच मी ऐकून, त्यामधली एक कवितेचे दान हे माझं म्हणजे टायटलच आहे पुस्तक, तर त्यावरची एक मी कविता सादर करतो थोडीशी. शीर्षक आहे कवितेचे दान. शोध कवितेतून तुम्हाला सापडेल शब्दाशब्दातून मी तुला, शब्द होऊ पाहणाऱ्या भावनांना गळ्यापाशी आल्या, गळा दाटून आल्यावर कविता त्या जन्माल्या. पहिली भेट आपली नवी ओळख झाली, नवा सुगंध मनात तू ठेवून गेलीस, नावं एक प्रेमाचं मनात रुजून गेलीस, कविता एक निवारा आपल्यासाठी ठेवून गेलीस. कृष्ण होता आवडता सख्यांना जसा होता, तशी तू आवडलीस मनाला सखी माझ्या. जाता आता सांगते एक काम करून गेलीस, कवितेचे दान तू ओंजळीत टाकून गेलीस. अबोल्या भावनांना शब्दात तुंकुंतून गेलीस, परत भेट होणार नाही हे मन जाणून आहे, आठवणीत जगायचे कवितेत तुला आता, कवितेचे दान तू ओंजळीत टाकून गेलीस.
0: नक्कीच. अजून काही कविता प्रेक्षकांना नक्कीच ऐकवाल का तुम्ही?
1: हो ऐकून, याच्या कवितेचे दान मधलीच एक कविता मी रेखाटलेली आहे, तर तिचं शीर्षक आहे छंद माझा वेगळा झाला. ही कवितेचे दान या कविता संग्रहातीच कविता आहे, तर ते मी सादर करतो. मित्रमैत्रिणी आली आयुष्यात माझ्या खरे, एकरूप होऊन त्यांनी प्रेम दिले भारी, जगणे झाले माझ्या आयुष्यासाठी आता, छंद माझे वेगळे झाले. आनंदाला आले भर उदान, पुस्तकाशी मैत्री केली मी जीवाची, जीवन सारे कळले त्यातून माझे, अनुभवाने शिकलो जगणे कसे असते. पाऊस वारे आले अंगावर मी घेतले, सहज झेलून त्यांना ताकद मिळून गेली. माणुसकीतून शिकलो जगणे कसे असते, सहज योग आला जुळून गेला सारा, शोध घेता मिळाला जीवनाला किनारा, छंद माझा वेगळा झाला, छंद माझा वेगळा झाला.
0: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
1: हो लहानपणापासून रेडिओ FM ऐकलोच आहे. त्यावेळेला आमचे काही बालपणीची आठवण मी सांगतो, तर काही मित्रांचे आमचे त्यावेळेस सह्याद्रीवर आपकी फरमाईशा कार्यक्रम चालायचा, तर आम्ही काही मित्रांनी कविता पाठवल्या किंवा काही बोलायचं असं, तर त्यांनी आधी त्याचं एक महिना 15-15 दिवस आधी आम्ही ते वाटवायचे त्या कार्यक्रमाची. तर मग ते टाईम आम्हाला रेडिओवर आता गाणं नाही आलं तर थोड्यांनी मित्राचं गाणं येणं आपकी फरमाईशमध्ये आम्ही सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले घेण्यासाठी. आणि मागं काही दिवसापूर्वी मला अंबतनगर आकाशवाणी केंद्रावर पण बोलवलं होतं, परंतु मला त्यावेळेस काहीतरी काम आल्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नव्हतो मुलाखतीसाठी.
0: नक्कीच. आणि आज तुम्ही प्रत्यक्ष रेडिओ केंद्रामध्ये आहात, रेडिओच्या आठवणी तर तुम्ही सांगितल्या, कसं वाटतंय आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय तर?
1: हा खूपच छान तुमचा प्लॅटफॉर्म आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदनच आहे रेडिओचं अंबतनगरचं. आणि आजचा अनुभव माझा खूपच वेगळा आहे, म्हणजे मी तर भारावूनच गेलो आज या ठिकाणी आल्या. आणि प्रत्यक्ष संवाद हा रेडिओ माध्यमातूनच होत असतो प्रेक्षकांशी, कारण आजकाल तर कुणी जास्त पेपर वाचत नाही वगैरे, योग पिढी वगैरे, तर हे एक आपण माध्यम चांगले.
0: नक्कीच. आज या माध्यमात तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकू असं वाटेल?
1: माझा सरफरोश या पिक्चरमधलं गाणं मला आवडलं ऐकायला.
0: नक्कीच नक्कीच. सरफरोश या सिनेमामधलं तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत मी या निमित्तानं नक्कीच प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आज आपल्यासोबत लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये होते नेवास्याचे राजेंद्र पोतदार. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: शेतकरी दादा, बोला बोला। गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी कर।

स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र। शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मंडळी आपला संडे स्पेशल संवाद सखींचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मैत्रिणींनो, हा महत्वाचा कार्यक्रम आहे बरं का, कारण प्रत्येक मैत्रीण ही खूप स्ट्रगल करत असते. तिला घरचं पाहायचं असतं, बाहेरचं पाहायचं असतं, मुलांचं पाहायचं असतं आणि ते सगळं करून ती स्वतःकडे देखील लक्ष देत असते. म्हणूनच सखींचा प्रवास आहे ना हा आगळा वेगळा, खडतर, छान, मजेशीर असतो. म्हणूनच आपण सखींशी गप्पा मारत असतो. आज देखील अशीच एक सखी आपल्यासोबत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत डेंटिस्ट डॉक्टर पल्लवी विवेकानंद चेड्या आणि एक लेखिका कवयित्री म्हणून देखील त्या छान काम करत आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, आभार.
0: तर मॅडम, खरं म्हणजे तुम्ही एक डेंटिस्ट आहात आणि म्हणजे आरोग्याबाबतीतल्या अनेक समस्या आहेत, पण तुम्ही दातांचा विचार केला किंवा दातांच्या डॉक्टर तुम्ही आहात, तर ह्याची सुरुवात कशी झाली?
1: मॅडम, सुरुवात आता जवळपास आमचं डॉक्टर चेडेज डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर असा सेटअप आहे केडगावला, अंबिकानगर इथे. गेली 18 वर्ष झाले आम्ही तिथे सेवा देण्याचं काम करतोय. तर एक छोटीशी ना आपण सुरुवातच दंतोळीनी करूया. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की कोणी लिहितं 2 ओळ्या त्यांना म्हणतं 2 ओळी, कोणी लिहितं 4 त्यांना म्हणतं 4 ओळी, मी लिहिते दातांवर आणि म्हणते त्याला दंतोळी. तर एक आपण गणेशापासून सुरुवात करू की आपला ह्याची सुरुवात पण अशी गणपती वंदनाने जशी करतो आपण तशी, की मुख बदलणे सोपे पण अवघड असते दंतपंक्ती सांधणे, त्रिनेत्री त्या भगवंतासी वा एकदंताशी संपर्क साधणे. गणेशाचं मुख बदलून दिलं शंकर भगवानांनी, पण तुटलेला दात जो महाभारत लिहिताना तोडला होता तो जोडणं नाही झालं. का? कारण स्किलफुल काम आहे मॅम, डेंटिस्टचा इम्पॉर्टन्सच इथं आहे.
0: मग तुम्ही कुठे शिक्षण घेतलं आणि कुठून सुरुवात केली ऍज अ डेंटिस्ट म्हणून?
1: माझं ग्रॅज्युएशन शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथून झाले आणि तिथून पुढे ना बरेचसे कोर्सेस आणि अपडेटेड असं. आमचं डेंटलचं नॉलेज कसं एकदम टेक्निकल फील्ड आहे, त्यामुळं नवीन नवीन सॉफ्टवेअर्स, नवीन नवीन इम्प्लांट्स, नवीन प्रोसिजर्स ह्या सारखं चालूच असतात. त्यामुळं ते नवीन वर्कशॉप्स अटेंड करणं, कार्यशाळा अटेंड करणं, कॉन्फरन्सेसला जाणं ह्या सगळ्या गोष्टी उघाणी आल्याच.
0: आणि जसं मॅडम तुम्ही आता जी दंतोळी केली त्यामध्ये तुम्ही सांगितलं की शंकर भगवान दात बसवू शकले नाही, त्यांनी तोंड बसवलं पण दात नाही बसवू शकले. तर खरंच हे खूप किचकट काम आहे दात बसवणं. तर मग तुम्ही दात म्हणजे आरोग्यातील दात हा प्रकार का निवडलात तुमच्या करिअरसाठी?
1: का निवडलात म्हणण्यापेक्षा मॅम कसं आहे, जेव्हा आम्ही 12वीची परीक्षा देतो तेव्हा MBBS नाही मिळालं तर BDS घेतो, जेव्हा 18 वर्षापूर्वीची गोष्ट ही. पण आत्ताच्या कंडिशनला असं आहे ना की मुलं आवडीने BDSला जात आहेत, की BDSच्या जागा पण तितक्याच जास्त मार्कांनी घ्याव्या लागतात. तर नक्कीच मॅम स्किलफुल काम आहे. आता याच्याबद्दल पण एक छोटासा एक जोक सांगते तुम्हाला, हसत खेळत करूया. की एक छोटा मुलगा असतो, त्याच्याकडे पाहुणे येतात आणि पाहुण्यांना सवय असते की तू कोण होणार मोठेपणी, मग तो म्हणतो मी ना कार्डिओलॉजिस्ट होणार आहे. तेच काका परत एक महिना 2 महिने त्यांच्याकडे येतात तेव्हा परत त्याला आवाज देतात, काय कार्डिओलॉजिस्ट कसं चाललंय? तो म्हणतो नाही नाही काका मी बदलले, मी आता डेंटिस्ट होणार आहे. ते म्हणतात का रे डेंटिस्ट कसं काय? तो म्हणला हार्ट एकच आहे काका, दात 32 आहेत. तो एक विचार आहे मॅडम की दात भरपूर दिलेत त्यामुळं त्याची निगा राखणं तेवढं आपण प्रामुख्याने घेत नाही, प्रायोरिटी लेवलवर घेत नाही, ते घ्यावं त्याचंही तितकंच महत्व आहे आपल्या आरोग्यात, ते कळावं लोकांना, म्हणून ऍक्च्युली BDS स्वीकारलं किंवा निवडली ब्रांच.
0: आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही दंतरोगतज्ञ आहात, डेंटिस्ट आहात, त्याचबरोबर घर पाहता, हॉस्पिटल पाहता, पण त्याबरोबर तुम्ही लिखाणाचा छंद जो आहे तो जोपासलाय आणि लिखाण करता करता तुम्ही आता दातांबद्दल जास्त लिहिता, दातांबद्दल कविता करता, तर याची सुरुवात कशी झाली?
1: तर ह्याची सुरुवात म्हणजे कसं आहे मॅम, घरातूनच असं वातावरण होतं. माझ्या वडिलांना आणि मोठ्या भावाला कविता आणि साहित्य प्रकार खूप आवडायचे, त्या दोघांमुळं ही आवड आपसुकच आली घरामधूनच. म्हणजे अगदी आपलं मणीच्या कुशीत झोपलंय कोण पासून ते कुसुमाग्रजांच्या कणा कवितेपर्यंत सगळ्या कविता मुखोद्गत आणि त्या अख्ख्या घराला. म्हणजे आईनी पण त्यासाठी लिखाणासाठी विशेष प्रोत्साहन दिलं, वडिलांचं पाठिंबा तर होताच, आणि मोठा भाऊ त्याचा सगळा सिलेबस ते सगळं आम्हाला ना खालीपर्यंत सगळ्यांना ते पाठवायचं. मग त्यात सगळ्याच कविता आल्या, बोरकरांची माझ्या गोव्याच्या भूमिता असू देत नाही, तर शांता शेळकेंची लोलक असू दे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असू दे, किंवा संत तुकाराम महाराजांच्या संतवाणी असू देत, की मुंगीच्या आकुळा कोण जाय मुळ देखून या गुळ घाव घाली, की आपलं काम आपल्यालाच करायचंय, हा जो विचार आहे हे कवितेपेक्षा दुसरं कोणी ठामपणे सांगू शकत नाही. जसं संत तोखामेळा म्हणतात की उस डोंगा परिरसन हे डोंगा काय भुलला सी वरली अरंगा, त्यामुळे आधीपासूनच अंतरंगात डोकवायची सवय आहे.
0: आणि लेखक किंवा कवी जो असतो ना तो इतका छान डोकावतो की आपल्याला देखील माहीत नसतं की असंही हा पण नजरिया असू शकतो का, ही पण नजर असू शकते का. तर मग लेखन करताना तुमची सगळ्यात पहिली कविता कोणती होती?
1: सगळ्यात पहिली कविता म्हणाल तर नणू एकदम असं बालवयात लिहिलेली आहे की देवबप्पा देवबप्पा मला मारायच्यात तुझ्याशी गप्पा, म्हणे तुझ्या मंत्रिमंडळातला रिकामा आहे एक कप्पा, अशी एक सहावी सातवीला लिहिलेली कविता होती. त्यानंतर साधारण एक दहावी अकरावीला असताना एक कविता लिहिली होती मॅम मी की ट ला ट आणि क ला क जोडलं तरी होते कविता, मनातलं काही बोलायला गेलं तरी होते कविता, सांगण्यासारखं काही असलं तरी होते कविता, आणि काही नसलं तरी होते कविता, प्रेम असेल भक्ती असेल शक्ती असेल युक्ती असेल तरी होते कविता, चालता बोलता काम करता खाता पिता ही होते, उठता बसता कोशात असता स्वतः स्वतः ती येते, मनातले हितगुज मांडण्या येते कधी कविता, आनंद असा शोधित आपल्या पासी वसे कविता, अशा या कवितेच्या गावी आपणही रमावे, कवितेच्या रसा स्वादात राहू नाही निघावे, अशी असते कविता, अशी असावी कविता.
0: नक्कीच, मग कवयित्री कशी असावी?
1: कवयित्री म्हणाल तर कवयित्री ना थोडं अवेअरनेस जागृत करणारी असावी, मनातलं व्यक्त होणारी असावी, ज्या गोष्टी अगदी सखीलाही बोलता येणार नाहीत त्या सगळ्या कवितेत मांडता येतात मॅडम. बऱ्याचदा कसं असतं की समोरचा माणूस त्या ताकदीने समजून घेतोच असं नाही, माझ्या मी कविता समजून घेते.
0: हा, आणि कविता समजून घेणं असोत किंवा कविता करणं असोत याला वेगळा विचार असतो, किंवा मग काही विचारच असे असतात जे शब्दात उमटले जातात वहीवर आणि त्याची कविता होते. मग तुम्ही दंत म्हणजे दातांवर कविता करणं कसं सुरुवात केली आणि तेव्हाची दातांबद्दलची पहिली कविता कोणती होती?
1: आता कविताच मुळात आवडत होत्या जसं मी सांगितलं की अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास आहे तो अगदी कवितेचाच आहे आवडण्याचा जपण्याचा निवडण्याचा. तर म्हणून जेव्हा BDS फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं ना तेव्हापासून ती कविता अगदी असं आम्ही जे पण काम करायचो जे पण शिकायचो त्या त्या गोष्टीत ती कविता तिथे झळकायची. जसं आता सांगते की सकाळी उठल्यापासून काय करावं असं म्हणून एक दंत श्लोक लिहिला होता की सकाळी उठवणी गरम पाणी प्यावे हाताशी धरावा ब्रश सदा, स्वच्छते करोनी टाकावे हो दात ब्रश वर खाली गोल फिरविता, आतल्या बाजूने करावे नीट साफ जिभे सही माफ करोणिया, आहारा विहारा नितसंग दसंत ध्यान योग्य त्या सवयी जोडोनिया, नको ते व्यसन गुटखा तंबाखू स्वतःच स्वतःचा मान राखू, करू नियमित दंत आणि आरोग्य तपासणी वाचेल तो मणी अनाठाई.
0: क्या बात आहे, म्हणजे असाही एक डेंटिस्ट विचार करू शकतो आणि इतक्या छान शब्दात मांडू शकतो. छंद जोपासणं हे खरं म्हणजे बाईला किंवा महिलेला जमत नाही पण तुम्ही तो जोपासला आहात आणि जोपासत आहात. मॅडम, ह्या कविता करत असताना तुम्हाला किंवा तुम्ही जसं म्हणालात की वाचन घरापासूनच आलं, घरातच आवड निर्माण झाली, तर सगळ्यात जास्त कोणत्या लेखकांचा प्रभाव तुमच्यावर होता?
1: मंगेश पाडगावकरांचा. मला मंगेश पाडगावकरांच्या शांता शेळकेंच्या कविता खूप आवडायच्या. बहिणाबाई चौधरी असतील, बाबा बोरकर असतील, हे तर आवडीचे कवी.
0: एखादी कविता त्यांची ऐकवाना जी तुम्हाला आवडते?
1: मला ना शांता शेळकेंची कविता एक सांगावीशी वाटते तुम्हाला. लोलक कविता आहे. तर त्या कवितेचा अर्थ इतका सुंदर आहे ना की देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून आणि दिसू लागली पुन्हा माणसं माणसासारखी, पुन्हा दिसू लागलं गवत हिरवं आणि आभाळ दिसू लागलं पुन्हा निळं. परवा खूप वर्षांनी एक चिमुरडी धावत आली माझ्याकडं आणि म्हणाली आजी तुला माहितीये गवत नसतं नुसतं हिरवं आणि आभाळ नसतं नुसतं निळं आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली, माझा लोलक हिला कुठे बरं सापडला, त्या झुमराला त्या देवळातल्या झुमराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊ. तर हे जे आहे ना जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी की माणसं नसतात माणसासारखी, त्या लोलकातून जशी रंगीबिरंगी माणसं दिसली वेगळा विचार असं कविता देते आपल्याला.
0: आणि तुम्ही स्वतः जेव्हा कविता करत असता किंवा कविता लिहित असता तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार असतात?
1: कवितेचं कसं आहे मॅडम, ती उमलून येतेच, म्हणजे एकतर ती असते किंवा नसते असं ठरवून लिहून बस न होत नाही. कधी कधी पेशंट करतानाही सुस्त, कधी उठता बसताही सुस्त. आणि ह्यातला सुद्धा माझे ना हसबंड खूप सपोर्टिव्ह आहेत, ते पण डेंटिस्टच आहेत डॉक्टर विवेकानंद चेडे. त्यांचा मला खूप सपोर्ट असतो की तुला कविता आवडतात तू कविता कर, तू प्रोग्राम्स कर, ओपन माइक्स कर. त्यांचा खूप खंबीर पाठिंबा आहे त्यामुळं तेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ देता येतो.
0: मग आता तुम्ही ओपन माइक्स कार्यक्रम करता का?
1: एक दोन कार्यक्रम अटेंड केलेले आहेत मॅम.
0: स्वतः केलेत का कधी?
1: हा म्हणजे सोशल नगर म्हणून एक ग्रुप आहे, त्यांच्या ग्रुपचा थ्रू केले होते दोन वेळा.
0: मग तुम्ही कधी पुस्तक प्रकाशन करणं किंवा कवितेचं पुस्तक करणं कधी विचार केला तुमच्या?
1: कविता असं वाटतं की पहिले ती लोकांपर्यंत पोहोचावी, ती लोकांना आवडावी आणि मग आपण त्या बाबतीत थोडस विचार करू असा एक मानस आहे की पहिले पोहोचायला हवी भावना आपली आणि मग, कारण पुस्तक छापणं इज नॉट इम्पॉर्टंट, तो लोकानुभूक झाली पाहिजे, त्यांना आवडली पाहिजे, ते महत्वाचं.
0: आणि दातांची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे, तर त्यावर तुम्ही काही कविता केलेली आहे का?
1: हो मॅम, दातांची काळजीवर तर केलेली आहे ऑब्व्हियसली. फक्त एक थोडंसं मी आता तुम्हाला एक ना हलक्या फुलक्या नोटवर एक गझल ऐकवते की समजा एक डेंटिस्ट आहे, तो एका डेंटिस्ट मुलीच्याच प्रेमात पडला तर काय बोलेल तिला. एक छोटीशी गझल ऐकू आणि मग मी त्या कवितेकडे येते.
0: नक्कीच.
1: तुला दात आहे मला दात आहे म्हणून जगाया खरी बात आहे. तुला दात आहे मला दात आहे म्हणून जगाया खरी बात आहे. नको ग हट्ट करूस चॉकलेटनी केकचा, आताच व्हॅलेंटाईन डे झाला. नको ग हट्ट करूस चॉकलेटनी केकचा, त्यांनीच लाविली खरी वाट आहे. तुला दात आहे मला दात आहे. तर असं म्हणजे हसत खेळत पण सांगता येतो विचार, सिरियस भावनेने पण सांगता येतो, सहज पण सांगता येतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर असं आहे मॅम. तुम्हाला आता मी दुसरी एक कविता ऐकवते ज्यात दातांचं महत्व किंवा हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे अशा अर्थाने जी हवी आहे तुम्हाला ती कविता ऐकू आपण. अजून एक आहे मॅम दातांच्या बाबतीत जर आपण विचार केला ना, तर दाताकडे आपण सगळेच खूप दुर्लक्ष करतो कारण दात भरपूर दिलेत देवाने आपण. बाकी अवयवांसाठी लगेच आपण डॉक्टरांना दाखवू किंवा त्यांचा सल्ला घेऊ, पण दातांच्या बाबतीत तसं होत नाही की बघू तो दात कधी कधी मग खूप किडतो तुटतो तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जायचं टाळतो. तर असं नाही केलं पाहिजे, आपण वेळेतच दाखवलं पाहिजे, वेळेतच उपचार केले पाहिजेत. स्टिचिंग टाइम सेव द नाईन. तर आता एक ऐकूया आपण कविता. पडणारे पडतात कसे काही कळेनात, दातांबद्दल ते परत. पडणारे पडतात कसे काही कळेनात, भरकटलेल्यांना तरी निदान आणूया ना वळणात. जे आपण ड्रेसेसची ट्रीटमेंट करतो की दात वेडे वाकडे असतील तर ते केली पाहिजे. जे गेले त्याचा शोक नको बसाया करीत, समजा काही ठिकाणी काढावेच लागतात, तुमचं हिरड्यांचं इन्फेक्शन आहे, दात खूप किडलं आहे तर काढावाच लागतो. जे गेले त्याचा शोक नको बसूया करीत, जे आहेत त्यांना तरी सांभाळूया ना नीट. येण्या अगोदर बी आणि पडल्यावर बी असतंय बोळकं, तरी सुदीक येत नाही आपलं ठिकाणावर टाळकं. होते तेव्हा वाढविलाच त्यांच्यावरचा भार, नसताना कळते त्यांची किंमत अपार. इम्प्लांट वगैरे महाग आहेत बऱ्यापैकी. आता तरी गड्या नीट आण टकुर्यात, आणि जीवापेक्षा जास्त सांभाळ आपल्याला जगवणारे दात, आपल्याला जगवणारे दात.
0: नक्कीच नक्कीच. आणि मॅडम खरं म्हणजे लहान मुलांना या कवितेतून जास्त समजेल असं मला वाटतंय, जसं तुम्ही चॉकलेटचं सांगितलं. तर लहान मुलांना आपण जर इन्स्ट्रक्शन दिली ना ती नाही फॉलो करत, पण कवितेमधून चांगल्या प्रकारे त्यांना समजवता येईल, तर तुम्ही अशी लहान मुलांसाठी काही केलीत का?
1: लहान मुलांसाठी पण आहे केलेली मॅम कविता. पण लहान मुलांचं काय होतं की त्यांना साध्या सोप्या भाषेत सांगावं लागतं की एक होता दात कॅव्हिटीच्या त्याच्या आत, दुखण्यात गुजारेल तुझी रात, मग तेव्हा डेंटिस्टच देईल बाळा तुझी साथ. आणि त्यांना ब्रशिंग टेक्निक आणि याचं महत्व तर आचरणातूनच कळेल मॅम. घरी फॅमिलीत पहिले आपण सगळ्यांनी त्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजेत, तर त्या मुलांमध्ये पण आपसुकच येतील.
0: आणि मॅडम या कविता तुम्ही करता, या व्यतिरिक्त मग दुसऱ्या कवितांचा पण छंद जोपासता का?
1: हो, दुसऱ्या कविता पण लिहिते मॅडम, जनरल विषयांवर लिहिते, पण मूळ कल किंवा मूळ ओढा ना दातांच्या कवितेबद्दल जास्त आहे. एक अशीच लहान मुलांसाठीची एक कविता ऐकवते मॅम तुम्हाला की एक छोटा मुलगा आहे, तो बाबांना म्हणतोय की माझे दुधाचेच दात आहेत, मला खाऊ द्या चॉकलेट वगैरे काय पडणारच आहेत. तर तशा त्या अर्थाने एक लिहिलेली कविता ऐकू आपण. दुधाचेच दात माझे बाबा, लागू द्या ना कीड, खाऊ द्या खूप चॉकलेट बिस्किट, आम्हा ना कुणाची भीड, कारण ते पडणारच आहेत. बुटके छोटूसे दात माझे, पडणारच ना आता, गोड गोड लाडू खाऊ द्या ना, नाही खाऊ म्हणता. तर बाबा काय म्हणतील बघा. दात आपले महत्वाचे बाळा, पक्के असो की दुधाचे. दात आपले महत्वाचे बाळा, पक्के असो की दुधाचे. तुझ्या नीट खाता येण्यासाठी तोंडात दात असणे महत्वाचे. जर ब्रश नाही केलास दोन वेळा, स्वच्छतेचा केलास कंटाळा, तर दुधाचे दातही काळजीचे, असा करू नकोस हो घोटाळा. दुधाचे किडके दातही खूप वेदना देतील, आणि येणाऱ्या नव्या दातांची पण जागाही ते बदलतील. जर हवे तुला खायला रोज खाऊ छान छान, दाताच्या आरोग्याचे थोडे राग भान.
0: वा मस्त मस्त मस्त. खरं म्हणजे सगळ्यांना जागृत करणाऱ्या कविता तुमच्या आहेत, की जरी एखाद्याला आपण सिरियस सांगून कळत नसेल तर तुम्ही कवितेच्या माध्यमातून सांगा, मुलं समजून घेतील. आणि मुलांना अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या कविता आवडतात देखील, तर नक्कीच हा खूप छान म्हणजे उपक्रम आहे. जर तुम्ही म्हणालात तर तो उपक्रम पण राबवू शकतो, की कुठेतरी एखाद्या शाळेत आपण अशा कवितेच्या माध्यमातून मुलांना शिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मॅडम, वयस्कर जे असतात त्यांच्या पण दातांच्या खूप समस्या असतात आपण पाहतो, तर त्यांनी कशी काळजी घ्यावी आणि त्याच्यासाठी काही कविता वगैरे केली आहेत का?
1: वयस्कर माणसांसाठी तर काळजी म्हणजे काळजी तर पहिलाच प्रकार तो आहे मॅडम की दोन वेळा ब्रश केलाच पाहिजे रात्री झोपताना, खूपच मिठाच्या पाण्याने काय होईना गुळण्या केल्या पाहिजेत. थोडेच प्रॉब्लेम असताना डेंटिस्टकडे दाखवलं पाहिजे, जिथे थोडं अडकतंय अन्न, किडलेत दात किंवा हलत आहेत, हिरड्यांचे काही समस्या आहेत, तर जेवढं लवकर दाखवू आपण तेवढा तो फरक पडणार आहे लवकर.
0: आणि मॅडम, खरं म्हणजे काही जे एज लोक असतात त्यांचे दात खूप लवकर पडतात काहींच्या तुलनेत, हे का होतं?
1: तर हे का होतं माहिती आहे मॅडम, एक गझल आहे का आता त्या विषयावरची. कुठे आहेत 20 कमी नाही, लहान मुलांना 20 दात असतात. कुठे 28-32 कमी नाही, मोठ्यांना 28 असतात अक्कलदाडी नसतील आल्या तर, आणि अक्कलदाडी आल्या असतील तर 32 दात असतात. कुठे आहेत 20 कमी नाही, कुठे 28-32 कमी नाही, हिरडी सवय सांभाळा त्यांना नीट, नाहीतर ते राहतीलच याची हमी नाही. हिरड्यांचं आरोग्य ही तेवढंच महत्वाचं आहे मॅडम. जसं आपण दातांबद्दल बोललो इतक्या वेळेस, दातांचं फाउंडेशनच आहे तो हिरडीच्या आधारे उभा आहे. त्यामुळे फक्त ब्रश करून चालणार नाही, तुम्हाला त्यात पुढे एक ऍड करावं लागेल की तुम्हाला फ्लॉसिंग पण करावं लागेल. फ्लॉस म्हणजे एक नायलॉनचा छोटा धागा असतो, केमिस्टकडे मिळतो प्रत्येक जेवणानंतर, तो प्रत्येक दातांना फिरवला पाहिजे जेणेकरून इंटरडेंटल क्लिनिंग पण चांगली होते.
0: आणि मॅडम, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही इम्प्लांट किंवा ब्रिज यावर जास्त फोकस करता किंवा याबद्दल आपलं क्लिनिक काम करतं, तर हे कशासाठी असतं असं म्हणजे श्रोत्यांना माहीत नाही या छोट्या छोट्या गोष्टी, तर हे कशासाठी असतं हे त्यांना सांगूयात.
1: तेव्हा कधी आपल्याला दात काढावा लागतो मॅडम, एक तर तो खूप किडला असल्या कारणाने किंवा हिरडीची पकड सैल झाली किंवा वयोमानानुसार, जेव्हा आपण दात काढतो तो परत बसवावा लागतो. तो बसवण्यासाठी मग आपल्याकडे 2-3 पर्याय असतात. पहिला पर्याय असतो की आपण काढघालीचाही बसवू शकतो. दुसरा पर्याय असतो ब्रिज. ब्रिज म्हणजे बाजूच्या दोन चांगल्या दातांचा आधार घेऊन कनेक्टिंग बसवणे, याला ब्रिज म्हणतो. किंवा थर्ड पर्याय असतो की इम्प्लांट. ब्रिज मध्ये काय होतं की आपण दोन चांगले दात, निरोगी दात ते घासतो, थोडं त्यांना

0: इम्प्लांट बसवल्यानंतर आपल्या दातांची जशी रुटीन काळजी घेतोय आपण सेम तशीच काळजी घ्यायची. मॅम, दोन वेळा ब्रश करणं, एक वॉटर फ्लॉसर म्हणून देतो आम्ही तेव्हा इम्प्लांटच्या पेशंटला, जे आतली काही अडकलेले अन्नकण वगैरे असतील ते क्लीन करतात. या दोन गोष्टीच आहेत मॅम. आणि रेग्युलर फॉलोअप व्हिजिट, 6 महिन्यात किंवा वर्षातनं जरी इम्प्लांट बसवला आहे किंवा बसवला नाही तर प्रत्येकाने एकदा व्हिजिट केलंच पाहिजे एक दंत आरोग्य तपासणीसाठी.
1: आणि कधी कधी कोणाला जर इम्प्लांट केलं तर ते त्यांच्या बॉडीत मॅच होत नाही किंवा बॉडीत राहत नाही, त्याचं पॉइझन होऊ शकतं किंवा काही रिॲक्शन होतं, तर हे का होतं?
0: पॉइझन किंवा रिॲक्शन नाही होत मॅम. कसं आहे, इम्प्लांट ही फॉरेन बॉडी आहे, आपण बाहेरून ते आतमध्ये टाकतोय, तर प्रत्येकाचा ॲक्सेप्टन्स लेवल वेगळा आहे, प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी आहे. मग काही जो हेल्दी पेशंट आहे, यंग पेशंट आहे, त्यामध्ये ते लगेच ॲक्सेप्ट करेल बॉडी. पण काही ज्यांच्यामध्ये काही आजार आहेत, बीपी शुगर आहे, रक्त अँटीकॉगुलंट चालू आहेत किंवा काही बाकी आजार आहेत, काही हाडांसंबंधी काही आजार आहेत, तर त्या पेशंट्समध्ये थोडी ॲक्सेप्टेबिलिटी कमी असते इम्प्लांटची. त्या केसेसमध्ये मग इम्प्लांट फेलही जाऊ शकतो. पण इट डिपेंड्स, प्रत्येकाचा इम्युनिटी किती आहे, ॲक्सेप्टन्स लेवल किती आहे, त्यानुसार ते ठरतं.
1: आणि जर कधी कधी आपला जर ते फेल गेलं तर पुन्हा त्याला पर्यायी काही आहे का उपाय?
0: पर्यायी उपाय म्हणजे काय असतं, समजा एखाद्याचा इम्प्लांट केलाय आपण, फेल गेलाय, तर तिथे मग 2-3 पर्याय उपलब्ध आहेत की आपण पुन्हा त्याला हिलिंगला आपण ते जागा पूर्ण क्युरेट करतो, साफ करतो, तिथे बोन ग्राफ्ट टाकावा लागतो चांगल्या क्वालिटीचा, आणि लेट द साईट हील की आपण तिथे बोन फॉर्मेशनसाठी 1-3 महिने 6 महिने इतका वेळ द्यावा लागतो पुरेसा. आणि अगेन आपण वेगळ्या प्रकारची टेक्निक किंवा वेगळ्या प्रकारचा इम्प्लांट, आजकाल डिजिटली आपण जातोय, गायडेड इम्प्लांटॉलॉजी ज्याला म्हणतो, की जिथे चुकांची फार कमी शक्यता असते, की सगळ्या गोष्टी डिजिटली प्लॅन केलेल्या आहेत, म्हणजे तुमच्याकडे CBCT आहे, तुमच्याकडे स्कॅन आहे, इंट्राओरल स्कॅन आहे, ह्या सगळ्या गोष्टी मर्ज करून हल्ली आपण बनवतोय, त्यामुळे त्यात अगदी मिनिमम चूक येऊ शकते किंवा मिनिमम प्रोग्नोसिस खराब असू शकतं. नाही तर ऑलवे प्रत्येक म्हणजे बहुतेक केसेसमध्ये ते 100% सक्सेसफुल असतच.
1: अच्छा, आणि दात जेव्हा काढतो किंवा पडतो त्याच्यानंतर किती दिवसात इम्प्लांट करणं गरजेचं आहे?
0: एक पर्याय असतो मॅम की दात काढल्यानंतर इमिजिएट इम्प्लांट, इमिजिएट लोडिंग पण करू शकतो, पण अगेन इट डिपेंड्स अपॉन द पेशंट, त्यांची कंडिशन, ॲक्सेप्टेबिलिटी. जेव्हा पुढचा दात आहे तर तुम्हाला तिथे नक्की फर्स्ट डे आपण करू शकतो इम्प्लांट टाकून तो हे, पण जिथे फंक्शनल साईट आहेत, मागच्या दाढी वगैरे आहेत, तिथे पण काही केसेसमध्ये आपण सेम डे देऊ शकतो इम्प्लांट आणि प्रोस्थेसिस. पण 3-1 महिने थांबलेलं चांगलं असतं मॅडम. इम्प्लांट टाकल्यापासून 1.5-2 महिने तो हाडांशी एकरूप व्हावा लागतो, जसं फॉरेन बॉडी आहे आपण मगाशीच बोललो, त्याला पुरेसा वेळ दिला, तो हील झाला, मग त्यावर वरचं प्रोसेसिस किंवा वरची कॅप बसवली पाहिजे. तर साधारण 3-1 महिने वेळ दिला पाहिजे.
1: आणि जर कधी एखाद्याचा दात पडला आणि त्यानं लक्ष नाही दिलं खूप वर्ष, 5-6 वर्ष किंवा जास्त, तर मग त्याला इम्प्लांट करणं अवघड जाऊ शकतं का?
0: हो नक्कीच मॅम. कारण होतं काय की जे दात पडलेली जागा असते त्या जागेत आजूबाजूचे दात सरकत जातात, ती जागाच क्लोज होते, मग तिथे पुरेशी जागाच नाही मिळाली तर आपण इम्प्लांट कुठे बसवणार, तो एक मुद्दा होतो. किंवा मग वरचा पण दात खालच्या जागेत सरकत जातो जिथे नसलेला आहे दात, असं सगळे बाकी दातांवर पण खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे खूप दिवस झाले तर नक्कीच ती केस थोडीशी चॅलेंजिंग असते, मग त्याला सगळ्याच दातांना सोबत घेऊन ते प्लॅन करावं लागतं.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जसं तुम्ही पण मगाशी म्हणालात की आपल्या सगळ्यांना असं वाटतं दात 32 आहेत, दात जास्त आहेत, त्यामुळे आपण काळजी घेत नाही, लक्ष देत नाहीत, आणि मग त्याचा जास्त त्रास होतो. मग आपल्याला माहिती आहे की दाढी खाऊ देत नाहीत, ठणकतात किंवा मग सगळेच दात किडू शकतात, तर अशा वेळी तुम्ही काय सल्ला द्याल नगरकरांना?
0: नगरकरांसाठी सल्ला एवढाच आहे मॅडम की वेळेतच आपण नियोजन केलं पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम दातांबद्दलच नाही, आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे पण तितक्याच काळजीने बघितलं पाहिजे. आणि नियमित 6 महिन्यातनं म्हणा, वर्षातनं म्हणा, एकदा आरोग्य तपासणी, दंत आरोग्य तपासणी केली पाहिजे.
1: दातांबद्दल कविता केल्यात, गझल्स केल्यात, श्लोक केलेत, अजून काय काय दातांबद्दल?
0: एक दंतोळी ऐकवते मॅडम की मनातलं गुज उलगडण्या समोर जसा क्लास पाहिजे, तसं दातातल्या फटीतनं काढायला पण रोज केला पाहिजे फ्लॉस.
1: अरे फ्लॉस पाहिजे.
0: आणि असं दंत कथांच्या माध्यमातून पण बरंच काही सांगता येईल मॅडम. जसं की आता एक स्टोरी सांगते मी तुम्हाला, कर्णाची गोष्ट माहिती असेल की मृत्यूसमयी काय झालं होतं. कर्णाचा एक म्हातारी आजी आली होती आणि तिला त्यांच्याकडे पैसे नव्हते तिच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी, मग तेव्हा कर्णाने त्याचा सोन्याचा दात दगडाने काढून दिला होता. ते फर्स्ट एक्स्ट्रॅक्शन असं मी मानते आपल्या संस्कृतीतलं, की कर्णाने मृत्यू समयीही केलं आपल्या दाताचं दान. दातृत्वाची आपली संस्कृती आहेच खरं महान. सोन्याचा तो दात आणि सोन्यासारखंच मन, देता देता ही जगला राधेय अखेरचाही क्षण, देता देता ही जगला राधेय अखेरचा.

0: क्षण. असं ह्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काहीतरी शिकवून जातात दात, आणि ती मला महत्वाची गोष्ट वाटते दातांबाबतीत.
1: आणखीन मॅडम, कोणकोणत्या कविता आहेत ज्या दातांच्या संदर्भात आहेत, ज्या सगळ्यांना उपयोगी पडतील आणि तुम्ही ही खूप विचार करून लिहिल्यात?
0: तसं कविता सगळ्या, जसं मी सांगितलं मॅडम, आठवत जातात. कविता ही सुचते आणि मग आपण हे करतो. की आता एक अक्कलदाडीच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल की अक्कलदाडी बऱ्याचदा वाकड्या येतात. आजकाल पेशंटच्या जबड्याची साईज छोटी झाली की त्याबद्दल एक दंतोळी लिहिली होती की अक्कलदाड ही हल्ली माणसांसारखीच वागते. अक्कलदाड ही हल्ली माणसांसारखीच वागते, सरळ सरळ यायचं सोडून उगाच वाकड्यात शिरते. किंवा एक असंच हे लिहिलं होतं की आपण बी हंबल नाही तर प्रोग्रेस थांबल, हे सुद्धा दात शिकवतात आपल्याला. की जीभ आपल्या तोंडात इतकी हंबल गोष्ट आहे ना, की दात उशिरा येतात, उशिरा पडतात, पण ते दात शेवटी तोंडात राहत नाही, पण जीभ शेवटपर्यंत आपल्या तोंडात असते कारण ती नम्र आहे. त्याच्याबद्दल एक लिहिलं होतं की जन्मापासूनच तुमची सोबत करते रसना, रसना म्हणजे जीभ, जन्मापासूनच तुमची सोबत करते रसना, दात येतात वर्षाने हळूहळू पाहना, तरी सुद्धा पडतात आधीच जरी कठीण असे दात, लवचिक निनम्र जीव मात्र शेवटपर्यंत देते साथ. म्हणून नेहमी नम्र राहा, विनम्र राहा, समोर सातलं हसण्याचं पहा.
1: अरे वा, खूप छान. आणि मॅडम, खरं म्हणजे हे सगळं करताना घर पण सांभाळायचं असतं आणि त्यात तुम्ही गझल, म्हणजे कवितेतले जेवढे प्रकार आहेत ते सगळे मांडलेत आज. तर मला सांगा किंवा आपल्या श्रोतांना सांगा की कविता, गझल, चारोळी, आता दंतोळी, याच्यात सगळ्यात फरक काय?
0: फरक मॅम, शब्दांचा फरक आहे की आपण छोटी असले की ती चारोळी झाली, दंतोळी झाली, पण छोटी असली तरी तिचा आशय खूप मोठा आहे, त्यातनं म्हणणं खूप मोठं मांडलेलं असतं तिने. कवितेमध्ये थोडंसं विस्ताराने येते तीच गोष्ट, गझलमध्ये त्या गोष्टी एका लयीत, एका तालात येतात, श्लोकामध्ये पण त्याला एक फॉर्म असतो. असं थोडा थोडा फरकाने, व्याकरणाच्या दृष्टीने फरक आहे मॅम, अंतःकरणाच्या दृष्टीने तेवढा नाही.
1: मॅडम, आम्हाला अजून एखादी तुमची कविता ऐकायला आवडेल आता.
0: एक मैत्रिणींवर कविता लिहिली होती, ती ऐकवते मॅम, की बडीशोप सारखी फ्रेंडशिप मागता आली असती तर बरं झालं असतं. बडीशोप सारखी फ्रेंडशिप मागता आली असती तर बरं झालं असतं, नाहीतरी मैत्रिणी बडीशोप सारख्या तर असतात, थोड्याच लागतात, जगण्याला वेगळा फ्लेवर आणतात, पचनक्रिया सुधरवतात, जगण्यातल्या निगेटिव्हिटी पचवतात, खूप कलरफुल हेल्दीने फ्लेवर्ड असतात जेवणाचा, जीवनाचा म्हणा, पूर्णविरामच जणू. काही ठिकाणी इतकी भारी असते की पुडीत बांधून घ्यावीशी वाटते, थोडीच लागते पण सगळ्यांना आवडते. मैत्रीण अशी बडीशोप सारखीच तर असते.
1: वाव, खूप सुंदर. आणि खरं आहे की मैत्रीण थोडेच पाहिजे, पण जीवाची पाहिजे आणि सोबत राहणारी आणि फ्लेवर आणणारी, जसं तुम्ही म्हणाला तशी पाहिजे असते. मॅडम, खरं म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्ही कविता करता आहात, मी रॅदर तुम्ही सातवीपासूनच कविता करता आहात, सातवी आठवीपासून, आणि तुमच्यावर घरच्यांमुळे हा प्रभाव पडला. तर तुमची सगळ्यात जास्त आवडतीची कविता कोणती आहे जी तुम्ही स्वतः केली आहेत?
0: एक कविता मॅम, माझी मुलगी पण लिहिते मॅम, प्रांजल नाव आहे तिथं, तर प्रांजली आणि मी मिळून असं एक भारूड लिहिलं होतं की असं आम्हाला खूप वाटतं की मोबाईलकडे खूप पिढी आजकाल वळतीये, तर स्क्रीन टाईम नको, म्हणून आम्ही एक छोटं भारूड लिहिलं होतं मी आणि ती मिळून लिहिलंय, की हा मोबाईल नको ग बाई, ते ऐकवायला आवडेल मला.
1: नक्कीच, आम्हाला पण आवडेल ऐकायला.
0: हा मोबाईल नको ग बाई, हा मोबाईल नको ग बाई, हा मोबाईल नको ग बाई, हा मोबाईल नको ग बाई, जेवायला बसलं घरदार, पंचपक्वानांचा ताटाला भार, पण मोबाईलची नजरच हटत नाही, हा मोबाईल नको ग बाई, फिरायला गेलो बर का मंडळी, फिरायला गेलो हॉटेलात गेलो, पण ह्या डबड्यापाई चेंजच नाही, हिच्या नेटल अरेंजच नाही, हा मोबाईल नको ग बाई, पत्र गेली मित्र गेली, ना आपण पत्र लिहितोय आता ना तितके मित्र राहिले, पत्र गेली मित्र गेली, भिंतीवरची चित्र गेली, या डोसक्याला आरामच नाही, हा मोबाईल नको ग बाई, एका जनार्दनी येवो मोबाईल हार्मणी, पण तो रस येथे नाही, हा मोबाईल नको ग बाई.
1: क्या बात आहे,
0: ही मला खूप आवडते
1: नक्कीच. आणि ती खरं म्हणजे आता जो समाजात एक मोठा प्रश्न आहे, एक मोठा व्हायरस आहे मोबाईल नावाचा, ते त्याच्यावरती आहे. आणि खरंच तो आपल्यासाठी हानिकारक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा किती वापर करावा हे आपण ठरवू शकतो, तरी पण आपण काही ठरवत नाहीत आणि तो आपल्यावर चांगलाच मारा करतोय असं म्हणूयात. आणि मॅडम खरं म्हणजे ही कविता तुमच्या मुलीनी केली, आता तुमच्या मुलीचं वय काय?
0: 10 वर्ष मॅम, दोघांनी मिळून केली आम्ही.
1: म्हणजे तिला हा विचार कसा आला की मोबाईल खरंच एवढा हानिकारक आहे?
0: तिला पण पुस्तक वाचायची आवड आहे मॅडम, तिला पण कवितांची गाण्यांची खूप आवड आहे. गोष्टी ऐकणं, गोष्टी सांगणं हा तिचा छंद आहे.
1: अरे वा,
0: म्हणजे मी स्वतःला खूप ब्लेस्ड म्हणते की असं ह्या एवढ्या डिस्ट्रॅक्शनच्या पिढीत मुलांना पुस्तकं आवडत आहेत. माझ्या मुलाला पण आवडतं, मुलीला पण आवडतं पुस्तकं वाचायला.
1: मग त्याच्यासाठी तुम्ही तशी सवय लावली आहे, तुम्ही पण स्वतः वाचत बसत असाल, तुमच्या कविता त्यांनी पाहिल्या असतील, म्हणून कुठेतरी त्यांच्या, तो म्हणतो ना आपण की बाल मनावर लवकर रुजतात काही पण गोष्टी,
0: झिरपलं असेल.
1: हा, ते झिरपलं असेल आणि आई वडिलांकडून जर असे संस्कार मिळत असेल तर मुलं पुढे जाऊन. आणि तिच्या तुम्ही दोघींनी लिहिलेल्या भारुडामधून ते लक्षातही येत आहे. मॅडम खरं म्हणजे मोबाईल खरंच खूप हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यांचे पण अनेक त्रास होतात लहान मुलांवर देखील. आता जर आपण पाहिलं तर अगदी लहान लहान मुलांना चष्मा आहे, डोकी दुखतात. तर मग काय सांगाल याबद्दल आपल्या युवकांना तुम्ही?
0: जसं की आता आत्ता याचा पण विषय झाला म्हणून ह्यात विषय आला की एक पत्र गेली, मित्र गेली, की आपण पत्र लिखण पण एक हे विसरून गेलोय, लिहिणंच मुलं विसरून गेलेत. कोविडच्या काळापासून तर असं मोबाईल ऑथेंटिकपणे घरात आला की तेव्हा शाळा पण सगळ्या ऑनलाईन होत्या, म्हणजे पालकांना पण मुलांना स्क्रीन द्यावीच लागली. मोबाईलचं महत्त्व नक्कीच आहे, त्याच्यापासून आपल्याला सुटका तर करता येणार नाही, पण असं आहे की धूप में चल कर तो देख, घटाओ में नहा कर तो देख, ही दुनिया क्या है जरा मोबाईल हटा कर तो देख. जरा मोबाईल काढला बाजूला की मग दिसायला लागतात, झाडं दिसतील, पानं दिसतील, माणसांचे स्वभाव कळतील, काही गोष्टी गाणी वाचू आपण, पुस्तकं दिसतील. आपण ते दिलंच नाही मुलांना तर ते कसं होईल, म्हणजे त्यांना कसं माहिती होईल?
1: आणि मॅडम खरं म्हणजे आता जर आपण पाहिलं तर कॉपी पेस्टचं युग चालू आहे, म्हणजे मुलं क्रिएटिव्हच नाही राहिलेत, क्रिएटिव्हिटी कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे नवीन लेखक, नवीन कवी आपल्याला मिळणं अशक्य झालं. आणि ते देखील काय करतात, गुगलवर टाकतात किंवा एआय वर,
0: चॅट जीपीटी मध्ये खूप सोपं झालंय आता ते,
1: की असं असं पाहिजे, त्यांना प्रॉम्प्ट दिला ते एखादी कविता, पण त्याच्यात फिलिंग्स नसतात. ते आपल्याला लक्षात येतं की नाही हे काहीतरी वेगळंच आहे, फिलिंग्स नाही आहेत. मग मुलांनी किंवा आताचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी पुस्तकांकडे वळण्यासाठी, क्रिएटिव्ह बनण्यासाठी आई वडिलांनी कसे संस्कार करावे किंवा कशा प्रकारे त्यांना मोबाईल पासून दूर ठेवावं?
0: मुलांना मॅडम सांगून नाहीच ऐकत, ते त्यांना अनुभवातूनच शिकतात ते आजूबाजूला काय चाललंय. जर आपण डायनिंग टेबलवर बसलोय आणि आई वडीलच मोबाईल स्क्रोल करतायत, आता तुम्ही बघा हॉटेलमध्ये पण आपण बसतो, 4 जण असतात, आई वडील, मुलं मुली, पण सगळ्यांच्या हातात एक मोबाईल आहे. मग ते सोबत जेवायला आलेत, गप्पा करायला आलेत, क्वालिटी टाईम स्पेंड करायला आलेत, पण प्रत्येक जण मोबाईलवर आहे, सोशल मीडियावर आहे, फेसबुकवर आहे, सेवाग्राम ते इंस्टाग्राम पर्यंत आलोय आपण. तर हा जो चेंज आहे, तर मुळात घरात सुरुवातच आपल्यापासून व्हायला हवी की आपणच एक ठराविक टाइम ठरवून घेतला. मोबाईल शिवाय होणार नाहीत गोष्टी. आजकाल मोबाईल आवश्यकच आहे, पण ती एकमात्र आवश्यकता आहे असं नाही. त्याचं लिमिटेशन ठेवले पाहिजे, स्क्रीन टाइम ठरवून दिला पाहिजे सगळ्यांनीच, मुलांनी पण पालकांनी पण, ते करणं गरजेचं आहे.
1: हां, आणि मॅडम जसं की क्रिएटिव्हिटीबद्दल आपण बोललो, आपल्या काळात किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा एवढा मोबाईल नव्हता, आपल्याला काय पुस्तकात मन रमवावं लागायचं किंवा खेळामध्ये आपण मन रमवायचो, पण आता मोबाईल असल्यामुळे मुलं ते करत नाहीत. पण तरीही तुम्ही भाग्यवान आहात, जसं तुम्ही म्हणालात की तुमची दोन्ही पण मुलं पुस्तक वाचतात, पुस्तकामध्ये रमतात. पुस्तकामध्ये रमणं म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत असता एक कवयित्री म्हणून?
0: पुस्तक वाचताना ना आपण त्यात हरवून जातो मॅडम. तो भाग किंवा ती कादंबरी वाचते, समजा मी आज शिवजयंती, समजा श्रीमान योगीबद्दल काही वाचतोय आपण, तर तो प्रसंग जसाच तसा उभा राहतो आपल्याकडे, लेखकाने त्या ताकदीने ते लिहिलेलं असतं. व्हिडिओ किंवा मोबाईलमध्ये काय, तो प्रसंग तसाच उभा केलेला आहे, ते ऑटोमॅटिक रेडीमेड आहे आपल्याला, पुन्हा तसंच की चॅट जीपीटीवरचं जसं रेडीमेड येईल, आणि तेच आपण मनापासून काही कुणाला शुभेच्छा देतोय, भावना व्यक्त करतोय, त्यात जो ओलावा असेल मायेचा, भावनेचा, तो त्यात नसेल, ती कृत्रिमच असेल. चॅट जीपीटीने जी गोष्ट होतीये किंवा व्हिडिओ जो बघतोय तो एक कृत्रिमपणाच आहे, भले त्यात पण त्यांनी कलेचा आविष्कारच येतो, तेही आर्ट फॉर्म आहे, पण पुस्तकाने आपण स्वतःची कल्पनाशक्ती खूप पीकवर नेऊन ठेवू शकतो. आपल्याला तो प्रसंग तसा तसा उभा करू शकतो आपण.
1: आणि मॅडम बरेच मुलं मुली असे असतात की ज्यांना आवड असते, ज्यांना कविता वाचायची किंवा त्या ऐकत असतात त्यामुळे पण आवड निर्माण होते, पण त्यांना हेच माहीत नसतं की कवयित्री होतं कसं किंवा लेखक होतं कसं, तर ते होण्यासाठी काय करावं लागतं.
0: मुळात मॅम वाचन हेच मुख्य काम आहे त्यासाठी. आजच्या पिढीने वाचलंच पाहिजे. माझ्या दोन तीन मैत्रिणींची मुलं आहेत मॅम जी खूप छान लिहितात, अगदी याच वयाची आहेत, 12 ते 15 वयोगटामधलीच मुलं आहेत ती. ते इंग्लिश नॉवेल्स वगैरे खूप वाचतात, किंडल वाचतात ही मुलं. त्यांचा फॉर्म बदललाय पण वाचन महत्वाचं आहे, तुम्ही काहीही वाचा. आणि त्या मुलांची आता दोन दोन पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत लहान लहान आहेत. पण मग असं नाही, तो एक उपजत कल आहे. आपण दुसरी कुठलीही कला शिकवू शकतो मॅम. पेंटिंग येत नाही, मी क्लास करू शकते. ड्रॉइंगचा मी क्लास करू शकते. लिखाणाचा क्लास नाही करता येत, तो आतूनच यावा लागतो.
1: त्यासाठी वाचन
0: वाचन महत्वाचं आहे सगळ्यात. वाचलं तर तुम्हाला कळेल की आपण आपल्याला कुठल्या ह्याच्यात रुची आहे. जसं मी म्हणाले की मी मंगेश पाडगावकर खूप वाचायचे, त्यामुळे माझ्या कविता खूप हलक्या फुलक्या असतात पाडगावकरांच्या कवितेसारख्या.
1: पाडगावकरांना तुम्ही म्हणाला मंगेश पाडगावकर तुम्ही खूप वाचलेले आहेत, तर त्यांच्या लेखनातले कोणते कौशल्य तुम्हाला जास्त आवडतात?
0: त्यांची कविता ना सहज असते, खूप साधी असते, लोकांना समजेल अशा भाषेत असते की कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं. किंवा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, हे पाडगावकर आहेत की खूप साधं सहज बोलतात की राजा असतो आपण आपल्या घरी, तुम्ही कुणी बाहेर असा आपण घरात राजाच असतो. असं एक आपल्या जगण्यातलं आपल्याशी कनेक्ट होणारं आणि तरी खूप साध्या सोप्या भाषेत असतं, म्हणून पाडगावकर खूप आवडतात.
1: तुम्हाला पाडगावकरांची एखादी कविता अशी वाटते का जी तुमच्या आयुष्यावर किंवा तुमच्याशी रिलेट करता तुम्ही?
0: पाडगावकरांच्या सगळ्याच कविता तशा आहेत मॅम की ज्या कुठेतरी स्पर्श करूनच जातात. पाडगावकरांची आपल्याला फिटे अंधाराचे जाळे ते गाणं सुद्धा माहितीये की झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. त्या प्रकाशाच्या कविता आहेत सगळ्या त्यांच्या.
1: तसंच बहिणाबाई पण तुम्ही वाचलेल्या आहात, त्यांची एखादी ओवी आज आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तुमच्या तोंडून.
0: बहिणाबाई तर म्हणाल तर ते आपल्याला सगळ्यांना माहिती की अरे संसार संसार जसं तवा तुल्यावर आधी हाताला ते टके तवा मिळते भाकर, किंवा मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर किती हाकलं हाकलं तरी येई पिकावर. बहिणाबाईंच्या ओवी गाण्यातून खूप ते तर जीवनाला समृद्ध करणाऱ्या कविता आहेत. बहिणाबाई तर अगदी PhD विषय होऊ शकतो इतक्या सुंदर आहेत. की त्यांची एक कविता आहे की पाहुनिया माणसाचे व्यवहार खोटे नाटे, बोरी बाभळीच्याही अंगाला आले काटे. म्हणजे असं त्या आजूबाजूच्या गोष्टी पाहून सांगतात.
1: आणि तेव्हा तर काहीच नव्हतं, त्यांना वाचता येत नव्हतं, त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये किंवा लिखाण, तरी पण त्यांनी इतकं सुंदर गायलंय की त्यांना म्हणजे आपल्याला कवितेचे फॉर्म्स माहित आहेत की कविता अशी असते, चारोळी अशी असते, ओवी अशी असते.
0: आपल्याकडे साधनं आहेत लिहायला आहे, आपण मोबाईलवर टाईप करू शकतोय, डायरीत लिहू शकतोय, तेव्हा काहीच नव्हतं.
1: तरी पण इतकं सुंदर त्यांनी म्हणजे ते जे म्हणतो आपण की शिकण्याची गरज नाही, जसं तुम्ही म्हणालात की लेखन जे आहे ना ते शिकावं लागत नाही, ते आतून येतं, जे आपण बहिणाबाईचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. आणि मॅडम खरं म्हणजे लेखन करत असताना तुम्ही स्वतः जेव्हा लेखन करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की लेखकाचा जो विचार करण्याची क्षमता आहे ती इतरांपेक्षा खूप वेगळी असते असं वाटतं कधी?
0: इतरांपेक्षा वेगळी असते म्हणजे मॅम ती पण परत कृपाच आहे त्याची. ते विदाऊट ब्लेसिंग होतच नाही, विदाऊट कृपा होतच नाही. एक वैभव देशमुख नावाचा कवी आहे मॅम, तो खूप छान म्हणतो की तुला दगडातली खळखळही ऐकू येते, कुठे भेटतात रे असे कान सगळ्यांना. फक्त कवीला लेखकांनाच तो कान भेटतो. कवीच्या बाबतीत असं एक म्हटलं जातं मॅम की एक कवी चालला होता आणि त्याला रस्त्यात एक काडी दिसली, तो मागे आला, त्याने त्या काडीचे दोन तुकडे केले आणि मग तो पुढे चालला. त्या काडीचा एकटेपणा त्याला पाहवला नाही, म्हणून त्याने त्या काडीचे दोन तुकडे केले आणि सोबत दिली. इतकं संवेदनशील असतं कवीचं म्हणणं.
1: नक्कीच. आणि मॅडम आता जर आपण पाहिलं तर मराठी लोप पावत चालली आहे की मराठीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि तुमचं खरं म्हणजे शिक्षण पूर्ण इंग्लिश, तुमचं अजूनही तुम्ही डॉक्टर आहात म्हटल्यावर जास्त वर्चस्व इंग्लिशवरच असेल, तरी पण तुम्ही मराठीत रमता आहात, मराठी कविता करता आहात, मराठी साहित्याची गोडी तुम्हाला आहे, तर मग मराठी साहित्य याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण की आजकाल मराठी कुठेतरी लोप पावत चालली, आई वडिलांना असं वाटतं की नाही मुलगा इंग्लिश मिडियममध्ये शिकावा, इंग्लिशच बोलावं, पण घरात मराठी बोलणं, घरात मराठी संस्कार देणं खूप महत्वाचं आहे, तर याबद्दल काय सांगाल?
0: मराठीची गोडी मॅम आता ते सगळं क्रेडिट आपल्या मराठी मिडियमच्या शाळांनाच जातं. की आपण मराठी मिडियमचे मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मराठीत जो आपलेपणा जो टच वाटतो तो इंग्लिशमध्ये वाटत नाही. म्हणजे इव्हन इंग्लिश पुस्तकं जरी आपण वाचायला घेतली तरी तो स्पीड येत नाही. जसं मराठी एक वाचून बाजूला पडेल पण इंग्लिशला थोडा वेळ लागतोच आपल्याला. जरी आपलं इंग्लिशमधलं शिक्षण झालं असलं सगळं असलं तरी मातृभाषा महत्वाची आहे आपली. मातृभाषेतून व्यक्त होणं जितकं सोपं आहे तेवढं दुसऱ्या भाषेत नाही व्यक्त होत आहेत.
1: आणि मराठीतील जे साहित्यिक आहेत त्याबद्दल काय वाटतं?
0: आता नुकतंच म्हणून मराठीला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळं ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय माझ्या मराठीची बोलू कौतुके श्री अमृतातही पैजा जिंके. मराठीत पण खूप सुंदर सुंदर आत्ताही लिखाण करणारी लोक आहेत. जसं आता गझलकार हा अपूर्व राजपूत वगैरे इतकं छान लिहित आहेत की तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे, प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे, जमेल तितके बोलायचे टाळत जा माझ्याशी, प्रेमामध्ये तू पडण्याची दाट शक्यता आहे. तर आत्ताची तरुण मुलं तरुण पिढी एक सारंग पंपटवार म्हणून एक हे आहे, अविनाश कोठावडे म्हणून एक आहे, अविनाश भारती आहेत, खूप छान कविता लिहित आहेत ही मुलं. किंवा अनंत राऊत यांची कविता आपण सगळ्यांनी ऐकली की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, त्या कवितेनंतर इतिहास रचलाय दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आपण पुढ्यात आणत गेलो की ती गोडी वाढत जाते. त्यामुळे आपणच मुलांसमोर ते साहित्य त्या त्या कविता ते लेख हे सगळं ठेवलं पाहिजे.
1: पण खरं म्हणजे तुमचं साहित्याबद्दलचं नॉलेज एवढं आहे किंवा कवी एवढे माहीत आहेत किंवा तुम्ही साहित्य जपत चालला आहात. जसं मराठी जपण्याची गरज आहे आपण म्हणतो तसं तुम्ही मराठी साहित्य जपणं म्हणजे काय तर वाचणं, समजून घेणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे काम तुम्ही करत आहात. तर कधी असं वाटलं की साहित्यिक असते तर मी, असा कधी विचार केलात?
0: तसा नाही विचार होत मॅम, कारण मी डेंटिस्ट आहे तर मी साहित्यिक पण आहेच. असं की तुम्ही त्या दोन्ही गोष्टी पॅरलली घेऊन जाऊ शकता पुढे असं नाही वाटत कधी.
1: आणि मॅडम जसं तुम्ही म्हणालात की आत्ता पण खूप छान कवी आपल्याकडे आहेत की युवा पण कवी आहेत जे खूप छान लिहितात किंवा खूप छान मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि खरं म्हणजे बऱ्याच जणांना जसं मी म्हणाले लिहायचं आहे पण आणि मांडण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. पण आता काय होतं आहे ना की लोकांना पैसा खूप महत्त्वाचा आहे की त्यांना असं वाटतं की कविता करून साहित्य घडवून पैसा मिळणार नाही, तेवढा फेम मिळणार नाही, त्यामुळे ते आता यापासून दूर जाताना आपल्याला दिसत आहेत. तर अशांना आज काय सांगाल तुम्ही?
0: कुठलं पण क्षेत्र असेल मॅडम त्यात आपण एक्सेल केलं तर पैसा मिळतो. म्हणजे एखादी पेंटिंग आहे, मी काढली एखादी पेंटिंग तर त्याला कोणी 10 रुपये पण देणार नाही, पण एखाद्या नावाजलेल्या पेंटरची तीच पेंटिंग लाख आणि करोड रुपयांना पण विकला जाते. कुठलंही साहित्यकृती तर तसंच आहे. तुम्ही सुमार काहीतरी लेखन कराल आणि म्हणाल मला ह्यात पैसा पाहिजे, तसं नाही होणार. कुठलंही क्षेत्र असेल तुम्हाला त्यात एक्सेलच करावं लागेल, मग पैसा पण येतो, प्रसिद्धी पण येते. इथिक्स पाळले, काही गोष्टी नेटाने केल्या, प्रामाणिकपणे केल्या, तर नक्कीच या क्षेत्रात पण प्रचंड यश आहे. कुमार विश्वाससारखे कवी 75-75 लाख रुपये घेतात कार्यक्रमाचे एका, असं नाही आहे की पैसा प्रत्येक ठिकाणी आहे, साहित्यिकांना आहे. आत्ता मध्येच एक निलोत्पल मृणालच्या कविता ऐकल्या, त्यांचे पण शोध प्रचंड हिट आहेत, त्यांच्या कादंबरी खूप ऐकतायत हिंदीमधले वाचतायत मुलं. त्यामुळे क्षमता आहे मुलांमध्ये पण, अर्निंगची पण आहे, पण मग तेवढं आपल्याला त्यांच्या पुढे ठेवता आलं पाहिजे, समोरच्याला ते आवडलं पाहिजे, भावलं पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
1: नक्कीच मॅडम, आता आपण असंच गप्पा मारणार आहोत पण एक कविता तुमचीही ऐकूयात अजून.
0: कविता म्हणण्यापेक्षा एक असं हे ऐकवते मॅम तुम्हाला, दंतोळीच ऐकते की जसं आपण आता कर्णाची गोष्ट बघितली तशी अजून एक गोष्ट आहे की बाळकृष्णाची, की बलराम बाळकृष्ण आणि बलराम दादा खेळत होते आणि कृष्णाने माती खाल्ली, आपण ते बघितली ती गोष्ट माहिती आपल्याला की मग बलराम दादा आईला सांगायला गेला आणि त्या आईला तोंडात ब्रह्मांड दिसलं. तर त्यावर एक लिहिली होती दंतोळी की यशोदेस दिसले अवघे ते ब्रह्मांड, बाळकृष्ण मुखी मातीत खेळताना. यशोदेस दिसले अवघे ते ब्रह्मांड, बाळकृष्ण मुखी मातीत खेळताना, तैसेची काही होते आठवे ब्रह्मांड आम्हासही दंत तपासणी करताना. तिला ब्रह्मांड दिसलं होतं, आम्हाला ब्रह्मांड आठवतं की खूप किडके तुटके गुटका मावाने रंगवलेले दात असतात ते ब्रह्मांड आठवायला लागतं.
1: हा मॅडम, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे की व्यसन केल्यानं जसं आपल्याला म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला काही ना काही त्रास होणार, तर व्यसन केल्यावर दातांच्या पण समस्या उद्भवतात का?
0: हो मॅम, व्यसन केल्याने दाताच्या पण समस्या उद्भवतातच नक्कीच. त्यात ओरल कॅन्सर तर सगळ्यात एक नंबरवर आहे मॅम. कॅन्सर होतो तंबाखू मावा गुटख्या सुपारी अशा कडक पदार्थांमुळं आणि नेहमीच त्यांच्या सेवनामुळं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा खूप मोठा आजार आहे, तोंडाचा कॅन्सर.
1: मग जसं की तुम्ही म्हणालात की तोंडाचा कॅन्सर आपण जर काही गुटखा किंवा व्यसन करत असू तर होतो, आणखी कोणकोणत्या प्रकारचे तोंडाचे कॅन्सर असू शकतात, कोणकोणत्या प्रकारानं होऊ शकतात, किंवा कधी कधी आपण दुर्लक्ष करतो की दातमध्ये जाते तर अशामुळे पण कॅन्सर होऊ शकतो?
0: दुर्लक्षामुळे नक्कीच होतो मॅम. दुर्लक्ष अशा ठिकाणी की जेव्हा दात किडतात तेव्हा त्यांना एक कोर प्राप्त झालेला असतो, एक शार्प टूथ तयार झालेला असतो, आणि मग तो टोचून टोचून तिथे आधी जखम होते, अल्सर्स होतात जे लवकर बरे होत नाहीत. जर आपण वेळीच तो दात काढला नाही किंवा निदान तो शार्पनेस तरी ग्राइंड करून स्मूथ केला नाही तर त्याचंच रूपांतर भविष्यात कॅन्सरमध्ये होऊ शकतं. ते दुर्लक्ष तेवढं महाग पडू शकतं, भले एखाद्याला व्यसन नाही पण त्याचे दात किडके आहेत, शार्प टूथ आहे, टोचतोय सारखा, आणि त्याने दुर्लक्ष केलं तर ती पण गोष्ट कॅन्सरमध्ये परावर्तित होऊ शकते, म्हणून दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
1: आणि मॅडम तुम्ही एवढ्या वर्षापासून डेंटिस्ट म्हणून काम करता आहात, तर तुमच्या करिअरमधली किंवा डॉक्टर म्हणून काम करत असतानाची एखादी अशी केस आहे का की तुम्ही असं ती केस बघून असं वाटलं की असंही दाताचा प्रॉब्लेम उद्भवू शकतो का, असं कधी झालंय का असं वेगळं खूप केस?
0: तसे केसेस बऱ्याच असतात मॅम. आत्ता म्हणजे जेव्हा आपण मोठा एक्सरे काढून बघतो मुलांचा, तुम्हाला माहिती आपल्याला लहान मुलांना 20 दात असतात, मोठ्यांना 28 किंवा 32 दात असतात. तर आमच्याकडे अशी केस आली होती की तिला ना ओव्हर रिटेन म्हणजे आतमध्ये दात बरेच होते जे आलेले नाही सुपरने, म्हणजे जवळपास 44 दात होते त्या एक्सरे. तर अशा डिफरंट डिफरंट केसेस येत असतात.
1: मग हे कसं तुम्ही हँडल करता अशा वेळी?
0: हँडल करायला खूप टफ केस होती मॅम ती. त्यांना तिला दुधाचेच दात होते सगळे आणि ते पडतच नव्हते, मग त्यांना आम्ही दुधाचे दात नीट करून त्यावरच प्रोसेसिस देऊन काही वर्ष ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं की जोपर्यंत पक्के दात येत नाही. लहानच होते ते मुलगे आणि म्हणजे ती केस अजून चालूच आहे, कारण ते दात जसं जसं वरता येतोय खाली तसं तसं ट्रीटमेंट बदलावी लागते.
1: बापरे. म्हणजे दुधाचेच दात 44, मग जेव्हा?
0: नाही नाही, दुधाचे दात 20, 10 वर 10 खाली.
1: आणि मग
0: तिला सगळे मिळून 44 होते, म्हणजे आतमध्ये एक्सरे मध्ये पक्के दात पण यायच्या प्रोसेस मध्ये दिसत ना एक्सरे मध्ये, असे सगळे 44 होते.
1: म्हणजे दुधाचे दात पडलेच नव्हते?
0: पडलेच नव्हते ते. प्लस
1: आपण जेव्हा अशी केस येते तेव्हा आपण काढून घेऊ शकतो का हे दात?
0: पण काढण्यात हा येणारा दात कधी येणार त्याची रिस्क असते ना. दात काढायला पण एक ठराविक वय असतं की आपल्याला साधारण एक 11-12 वर्षापर्यंत दुधाचे दात राहतात. जसं 16 दात शेवटी पडतो 13 वर्षी, दाढी असतात त्या 11-12 वर्षी पडतात, पुढचे दात 7 वर्षी. पण प्रत्येकाचा असं एक शेड्यूल आहे मॅम, इरप्शनचा पण शेड्यूल आहे आणि ते पडायचा पण एक वेळ आहे. त्या ठराविक वेळेपर्यंत ते दात आपल्याला सांभाळावे लागतात. असं नाही की गिड गेला म्हणून काढून टाका, असं नाही करतायत लहान मुलांच्या बाबतीत पण.
1: आणि दात पडतात त्याचे कारण काय काय असतात? म्हणजे आपण म्हणतो की वय झाल्यावर ते पडणारच आहेत किंवा दुधी दात असतात ते पडतात, पण कधी कधी काहीही कारण नसताना युवकांचे पण पडतात, मग त्याचं काय कारण असतं?
0: युवकांचे जेव्हा यंग मुलांचे किंवा असे तरुणांचे दात पडत असतील ना, तिथे एक मोठा फॅक्टर असतो पायरिया मॅम, हिरड्यांचं इन्फेक्शन, त्याला आम्ही आमच्या भाषेत जिंजिवायटिस किंवा पेरिडोन्टायटिस म्हणतो. की दात किडका पण नसतो बऱ्याचदा, चांगलं असतं सगळं, फक्त हिरड्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं. आपण दात क्लिनिंगसाठी वारंवार जात नाही, दातांची सफाई केली पाहिजे डेंटिस्टकडे जाऊन दर वर्षात एकदा तरी किंवा 6 महिन्यातनं. तशी न केल्यामुळे मग ती घाण साचत जाते आणि त्यामुळे हिरड्यांचे आजार उद्भवतात आणि मग अशा वेळी दात हिरड्या कमकुवत झाल्या की तुमचा दात हलायला लागतो आणि पडतो.
1: आणि आपण बऱ्याचदा बघतो की आई सांगते जर हिरडी फुगली आहे, हिरडी लाल झाली तर मीठ लाव किंवा गरम पाण्यात मीठ टाकून तू गुळणी कर, तर हे कितपत योग्य आहे, करायला पाहिजे कसं?
0: हा एक घरगुती उपाय म्हणून ठीक आहे मॅडम, प्रायमरी लेवलवर करूच शकतो. जेव्हा आता लहान मुलांचे दात येत असतात, हिरड्या फुगतात किंवा अक्कलदाडी येत असते तेव्हा हिरडी फुगलेली असते, अशा केसमध्ये नक्कीच त्याचा तोपर्यंत फायदा आहे जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जाण्याच्या आधी या घरगुती उपाय म्हणून प्रायमरी म्हणून करू शकतो.
1: मीठ काय काम करतं आपल्या हिरड्यांवरती?
0: मीठ प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतं मॅडम, ते डिसइन्फेक्शनचं काम करतं. नक्की मिठाच्या पाण्याच्या गुळण्यानी एरवी पण आपण केल्या तरी त्या उपायकारक आहेत.
1: अच्छा अच्छा, म्हणजे त्यांनी काही खतरा किंवा इन्फेक्शन होण्याची काही शक्यता नसते?
0: काहीच नाही.
1: अच्छा. आणि मॅडम खरं म्हणजे तुम्ही एक डेंटिस्ट आहात, तुम्ही एक कवयित्री आहात, म्हणजे जरी तुम्ही बाहेर कविता देत नसाल तरी पण तुम्हाला आवडतं आणि इतक्या छान, म्हणजे खूप सुंदर तुमच्या कविता आहेत आतापर्यंत मी एवढ्या ऐकल्यात, एवढ्या छान विचार करून लिहिण्यासारख्या, सगळ्यांना समजण्यासारख्या, सगळ्यांना कामी येण्यासारख्या उपयोगी अशा कविता तुम्ही करता, प्लस घर आहेत, मुलं आहेत, तर हे सगळं कसं मॅनेज करता?
0: मॅनेज मॅम, आयुष्य खूप सुंदर आहे, नवरा सपोर्टिव्ह पाहिजे. नवरा खूप सपोर्ट करतो सगळ्या गोष्टीत. मुलं, घरचे सगळे, सासू सासरे सगळे खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे, त्यामुळे होतं मॅम एका म्हणजे ते आपण म्हणतो ना की बिहाइंड एवढी सक्सेसफुल वुमन, ते एक स्ट्रॉंग फॅमिली असते, एक पुरुष किंवा याच्यापेक्षा पूर्ण कुटुंब पाठीशी उभं असलं तर ती स्त्री यशस्वी होऊ शकते.
1: मी नेहमी एक गोष्ट म्हणते की जसं एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसं एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष आणि त्याच्या फॅमिलीचा हात असतो,
0: पुरुष आणि पूर्ण कुटुंब असतं,
1: त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं खरं म्हणजे सगळ्याच स्त्रीला असं कुटुंब मिळावं, कारण स्त्री कुठेच कमी नाही आपण पाहतो आहोत, आणि तिला पुढे जाण्यासाठी थोडंसं पुश करणारी जर फॅमिली मिळाली तर ती सगळं काही करू शकते, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि मॅडम, तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला जे तुमचे मिस्टर आहेत किंवा कुटुंब आहे हे पुश करत असतं, त्यामुळे अनेक स्वप्न तुम्ही रंगवले असतील, अनेक स्वप्न पुढे जाऊन पण असतील, तर काय आहे फ्युचर प्लॅन्स काय आहेत?
0: फ्युचर प्लॅन्स म्हणाल तर साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं, हसायचं हसवायचं आणि असंच जगत राहायचं की आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला आपल्याकडनं आपण हसणं जरी देऊ शकलो ना तर ते सुद्धा एक मोठं काम आहे.
1: आणि जेव्हा तुमचे क्लायंट किंवा तुमचे जे पेशंट्स असतात ते पुढे येत असतील, म्हणजे कधी भेटायला येत असतील ट्रीटमेंट झाल्यावर, त्यांची ती स्माईल, त्यांचं ते आनंद पाहून तुम्हाला खरंच आनंद होतो.
0: सगळ्यात मोठा पुरस्कार आहे जेव्हा पेशंट हसून जातो क्लिनिक मधून किंवा तो येतो आठवणी नंतर सांगायला की सगळं व्यवस्थित आहे, तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.
1: ते खूप महत्वाचं असतं की प्रत्येक कामामध्ये आपल्या कामाचं चांगलं काम होतं हे कोणीतरी सांगितलं की छान वाटतं, तोच उत्साह नवीन येतो काम करण्याचा. आणि मॅडम, असं काही आहे का की आयुष्यात राहून गेलंय की करायचं होतं पण राहूनच गेलं, असं काही गोष्ट आहे का?
0: नाही मॅम, तशी काहीच गोष्ट नाही आहे. सगळ्या गोष्टी भरभरून मिळाल्यात, सब कुछ भरपूर आहे. प्रेम, आनंद, पैसा, समृद्धी, सगळं सगळं भरपूर
1: आहे. आणि समाधानी राहणं, की जेवढं मिळते तेवढंच समाधानी, शक्यतो बऱ्याच जणांना जमत नाही राहणं, तर ते समाधानी राहिलं की सगळं आपल्याला असं वाटतं की सगळं मिळालंय मला. मॅडम, खरं म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप तुमच्या कविता ऐकून घेतल्यात आणि अजून ऐकाव्याशा वाटतात, तर जाता जाता एक कविता,
0: एक छोटीशी दंतोळी घेते, एक समर्पक म्हणून किंवा माझ्या प्रोफेशनसाठी परत एक हे, की निष्काम कर्म करताना त्यामागचा भावही फसू नये. निष्काम कर्म करताना त्यामागचा भावही फसू नये, लोकांच्या तोंडात असावं नेहमी, दातात असू नये.
1: क्या बात आहे. आणि मॅडम, जाता जाता आज नगरकरांना किंवा नगरच्या ज्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांना काय सांगाल?
0: त्यांना एवढंच सांगेल की मनसोक्त जगा, व्यक्त व्हा, मोकळेपणाने बोला, बात करणे से बात होती है. आणि जर सांगितलंच नाही तर समजेल कसं, आणि आपोआप गोष्टी सॉर्ट आउट करता येतात. तुम्ही फक्त स्वच्छंदी राहा, आनंदी राहा.
1: नक्कीच नक्कीच मॅडम, तुम्ही
0: हसत राहा आणि दात दाखवत राहा.
1: तुम्ही सगळे सोबत आहेत म्हटल्यावर म्हणजे सगळेच नगरकर, सगळ्याच महिला हसत राहतील, दात दाखवत राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की छोट्या छोट्या गोष्टींकडे नाही का आपण काय करतो की छोटी म्हणून सोडून देतो. एखादा जाताचा त्रास झाला तर आपण म्हणतो कशाला पैसे घालवायचे, आणि आपण ते असं कानामागे करतो, दुर्लक्ष करतो, ते करू नका, कारण त्याचाच पुढे जाऊन जिथे 200 रुपये घालायचे तिथे 2000 घालावे लागतात. त्यामुळे या गोष्टींकडे की महिलांचं जास्त असं असतं की त्या सगळ्यांना सांगतात की तू जा दवाखान्यात, पण स्वतःच अंगावर काढतात, तर हे करू नका. आपण आज हे पण सांगूयात. आणि मॅडम, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि दातांच्या एवढ्या कविता, एवढ्या दंतोळ्या किंवा मग गझल मी कधीच ऐकलं नव्हतं, आज इतकं छान वाटतं हे सगळं ऐकून. आणि मला देखील साहित्याची आवड आहे, त्यामुळे गप्पा मारता मारता एक तास कसं झालं हेच कळालं नाही. पुन्हा एकदा खूप खूप
0: धन्यवाद मॅडम, तुम्ही आवर्जून बोलवलं, आठवण केली, त्यामुळे खूप खूप आभार आमच्या इंडियन डेंटल असोसिएशन कडून पण आणि आमच्या सगळ्या टीम कडून पण. धन्यवाद.
1: थँक्यू. तर मंडळी, आज आपण एका सखीशी गप्पा मारलेल्या आहेत आणि दंतरोग तज्ज्ञ त्या आहेत, म्हणजे डेंटिस्ट आहेत, पण त्या डेंटिस्टमध्ये लपलेली कवयित्री देखील आज आपण बघितलेली आहे, तिला ऐकलेलं आहे. खरंच खूप मजा आली गप्पा मारून. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या हे देखील कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. तर मंडळी, आज आपण डॉक्टर पल्लवी विवेकानंद चिडे यांच्याशी गप्पा मारल्यात, पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात एका नवीन सखी सोबत आणि पुन्हा अशाच गप्पा मारूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 9.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

हम खडे दसाला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आपण विद्यार्थ्यांसाठी आज गप्पा मारत आहोत. अनेक गोष्टी असतात, अनेक प्रश्न असतात विद्यार्थ्यांमध्ये, त्याचबाबत आज आपण भरपूर गोष्टी जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत संजीवनी पाटील आणि तुषार पाटील यांच्यासोबत. आज आपण काही विषयांवरती चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम तुमच्या दोघांचंही आपल्या रेडिओ नगरमध्ये फार फार स्वागत आहे. तर संजीवनी मॅडम, पहिल्यांदा मी तुमच्याकडे येते. तर आत्ता विद्यार्थी अनेक परीक्षा देत आहेत, अनेक ज्या अवघड अवघड परीक्षा असतात, जसं की MPSC UPSC असेल किंवा 10वी 12वी सुद्धा असेल, तर अशा परीक्षा देत असतात. पण प्रत्येकाचा एक प्रश्न असतो, जो की माझाही प्रश्न होता, की अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काय काय टिप्स असतात. आपण अभ्यास तर करतो, वेळेचं आपण टाइम टेबल बनवत असतो, आणि अभ्यास केल्यानंतर असं होतं की यार, मी हे आधी अभ्यासलं होतं पण आता ऐन टायमला माझं हे लक्षात येत नाहीये. तर नेमकं काय तुम्ही टिप्स द्याल?
2: एक्झाम तर जवळ आली आहे, अभ्यास तर खूप झाला आहे, पण एक भीती आहे ना की आपण जे केलंय ते आठवेल की नाही. त्यासाठी या काही टेक्निक्स आहेत. यातली पहिली आहे ग्राउंडिंग टेक्निक. यात तुमचं फुल अटेन्शन एकत्र आणायचं आहे, ज्याप्रमाणे 5 4 3 2 1. धिस 5 4 3 2 1 ग्राउंडिंग टेक्निक. 5 गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी पाहायच्या आहेत, त्याचा कलर शेप डिस्क्राईब करायचा आहे मनात. 4 गोष्टी तुम्हाला टच करायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे कपडे, तुमचे केस, तुमची स्किन, अशा 4 गोष्टी टच करायच्या आहेत. 3 गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत, येणारे आजूबाजूचे आवाज, फॅनचा आवाज, घड्याळाचा आवाज. 2 गोष्टी तुम्हाला स्मेल करायच्या आहेत, आजूबाजूने येणारा स्मेल. कुठला स्मेल येत नसेल तर तुमच्या आवडीचा परफ्यूम किंवा एखादा अगरबत्तीचा स्मेल तुम्हाला आठवायचा आहे. आणि 1 गोष्ट तुम्हाला टेस्ट करायची आहे, आजूबाजूला कुठलाही पदार्थ असेल तर जस्ट तोंडात टाकून ती टेस्ट करायची आहे. ही आहे ग्राउंडिंग टेक्निक. दुसरी टेक्निक आहे डीप ब्रीदिंग टेक्निक. इथे तुम्हाला 4 7 8 हा रूल फॉलो करायचा आहे. 4 म्हणेपर्यंत तुम्हाला इनहेल करायचं आहे, 7 म्हणेपर्यंत तो श्वास रोखून धरायचा आहे, आणि 8 म्हणेपर्यंत तो श्वास हळूहळू सोडायचा आहे. ही 4 7 8 टेक्निक. त्यानंतरची टेक्निक आहे सेन्सरी टेक्निक. यामध्ये काय करायचं आहे, एक कूल आईस क्यूब्स किंवा आईस पॅक तुम्हाला हातात धरायचा आहे, तो थंडावा तुम्हाला मानेवर, तुमच्या स्किनवर फील करायचा आहे. यामुळे काय होतं, तुमची एन्झायटीचा जो लूप आहे तो ब्रेक डाऊन होतो व तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागतं. किंवा थंड पाणी तुम्ही तोंडावरही मारू शकता. 4 टेक्निक जी आहे ती आहे ग्राउंडिंग विथ टच. इथे तुम्हाला सेन्सेशन अनुभवायचं आहे, ज्याप्रमाणे तुमचे हात दोन्ही मांडीवर ठेवून त्याला थोडस प्रेस करा, ते सेन्सेशन जे आहे ते तुम्ही फील करा. धिस टेक्निक ऑल्सो हेल्प्स फॉर ब्रेकिंग द लूप ऑफ एन्झायटी. हा, नेक्स्ट टेक्निक जी आहे तिथे तुम्हाला तुमचा लेफ्ट हँड चेस्ट वर ठेवून म्हणायचं आहे की धिस फिलिंग विल पास, आय एम व्हेरी सेफ, धिस फिलिंग विल पास, आय एम व्हेरी सेफ. यामुळे काय होईल, एन्झायटीची तुमची फिलिंग कमी कमी व्हायला लागेल व तुम्हाला अगदी सेफ मोड मध्ये तुम्ही टर्न व्हाल.
1: वा, खूप छान सांगितलं मॅडम. त्याचसोबत आणखी कोणती स्पेशल ट्रिक आहे तुमची व्यक्तिगत?
2: इथे आपल्याला न्यूरो सायन्सचा फॉर्म्युला युज करायचा आहे, MANAGE मॅनेज. इथे यम फॉर मास्टरी. इथे मास्टरी ही फुल ब्रेन कॅपॅसिटी युज करण्यातली आहे. लेफ्ट ब्रेन हा अनालिटिकल भाग सांभाळतो आणि राईट ब्रेन हा क्रिएटिव्ह. लेफ्ट न्यूरो रेफरन्सची जी विद्यार्थी असतात त्यांना समरी अनालिटिकल भाग हा खूप आवडतो. त्याप्रमाणे राईट न्यूरो रेफरन्सची जी मुलं असतात त्यांना ती थोडीशी क्रिएटिव्ह असतात, त्यांना म्युझिक, लोकांची चहलपहल यात जास्त अभ्यास होतो. नोट्समध्ये पण ही मुलं हायलायटर स्टिकर वापरणं जास्त प्रिफर करतात. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा होल ब्रेन टेक्निक यूज करा. नंबर 1 ओव्हरव्ह्यू करा, नंबर 2 समरी बनवा, नंबर 3 की पॉइंट्स लिहा, आणि 4 आहे पुस्तक बंद करून सर्व वाचलेले एकदा आठवा. किंवा इमोजी यूज करा, किंवा एखादा फ्रॅग्रन्स यूज करा, किंवा फ्रॅग्रन्स कॅन्डल सुद्धा यूज करू शकता. ब्रेनला त्यामुळे स्टिम्युलेशन मिळेल. नंबर टू तो आहे ऍडजस्टमेंट टू क्रोनोटाईप और बायोलॉजिकल क्लॉक और सर्कॅडियन रिदम. प्रत्येकांचा क्रोनोटाईप हा वेगळा असतो. काहींना पहाटे छान अभ्यास होतो, काहींना रात्री उशिरापर्यंत, किंवा काहींना दिवसा अभ्यास होतो. तर प्रत्येकाने आपापला क्रोनोटाईप ओळखून त्यावेळी अभ्यास करणे जास्त सोयीस्कर होईल. नंबर थ्री, न्यू लर्निंग. क्रोनोटाईप नुसार तुमचा मॅक्सिमम फोकस टाइम जो आहे त्यावेळात तुम्ही अभ्यास करा. रिव्हिजन हे कधी करू शकता. नंबर फोर आहे ए फॉर अटेन्शन अँड फोकस. एक्झाम एक महिन्यावर आहे व टाइम टेबल आला आहे, किंवा एक्झाम 10 दिवसावर आहे व टाइम टेबल आला आहे, तुम्ही तोच सिलेबस एक महिन्यातही कम्प्लीट करू शकता व तोच सिलेबस 10 दिवसातही कम्प्लीट करू शकता. स्टुडंटने ब्रेनला कमांड दिले की मला हा सिलेबस एवढ्या वेळात कम्प्लीट करायचा आहे, तेव्हा ब्रेन ती कमांड घेईल व तुम्हाला ती कम्प्लीट करण्याची शक्ती सुद्धा देईल. जी फॉर गेनिंग मोमेंटम. मॅक्सिमम फोकस हा 45 मिनिट्स पेक्षा जास्त होत नाही, किंवा 20 मिनिट्स नंतर तुमचा फोकस हा कमी व्हायला लागतो. जसे पोमोडोरो टेक्निक, अभ्यास करते वेळी सगळे नोटिफिकेशन बंद, नो डिस्ट्रॅक्शन. लास्ट आहे ई, अभ्यास करते वेळी वातावरण निर्मिती ही तेवढीच महत्वाची आहे. आजूबाजूचे वातावरण एकदम शांत ठेवा. अभ्यास करते वेळी म्युझिक ऐका, लिरिक्स नको. अल्फा व बीटा बायन्युरल बीट्स ऐकल्याने फोकस जास्त वाढतो. माझ्याकडे एवढाच टाइम आहे, माझी एवढीच कॅपॅसिटी आहे, मी होल ब्रेननी काम करणार आहे. हा माझा क्रोनोटाईप हा आहे व मला यानंतर हे रिवॉर्ड मिळणार आहे. या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच अभ्यास करणे सोपे जाईल व जो केला आहे तो लक्षात राहील. ट्राय दिस अँड सी द रिझल्ट.
1: थँक्यू सो मच मॅडम. मी आता सर तुषार सर तुमच्याकडे येते. तर वेळेचं मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी कसं करावं, कारण अनेक गोष्टी असतात. आपल्याला 24 तासच दिलेले असतात, पण कसं असतं की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. शाळा कॉलेज असतं, अभ्यास असतो, ट्युशन्स असतात, आणि आपल्या स्किल्स डेव्हलप करायच्या सुद्धा असतात. तर मग विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा हाच प्रश्न असतो की वेळेचं नियोजन कसं करावं, काय सांगाल?
3: तर आपल्या सगळ्यांची आयुष्यात खूप मोठं काहीतरी अचीव करण्याची इच्छा असते. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला कलेक्टर व्हायचं असतं, तर कुणाची एखादा बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा असते, आणि कुणाची एखादा खेळ नॅशनल लेवलवर खेळण्याची इच्छा असते. पण असं असताना सगळ्यांची मात्र एकच तक्रार असते की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही. जर पुरेसा वेळ असता तर त्यांना जे वाटलं असतं ते त्यांनी अचीव केलं असतं. खूप अभ्यास केला असता, खूप प्रॅक्टिस केली असती, वगैरे वगैरे. पण तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का, तुम्ही असू द्या, मी असू द्या, टाटा किंवा अंबानी असू द्या किंवा महेंद्रसिंग धोनी असू द्या, सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. सगळ्यांकडे दिवसाचे 24 तासच असतात. आणि इथे महत्वाचा प्रश्न असा येतो की जर सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो तर असं का होतं की काही व्यक्ती आयुष्यात खूप सक्सेसफुल होतात आणि बरेचसे लोक, ऍक्च्युली जास्तीत जास्त लोक रडत राहतात की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही? याचं उत्तर ऑब्व्हियस आहे, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन. तर जे लोक आयुष्यात खूप सक्सेसफुल होतात त्यांनी त्यांच्या वेळेचं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं. मेथड नंबर 1, प्रायोरिटी मेट्रिक्स. तर प्रायोरिटी मेट्रिक्स काय आहे? तर आपल्याला एका दिवसात ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्या एका मेट्रिक्स मध्ये कॅटेगराईज करायच्या. एकतर त्या गोष्टी इम्पॉर्टंट असतील आणि अर्जंट असतील, किंवा इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट असतील, ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी इम्पॉर्टंट नसतात पण अर्जंट असतात, आणि काही गोष्टी इम्पॉर्टंट पण नसतात आणि अर्जंट पण नसतात. फॉर एक्झाम्पल, इम्पॉर्टंट आणि अर्जंट अशी गोष्ट काय असू शकते? तर सपोज उद्या तुमची टेस्ट आहे आणि तुम्हाला त्या टेस्टसाठी अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. किंवा तुम्हाला एखादी असाइनमेंट, एखादं होमवर्क जे उद्या दाखवायचं आहे ते सध्या कम्प्लीट करायचं आहे, ओके. तर अशा गोष्टी येतील इम्पॉर्टंट आणि अर्जंटमध्ये, त्या गोष्टी सगळ्यात आधी करायच्या, ओके. फॉर एक्झाम्पल, स्टडी फॉर टेस्ट और डू होमवर्क, डू असाइनमेंट फॉर सबमिशन, ठीक आहे. तर अशा गोष्टींची डेडलाईन असते, त्या गोष्टी सगळ्यात आधी करायच्या. त्या इम्पॉर्टंट पण आहेत आणि अर्जंट पण आहेत. त्यानंतर दुसरं काही असू शकतं, काही गोष्टी अशा असतात ज्या इम्पॉर्टंट तर असतात पण तेवढ्या अर्जंट मात्र नसतात. या गोष्टींना आपण नेहमी टाळत जातो. तर फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला एखादं स्किल अक्वायर करायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला स्विमिंग शिकायचं आहे किंवा सिंगिंग शिकायचं आहे, ठीक आहे, किंवा एखादा खेळ शिकायचा आहे, तर एखादं स्किल तुम्हाला अक्वायर करायचं आहे, हे एक एक्झाम्पल झालं जे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, ती गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची आहे पण तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ काढू शकत नाही, तर अशी गोष्ट आहे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, ठीक आहे. तर अशा गोष्टींचं काय करायचं, त्यांना आपल्या रुटीनचा एक पार्ट बनवायचा, त्यांच्यासाठी वेळ काढायचा. त्यानंतर काही गोष्टी असतात नॉट इम्पॉर्टंट पण अर्जंट, तर ह्या कुठल्या गोष्टी, तर फॉर एक्झाम्पल तुमचा फोन आहे त्यावर एक व्हॉट्सअप मेसेज येतो, ठीक आहे, त्याला रिप्लाय करणं हे तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण कारण तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा तुम्हाला मेसेज आलेला असतो तर तुम्हाला एक अर्जंटसी फील होते, ओके, की मला रिप्लाय करायचंय. आणि ते एका रिप्लायवर थांबत नाही, काय होतं की तिथे मेसेजेस आणि रिप्लायज यांची एक सिरीज सुरू होते आणि त्यात खूप सारा वेळ जातो. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्यांना टाळायचं, ठीक आहे. तर ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता करायच्या आहेत त्यांच्याकडे फोकस करायचं आणि ह्या गोष्टींसाठी एक वेगळा वेळ काढायचा. त्या गोष्टी कम्प्लीट झाल्यानंतर, म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कम्प्लीट झाल्यानंतर ह्या गोष्टींकडे जायचं. व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला आला जरी तरी तुम्ही फोन बाजूला ठेवू शकता आणि काही वेळानंतर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला रिप्लाय करू शकता, ठीक आहे. तर नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट काय असतं, व्हॉट्सअप मेसेज. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. तर ही कुठली गोष्ट आहे, तर आपण दिवसातला बराच वेळ काही वेब सिरीज फालतू व्हिडिओ ते पाहण्यात घालवतो, है ना, तर ते इम्पॉर्टंट पण नसतं आणि खूप अर्जंट पण नसतं, ते नाही केलं तर काही बिघडत नाही. तर अशा गोष्टींना करायचंच नाही, ओके. तर नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट ह्या कुठल्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल वेब सर्फिंग, त्यानंतर वॉचिंग यूट्यूब, मिनिंगलेस वॉचिंग यूट्यूब और फेसबुक इंस्टा एक्सेट्रा एक्सेट्रा, ठीक आहे. तर अशा गोष्टी नाही केलं तर काही बिघडत नाही, म्हणून अशा गोष्टींना करायचंच नाही. एका दिवसात ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यांना कॅटेगराईज केलं एका मेट्रिक्स मध्ये.
1: त्याचसोबत एक खूप महत्वाचा प्रश्न आहे सर, जो की मलाही मी जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होते शाळेत होते तेव्हा मलाही पडायचं, की टाइम ब्लॉकिंग काय आणि ते नेमकं कसं करावं, तुम्ही याबाबत काय सांगाल?
3: तर तुमच्यासाठी जी गोष्ट सगळ्यात महत्वाची असते त्यांच्या त्या गोष्टींसाठी एक वेगळा टाइम ब्लॉक करून ठेवायचा, तर त्या टाइममध्ये तुम्ही तीच गोष्ट करणार, दुसरं काही करणार नाही. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही सपोज कॉलेजमध्ये जाता तर कॉलेजची काहीतरी वेळ आहे, तर सपोज सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सकाळी 8 ते 1 पर्यंत ही वेळ जी आहे ती फिक्स्ड आहे, तुमच्या रुटीनचा पार्ट आहे, त्यात तुम्ही वेगळं काही करू शकत नाही, ठीक आहे. तर हा टाइम रुटीनसाठी ब्लॉक झालेला आहे. त्यानंतर आणखी काही असू शकतं जे तुमचा रुटीनचा पार्ट आहे, म्हणजे ट्युशन, लेट सपोज तर 5 to 8 वगैरे, तर सपोज 5 ते 8 तुमचे क्लासेस असतात तर त्यावेळेत पण तुम्ही वेगळं काही करू शकत नाही. तर आता तुम्हाला अभ्यास करायचाय, तुम्हाला खेळायचंय, तुम्हाला युट्यूब पाहायचंय, तुम्हाला फेसबुक पाहायचंय किंवा मित्रांशी गप्पा करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी हे 3 मेजर टाइम ब्लॉक्स उरतात. पहिला म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा उठता, सपोज तुम्ही 6 वाजता उठता, तर सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हापासून ते 8 वाजेपर्यंतचा वेळ, ठीक आहे. त्यानंतर 1 पासून ते 5 पर्यंतची वेळ, ओके, तुम्ही जेव्हा कॉलेजमधून परत येता तेव्हापासून ते तुमच्या क्लासेसमध्ये जो गॅप आहे तो दुसरा एक टाइम ब्लॉक. आणि त्यानंतर तिसरा म्हणजे तुमचे क्लासेस जेव्हा संपतात ते तुम्ही जेव्हा झोपायला जाता तोपर्यंतची वेळ, ठीक आहे. तर जे काही आपल्याला करायचंय ह्या 3 टाइम ब्लॉक्समध्ये करायचं आहे. आणि त्यामध्ये पण सकाळी आपल्याला फ्रेश व्हायचं असतं, नाश्ता करायचा असतो, दुपारी आपल्याला जेवण करायचं असतं, ठीक आहे, रात्री आपल्याला डिनर घ्यायचा असतो, ठीक आहे. तर यामधला काही वेळ आणखी वजा होणार, ओके. तर हे सगळं होऊन आता मला जर तुम्ही विचाराल तर सकाळचा जो टाइम ब्लॉक मला मिळतो, म्हणजे मी उठलो फ्रेश झालो त्यानंतरचा मला थोडासा जो टाइम ब्लॉक मिळतो 1/2 ते 1 तास, त्यात मी काय करणार, तर माझ्यासाठी जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती गोष्ट मी या वेळेत करणार. कारण काय, की सकाळी माझं माइंड फ्रेश असतं आणि या वेळेत जी गोष्ट मी करणार त्या गोष्टीत माझं व्यवस्थित पूर्ण लक्ष लागेल. ठीक आहे, तर सपोज तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल किंवा कलेक्टर बनायचं असेल किंवा सायंटिस्ट बनायचं असेल, तर कुठलंही अकॅडमिक करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असायला पाहिजे, अभ्यास. ठीक आहे, तर सकाळी अर्धा ते एक तास तुम्ही नियमित अभ्यास करायला पाहिजे यावेळी. ठीक आहे, तर हा झाला पहिला टाइम ब्लॉक. त्यानंतर दुपारी तुम्ही परत आल्यानंतर जेवण वगैरे करता, कुणाला थोडीशी झोप वगैरे घ्यायची असते, त्यानंतर ते तुमच्या क्लासेस मधला जो वेळ आहे त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे. या टाइम ब्लॉक मध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट पण आहेत त्या गोष्टी मी करायला घेणार. तर इम्पॉर्टंट आणि अर्जंट अशा गोष्टी या टाइम ब्लॉक मध्ये मी करणार. त्यानंतर त्या गोष्टी जर कम्प्लीट झाल्या तर इतर गोष्टींसाठी मी वेळ काढणार, अदरवाईज हीच गोष्ट मी इथे कंटिन्यू करणार. त्यानंतर ज्या गोष्टी इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी मी इथे वेळ काढणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सिंगिंग शिकायचं आहे तर मी काय करणार, लेट सपोज संध्याकाळी 8:30 पासून तर 9 पर्यंत अर्धा ते एक तास वगैरे मी रोजचा वेळ त्या गोष्टीसाठी काढणार. ठीक आहे, आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आपले जे पहिल्या दोन कॅटेगरीज ज्या होत्या त्यांच्यासाठीचा वेळ आपण काढून ठेवलेला आहे. हे झाल्यानंतरचा वेळ जो आहे तो मी इतर गोष्टींसाठी देणार, म्हणजे काय, फेसबुक किंवा वेब ब्राउझिंग किंवा युट्यूब वगैरे वगैरे. तर हे टाइम ब्लॉकिंग सगळ्यांसाठी सारखंच असेल असं नाहीये, तर तुमच्यासाठी जी गोष्ट इम्पॉर्टंट असेल त्या गोष्टींसाठी तुम्ही टाइम ब्लॉक करायला पाहिजे.
1: थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मंडळी, आज आपण विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवरती चर्चा केली, संजीवनी मॅडम आणि तुषार सर यांनी भरपूर अशा ट्रिक्स आपल्याला सांगितल्या. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आता ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचा अवलंब नक्की करा. ह्या ट्रिक्स यूज करून तुम्हाला कसं वाटलं, काय फरक जाणवला हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शोमध्ये नवनवीन अशा व्यक्तिमत्वांसोबत, नवनवीन चर्चांसोबत. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज शेतशिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक तरुण तडफदार शेती तंत्रज्ञ आणि शेतीविषयी त्यांनी एक आगळं वेगळं, ज्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर ॲप जे आहे हे तयार केलेलं आहे आणि ते नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याचं असणार आहे। तेव्हा सर्वप्रथम सम्यक आपलं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर सम्यक सर्वात आधी स्वतःबद्दल आम्हाला सांगा की तुमचा परिचय द्या थोडक्यात।
1: हो सर, माझं नाव सम्यक नितीन गुगळे आहे।
0: बर,
1: मी आत्ता 12वीमध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सायन्स शिकत आहे।
0: बर,
1: आणि मला AI टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट्स बिल्ड करण्यात खूप इंटरेस्ट आहे। व मला ती टेक्नॉलॉजी फक्त शिकायची नव्हती तर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स मध्ये पण ती यूज करून लोकांना कसं त्याचा फायदा होईल ते सांगायचं होतं। त्यामुळे मी वेगवेगळे प्रोजेक्ट्स पण करतोय शिकण्याबरोबरच, AI, ऑटोमेशन, मशीन लर्निंग असे ऍप्स प्रोजेक्ट बनवून हे करतोय, आणि त्यामधलंच एक माझा ऍग्रीकल्चर मध्ये मला हेल्प करायची होती त्यामुळे मी कृषी AI हा एक प्रोजेक्ट बनवला। तर या प्रोजेक्ट मधून मी AIचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होईल याचा मी प्रयत्न केला आहे, AIचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग करण्यासाठी।
0: बर, खूप छान। आणि एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही शेतीसाठी विचार करतायत, शेतकऱ्यांसाठी विचार करतायत, खरंच तुमचं खूप कौतुक करावं एवढं कमी आहे। तर मग तुम्हाला AI आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट कसा तयार झाला? बरं,
1: तर माझ्या वडिलांनी मला कॉम्प्युटरचा क्लास लावलेला होता आणि त्याची मी प्रॅक्टिस पण करायचो रोज। त्याच वेळी त्यांच्या मित्राचा मुलगा या क्षेत्रात नोकरी करत होता व आणि हे मला समजलं त्याच्यानंतर, तर मी त्याला लगेच संपर्क साधून रोज विचारायला लागलो व त्यांनी माझ्या मनात उत्सुकता निर्माण केली या AIच्या फील्ड बद्दल बेसिकली। की त्यानंतर मग मी या करिअरशी वेगवेगळे माहिती इंटरनेट, गुगल, युट्यूब अशा काही प्लॅटफॉर्म्सवर शोधू लागलो व त्यात मला आवड निर्माण झाल्यामुळे मी प्रोजेक्ट आणि ते बनवतोय।
0: छान। आता कृषी AIची आयडिया कशी आली तुमच्या डोक्यामध्ये?
1: ऍक्च्युली मी मुंबईला इंटर्नशिप करत होतो, मुंबईमध्ये कर्जत म्हणून एक गाव आहे, तिथे कंपनी बेस्ड आहे, तर तिथं मी इंटर्नशिप करत होतो।
0: बर,
1: तर तिथं म्हणजे ते कॅम्पसच पूर्ण निसर्गरम्य वातावरणात होतं।
0: बर,
1: तिथं पूर्ण झाडं फुलं सगळं ते होतं आणि माझी इंटर्नशिप तिथे चालू होती व आजूबाजूला खूप झाडे होती आणि ती असूनही विविध रोग, काही झाडांना जाड्या होत्या, परत पिवळेपणा पण होता, काही पानं पण सुकलेली होती। तर हो, मी त्याच्यात म्हणजे माझ्या मनात आलं की या गार्डनला गार्डनिंग करणाऱ्या एखाद्या माणसाला कोणी गाईड केलं तर तो AIच असू शकतो आजच्या काळात।
0: अच्छा, ओके।
1: तर त्यामधून माझ्या मनात ही कन्सेप्ट आली व मी तिथल्या काकांशी सुद्धा बोललो पण त्यांना काही अनुभव नसल्यामुळे त्यांना त्या गोष्टीत समजत नव्हत्या। तर ते म्हणजे असा प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झाला व मी त्याच्यानंतर कृषी AIची रिसर्च करायला सुरुवात केली।
0: बर, क्या बात, इतक्या कमी याच्यामध्ये खरंच कृषीची आयडिया आली म्हणजे फार चांगली बाब आहे। आता शेतकऱ्यांची नेमके कोणते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करत आहात?
1: तर शेतकऱ्यांची बेसिकली कृषी AI जो आहे तो इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देतो, त्याच्यानंतर ती योग्य कॉन्टेक्स्ट मध्ये, समजा तुम्ही एखाद्या पानाचा फोटो माझ्या ऍपमध्ये अपलोड केला तर त्याच्यानंतर तो कॉन्टेक्स्ट त्याचा जाणून घेतो व AIच्या मदतीने आपल्याला ऍक्युरेट मध्ये ऍक्युरेट इन्फॉर्मेशन उपलब्ध करण्याची ताकद ठेवतो आणि हाच मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी की कसं आपण करू शकतो।
0: अच्छा,
1: व समजा शेतकऱ्यांना पिकांमध्ये काही अनयुजुअल दिसलं आणि त्यात लगेच त्यांना टेक्निकल रिसर्च करायला पण वेळ नसतो आणि त्यांना नॉलेज पण नसतं काही काही शेतकऱ्यांना आजकालच्या, तर ते माझा ऍप युज करून ते इन्स्टंटली करू शकतात आणि म्हणून मी AIच्या माध्यमातून इनिशियल इन्फॉर्मेशन, गायडन्स अधिक ऍक्सेसिबल करण्याचा प्रयत्न करत आहे।
0: बर बर, म्हणजे आता आधुनिक काळामध्ये शेती देखील आधुनिक पद्धतीने आपल्याला करावीच लागणार आहे। तर आता हे कृषी AI म्हणजे नेमकं काय आहे? बरं,
1: तर कृषी AI म्हणजे एक AI पावर्ड ऍग्रीकल्चरल असिस्टन्स प्लॅटफॉर्म आहे.
0: बर.
1: जो युजरला ऍग्रीकल्चरल प्रॉब्लेम किंवा रिलेव्हंट इन्फॉर्मेशन सिस्टमला देतो आणि त्याच्यानंतर AI त्या इन्फॉर्मेशनचा कॉन्टेक्स्ट समजून रिलेव्हन्स गायडन्स आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो.
0: बर बर.
1: माझ्यासाठी यातील महत्वाचा भाग फक्त AI जनरेटेड अँसर दाखवणं नाही, तर तो अँसर शेतकऱ्यांसाठी समजण्यास कसा सोपा व रिलेव्हंट होईल हे होतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर हा प्रोडक्ट डिझाईनचा भाग आहे ऍक्च्युली. आणि एक गोष्ट मी स्पष्टच ठेवतो की कृषी AI ऍग्रीकल्चरल एक्सपर्टचा रिप्लेसमेंट नाही आहे, तर तो एक असिस्टंट टूल आहे.
0: अच्छा अच्छा. बर बर बर. आता हे AI नेमकं काय काम करतं, काय करतं?
1: तर कृषी AI मध्ये जो AI मी इंटिग्रेट केलेला आहे तो बेसिकली एक इंटेलिजन्स लेअर आहे.
0: बर.
1: तर युजरकडून जेव्हा इन्फॉर्मेशन प्रोसेस भेटते AI ला, तर तो कॉन्टेक्स्ट समजून घेतो, त्याच्यावर रिलेव्हन्स रिस्पॉन्स फाइंड करून तो शेतकऱ्याला किंवा तो जो युजर असेल ऍपचा त्याला देण्याचा प्रयत्न करतो. व त्याचाच हा AI चा हा मुख्य रोल आहे.
0: बर.
1: कृषी AI हे शेतकऱ्यांबरोबर 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये पण बोलू शकतो.
0: बर. अरे वा.
1: तर फ्युचरमध्ये यामध्ये मी इमेज बेस्ड क्रॉप अनालिसिस, त्याच्यानंतर व्हॉइस इंटिग्रेशन सारख्या कॅपेबिलिटीज आणण्याचे प्रयत्न करत आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याला टायपिंग करणं हे आजकालच्या जगात ऍक्सेसिबल नाही आहे, भाषा नाही समजत असल्यामुळे. पण प्रत्येक फीचर मी रिअल वर्ल्ड मध्ये व्हॅलिडेट करूनच त्याचा विचार करत आहे.
0: बर. क्या बात है, बहुत बढ़िया. परंतु आता हे टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर आहे, आता AI आलेलं आहे आणि कधी कधी AI चुकीची माहिती पण देऊ शकते, तर मग AI चुकीची माहिती दिली तर?
1: AI परफेक्ट नाहीये, मी आधीच बोललो की AI परफेक्ट नाही आहे. विशेषतः ऍग्रीकल्चर मध्ये चुकीची इन्फॉर्मेशन सिरियस कॉन्सिक्वेन्सेस किंवा सिरियस प्रश्न आपल्या समोर उभे करू शकते. म्हणून मी कृषी AI ला फायनल ऍग्रीकल्चरल अथॉरिटी म्हणून प्रेझेंट करणार नाही अजून.
0: ओके ओके.
1: AI चा आउटपुट हे इनिशियल गायडन्स म्हणून समजून घेतलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि सिरियस केसेस मध्ये क्वालिफाईड ऍग्रीकल्चरल एक्सपर्ट किंवा ऍप्रोप्रिएट ऑथॉरिटी कडे आपण व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. फ्युचरमध्ये ट्रस्टेड ऍग्रीकल्चरल सोर्सेस आणि एक्सपर्ट व्हॅलिडेट इंटिग्रेट करणं माझ्या प्रोजेक्टच्या महत्वाच्या गोल्स पैकी एक आहे.
0: क्या बात आहे. आणि हे फार गरजेचं आहे, म्हणजे हा तुमचा इनिशियल प्रोजेक्ट आहे ना, याच्यातून डेव्हलप होईल अजून पुढं. बर. मग आता तुम्ही स्टुडंट असून देखील हे कसं काय बिल्ड केलं बरं?
1: तर मी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करत होतो.
0: बर.
1: की मला काही टेक्नॉलॉजीची माहिती नसेल.
0: बर.
1: तर मी ती शिकतो, त्याच्यानंतर लगेच त्यातून छोटे प्रोजेक्ट बनवण्यात सुरुवात करतो व त्याच्यातूनच मला प्रॉब्लेम सापडत जाते.
0: बर.
1: तर डेव्हलपमेंट मध्ये AI असिस्टेड टूल्स सुद्धा मी युज करतो. ChatGPT, Gemini, Claude, Cursor हे असे काही टूल्स आहेत.
0: अच्छा.
1: तर मी ते पण युज करतो.
0: अच्छा.
1: पण AI टूल वापरणं आणि प्रॉडक्ट स्वतः बिल्ड करणं यात फरक आहे. प्रॉब्लेम काय आहे, प्रोजेक्ट कसा असावा, प्रोडक्ट काय असावं, वर्क फ्लो, आर्किटेक्चर, टेस्टिंग, युजर फीडबॅक, एक्सपिरियन्स, ह्या खूप गोष्टी असतात त्याच्यात. तर मी या व्हॅलिडेट केलेल्या आहेत कृषी AI बरोबर.
0: बर बर. छान. आणि मग आता या कृषी AI च्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं, आव्हान कोणतं आहे?
1: तर कृषी AI च्या संदर्भात जर आपण पाहिलं तर माझ्यासाठी मोठं चॅलेंज फक्त कोडिंग हेच नव्हतं की तर माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं की आपण बनवत असलेली गोष्ट ही खरंच युजरला युजफुल आहे का. कारण शेतकरीच असा एक माणूस आहे की जो पूर्ण जगाला चालवतोय आज.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि डेव्हलपर म्हणून आपल्याला आपलं प्रोडक्ट चांगला वाटतो, पण ऍक्च्युअल फार्मरला तो कसा वाटेल तर त्याचा आपल्याला फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुढच्या स्टेज मध्ये रिअल फार्मर्स, ऍग्रीकल्चरल एक्सपर्ट्स आणि युजर फीडबॅक यांच्यासोबत मी टेस्टिंग करून पुढे जाणार आहे व ते खूप महत्वाचं पण आहे आजच्या काळात.
0: खरं आहे, बरोबर आहे. आणि तुमच्या प्रोजेक्टला न्यूज पेपर कव्हरेज वगैरे मिळालेलं आहे का, काय वाटतंय तुम्हाला?
1: खरं सांगायचं तर माझ्यासाठी तो खूप स्पेशल मुमेंट होता.
0: बर,
1: तर मला टोटल दोन न्यूज पेपर्स मध्ये कव्हरेज भेटलं माझ्या प्रोजेक्टमुळं. आणि सुरुवातीला तर हा माझ्या लॅपटॉपवरचा एक प्रोजेक्टच होता.
0: बर,
1: तर नंतर त्याबद्दल लोकल न्यूज पेपर मध्ये माझा फोटो आणि आर्टिकल आला. आपण बनवलेली एखादी गोष्ट आपल्या शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचल्यावर ती एक वेगळीच फिलिंग असते. आणि त्यानंतर प्रोजेक्ट प्रोजेक्टकडे मी पाहणं बदललं.
0: बर,
1: तर फक्त प्रोजेक्ट नसून तर ते युजरला कसं युजर एक्सपिरियन्स होईल त्याचा आणि फीडबॅक कसे येतील त्यानुसार मी प्रोजेक्ट बिल्ड करायला लागलो त्याच्या पुढचे कृषी एआय नंतर.
0: बर बर,
1: मला वाटतं की हे फक्त डेमॉन्स्ट्रेशन म्हणून ठेवायचं नाही तर याला इम्प्रूव्ह करत राहायचं व शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी यूज करायला पण आपण दिली पाहिजे.
0: ज्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच होईल आणि त्याच्यातून आपलं उत्पन्न पण चांगलं मिळेल. त्याच्याशिवाय दर्जेदार आणि उत्कृष्ट प्रतीचं उत्पन्न मिळेल. तर आता कृषी एआयचं फ्युचर काय आहे?
1: हो सर, तर कृषी एआयचं फ्युचर माझ्या विजनमध्ये फक्त एक चॅटबॉट किंवा वेबसाईट राहावं असं नाहीये. मला ते रिजनल लँग्वेजेस मध्ये इंटरॅक्शन मध्ये आणायचं आहे. जवळजवळ मी 150+ रिजनल लँग्वेजेसचा डेटा फीड करण्याचं पाहत आहे कृषी एआय मध्ये.
0: बर,
1: तर म्हणजे व्हॉइस बेस्ड इंटिग्रेशन पण खूप महत्वाचं आहे.
0: बर,
1: कारण युजरला जर टायपिंग कम्फर्टेबल नसेल तर तो आपला टूल युजच नाही करणार.
0: हा हा हा, बरोबर आहे.
1: तर पुढे जाऊन मी क्रॉप अनालिसिस, त्याच्यानंतर वेदर इन्फॉर्मेशन, गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चरल स्कीम्स, त्याच्यानंतर आपलं गव्हर्नमेंटचे जे लॉज असतात त्याप्रमाणे मी माझं टूल अपग्रेड करण्याचं ठरवत आहे.
0: बर, वा वा, क्या बात आहे. आता इतक्या याच्यामध्ये कमीच वयामध्ये एवढं छान एआय आणि ते पण कृषीमध्ये, तुमचं मूळ क्षेत्र वेगळं असताना पण कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी एक छान ॲप बनवलेलं आहे. तर तुमचं मोठं ड्रीम काय आहे, स्वप्न काय आहे तुमचं?
1: तर माझं ड्रीम म्हणजे स्वप्न एक वेबसाईट्स बनवणं नाही तर आपल्या देशातल्या लोकांना हेल्प करणं आहे. की कमीत कमी कॉस्टमध्ये आपण किती जास्तीत जास्त संसाधन टेक्नॉलॉजी आपण पुरवू शकतो ते माझं सगळ्यात मोठं ड्रीम आहे. व कृषी एआय हा स्टुडंट प्रोजेक्ट म्हणूनच मला थांबवायचं नाही आहे तर मला रिअल फार्मर सोबत टेस्ट करून ऍग्रिकल्चरल एक्सपर्ट सोबत काम करायचं आहे.
0: क्या बात आहे. आणि मग आता बऱ्याचशा कंपन्या पण आहेत शेतीच्या प्रॉडक्ट संदर्भामध्ये, आहे बी बियाण्याच्या संदर्भामध्ये आहे, मग आता त्या कंपन्यांसाठी काही तुम्ही प्रोजेक्ट तयार करणार आहे का किंवा त्यांना गाईडलाईन्स वगैरे तुमच्या ॲपमुळे मिळेल असं काही आहे का?
1: हो सर, मी म्हणजे जेव्हा आता व्हर्जन 2 येईल कृषी एआयचा तर त्यामध्ये मी गव्हर्नमेंटल लॉज, त्याच्यानंतर ह्या ज्या कंपनीज आहेत जे बी बियाणं देतात शेतकऱ्यांना मदत करतात त्यांचं पण मी इन्क्लूड करण्याचं पाहत आहे. की जर समजा आता कसं करायचं आहे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की शेतकऱ्यांनी समजा त्याच्या पिकाचा फोटो काढून त्याच्यात टाकला तर त्याला डिसीज समजणार, म्हणजे तो रोग समजणार काय झालाय तो. तर त्याच्यानंतर त्याला खाली रेकमेंडेशन पण येणार की तुम्ही त्याच्या मॅप त्याच्या लोकेशन प्रमाणे त्याला खाली हे पण येणार शॉप्सचे नाव.
0: बर, बर.
1: की तुम्ही कुठं जाऊन व्हिजिट करायला पाहिजे, तुम्हाला काय भेटेल तिथं.
0: बर,
1: हे पण माझ्या मनात आहे की आपण इंटिग्रेट करू आणि मी ते करत पण आहे आता आणि ते व्हर्जन 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे.
0: क्या बात आहे, बहुत बढिया. तर आता हे जे ऍप आहे आपले शेतकऱ्यांकडे मोबाईल्स वगैरे किती प्रगत असतात छोटे मोठे, तर ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांच्यासाठीच उपयुक्त आहे का तुम्ही कुठं पण त्याला करू शकतो आपण ऍक्सेप्ट करू शकतो?
1: माझं तर तेच चालू आहे की आपण जर कृषी एआय ला ऑफलाईन करू शकलो तर ते खूप मोठी गोष्ट राहील. की तुम्हाला फक्त प्ले स्टोर मधून त्याला डाऊनलोड करायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात जो आपलं MB मध्ये आपण डाऊनलोड करतो तर ते पण मी 50 MB वर नाही जाऊन देणार आहे ती फाईल डाउनलोडिंगची.
0: ओके ओके.
1: तर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ते ऍक्सेसेबल होऊ शकते ज्याच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, नाहीतर ज्याच्याकडे आपला कीपॅडचा फोन आहे, प्रत्येक शेतकऱ्याला ते ऍक्सेसेबल होणार आहे त्याच्यामुळे.
0: ओके. माझं हे प्रोजेक्टचं काम जे चालू राहतं तुमचं, तर तुम्ही ज्याला किती वेळ देता साधारण, तर वेगळा वेळ देता का तुमच्या ज्या दैनंदिन कामं आहेत, अभ्यास आहे, त्याच्यामध्येच तुम्ही त्याला इन्क्लूड करता?
1: माझ्या दैनंदिन वेळातच मी इन्क्लूड करतो त्याला, जवळजवळ 1 ते 1.5 तास रोजचं. कारण
0: अरे वा,
1: म्हणजे विचार पण करावा लागतो की कोणतं फीचर आपण टाकेल. असं नाही असायला पाहिजे की एक ॲप आहे आणि त्याच्यात 20 फीचर आहेत आणि लोक फक्त 3-4 फीचर यूज करत आहेत. त्याच्यामुळे मग ते पण आपल्याला पाहावं लागतं की कुठलं फीचर आपण टाकू शकतो. तर विचार करण्यातच माझे खूप दिवस जातात त्याच्यात.
0: खरं आहे ना, कारण एकदा ते तयार केल्याच्या नंतर ते शेतकऱ्यांना आणि आपल्या शेतीसाठी फायद्याचं ठरलं पाहिजे, त्यातून काही नुकसान नाही झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही?
1: हो बरोबर आहे.
0: बर, आणखीन काय सांगता येईल बरं?
1: आणखीन तर ह्या आपलं भरभरून प्रतिसाद द्या. कारण इंडियामधलं हे फर्स्ट ॲप आहे असं, की म्हणजे इंडियामधलं हे फर्स्ट ॲप आहे की जिथे सुटसुटीत इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला.
0: बर.
1: की ब्लॉक्समध्ये प्रॉपर. कारण मी स्वतः गव्हर्नमेंटचे ॲप युज केलेले आहेत व मला ते युज करणंच समजलं नाही.
0: ओके.
1: आणि जेव्हा मी टेस्टिंग पण केलं फार्मर्स बरोबर, तर मी टेस्टिंग केल्यानंतर तर त्यांना हे लक्षात आलं की गव्हर्नमेंट पेक्षा माझं ॲप त्यांना युज करेल खूप इझी जातोय. आणि 17 शेतकऱ्यांबरोबर मी टेस्ट केले आतापर्यंत.
0: बर.
1: आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आले, त्याच्यामुळे मी पुढे स्केल करण्याचं ठरवलं ते. आणि कॉस्टिंग पण सगळ्यात कमी आहे आमच्या ॲपची.
0: बर. अच्छा, साधारण किती असते कॉस्टिंग?
1: साधारणतः कॉस्टिंगचं जर पाहिलं तर आम्ही म्हणजे कॉस्टिंग तर खूप मिनिमल ठेवणार आहोत.
0: बर.
1: त्याच्यात जवळजवळ 1,000 रुपयापर्यंत वर्षाची कॉस्टिंग असणार आहे त्याच्यात.
0: बर बर. अरे वा.
1: हो.
0: आणि मग आता हे AI ॲप आहे, तर ह्या AI ॲप मध्ये दुसरीकडून कुठून डुप्लिकेशन वगैरे अशी होण्याची शक्यता आहे का, किंवा त्यावर काय उपाय योजना केलेली आहे?
1: डुप्लिकेट कोणी बनवण्याचा जरी प्रयत्न केला AI ॲप, आजकाल तर सगळेजण एक प्रॉम्प्ट मध्ये बनवू शकतात. पण जे लोकांना म्हणजे ज्याच्यावर ट्रस्ट बसलेला असेल ते दुसरं नाही युज करणार मग ते लोक.
0: ओके.
1: कारण क्रिएटिव्हिटी ऑलवेज मॅटर्स.
0: येस, हे पण बरोबर आहे. तर आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना पण ती खूप उपयुक्त ठरणार आहे आणि आपल्या शेती क्षेत्रामध्ये ती सर्वांनाच महत्त्वाची आहे. कारण शेतीतलं प्रॉडक्ट जे आहे हे फक्त शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही.

0: तर रेडिओ नगरच्या श्रोत्यांना माझं एकच सांगायचं आहे की आज स्टुडंट की आज एखादा स्टुडंट जर फक्त एक्झाम देत आहे आणि मार्क्स मिळवत आहे तर त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण मी या ऍप बद्दल जेवढे लोकांशी बोललो आहे तर ते पण तेच म्हणतात की आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे अकॅडमिक्स बरोबर, पण नुसतं मार्क्स आणून उपयोग नाही. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, एआय टूल्स आहेत व इन्फॉर्मेशन पण आहे आजकाल. तर आपल्या आजूबाजूची एखादी प्रॉब्लेम आपण ओळखून त्याला त्याला छोट्या गोष्टीवरून आपण स्केल करून नेलं पाहिजे व सोल्युशन बिल्ड करून लोकांना युज करायला दिलं पाहिजे. माझ्यासाठी तसं कृषी एआय होता, तर तो पण एक दिवसातच परफेक्ट नाही बनला, म्हणजे तो पण एक दिवसातच परफेक्ट प्रोडक्ट नाही बनला. तो पण एक आयडिया पासून सुरू झाला होता. सर मी 9 महिन्यापासून बिल्ड करतोय कृषी एआय.
1: बर बर बर.
0: हो, 9 महिन्यापासून हे चालू आहे सगळं. आणि मी अजून शिकतोय, त्याला सुधारतोय, विचार पण करतोय. मी म्हणजे रिअल शेतकऱ्यांबरोबर जाऊन बोलून त्याच्याबरोबर माहिती गोळा करून ते पण इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, गुड.
0: तर आपण काहीतरी नवीनच तयारही करू शकतो.
1: बर,
0: म्हणजे ही एकच प्रॉब्लेम नाही आहे की जी सॉल्व्ह झाली पाहिजे शेतकऱ्यांमध्ये. तर शेतकऱ्यांना अजून पण प्रॉब्लेम असू शकतात, त्या पण आपण सॉल्व्ह करून त्यांना हेल्प करू शकतो.
1: बरोबर आहे.
0: आणि मी रिसेंटली 2 हॅकेथॉन्स जिंकलो.
1: बर.
0: तर हो, तर पहिला होता तो ग्रामीण एआय समिट होता.
1: बर.
0: तर ग्रामीण एआय समिट मध्ये मी आपला जो कृषी एआय आहे त्याचं एक मी छोटा अल्टरनेटिव्ह दाखवलं होतं.
1: अरे वा.
0: त्या ऑटोमेशन सहित की तुम्ही एखादा क्रॉपचा फोटो काढून जर तुम्ही व्हॉट्सअपला सेंड केला तर तो एआय पूर्ण इन्फॉर्मेशन गोळा करून आपल्याला त्याचा रोग सांगणार काय झालेला आहे.
1: वा, छान.
0: तर मी त्याचं म्हणजे एक सिम्पल ऑटोमेशन बनवलं होतं.
1: बर.
0: त्याच्यावर मला प्राइज सन्मानित केलं होतं त्यांनी.
1: वा वा.
0: आणि तो डेटाटेक INC एक ग्लोबल कंपनी आहे, आयटी कंपनी आहे कॉर्पोरेटची, त्यांनी ऑर्गनाइज केला होता हा इव्हेंट.
1: बर.
0: आणि दुसरा अहमदनगर कॉलेजचं टेक म्युटेशन.
1: बर बर. अच्छा.
0: तर तिथं पण मला फर्स्ट प्राइज भेटलं होतं 195 मुलांमधून.
1: छान, खूप खूप अभिनंदन. तर हे ऍप जे आहे हे कुठं आपल्याला प्राप्त होऊ शकतं, कशा पद्धतीने होऊ शकतं?
0: तर सध्या तर हे गुगलला लिस्टेड नाही आहे. तुम्हाला लिंकनीच ऍक्सेस करता येऊ शकतं, कारण म्हणजे अंडर डेव्हलपमेंट आहे अजून. आणि मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करू शकतो.
1: अच्छा.
0: त्याच्यात तुम्हाला एक क्रॉप अनालिसिस फ्री राहणार.
1: बर.
0: म्हणजे एक फोटो काढून तुम्ही एक रोग म्हणजे पाहू शकता की करेक्ट येत आहे का नाही. त्याच्यानंतर तुमची इच्छा आहे
1: पडताळणी करू शकता.
0: पडताळणी करू शकता. हो, पडताळणी करू शकता.
1: बरोबर.
0: रोग करेक्ट येत आहे का नाही.
1: अच्छा.
0: माझ्या ऍप मधून. त्यानंतर तुमची इच्छा आहे की तुम्हाला युज करायचं आहे का नाही.
1: अच्छा अच्छा.
0: आणि तुम्ही त्यानंतर सबस्क्रिप्शन परचेस करून पण युज करू शकता 1 वर्षासाठी. आणि कॉस्ट पण मिनिमल आहे.
1: बर बर बर. तर हे ऍप मिळवण्यासाठी तुमच्याकडे एखादा मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे का किंवा काय आहे का, संपर्क क्रमांक सांगा.
0: तर हे ऍप मिळवण्यासाठी मी एक संपर्क क्रमांक ठेवलेला आहे.
1: बर.
0: तर तुम्ही नोट करून घ्या तो 7378483448.
1: बर. या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्याच्या नंतर या ऍप विषयी आपल्याला सर्व माहिती मिळेल.
0: हो.
1: ओके. तर धन्यवाद, आपण या ठिकाणी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलच्या वतीनं आपला मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
0: थँक्यू सर.

शेतकरी मित्र हो, मान्सूनचा पाऊस संपून परतीचा प्रवास सुरू होताच आपल्या अहिल्यानगर शहरात ऑक्टोबर हीटचे चटके जाणवू लागले आहेत. बुधवारी शहराचं कमाल तापमान 31° सेल्सिअस होतं. गुरुवारी थेट 4° अंशांनी वाढ होऊन ते 35° अंशावर पोहोचले आणि दोन्ही दिवशी किमान तापमान 23° अंश नोंदलं गेलं. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला शहराचं कमाल तापमान 28° अंश आणि

किमान 21 अंश होतं. मे महिन्यात झालेला 220 मिलीमीटर अवकाळी पाऊस आणि जून ते सप्टेंबर दरम्यान कायम असलेला जोर यामुळं गेल्या वर्षी जमिनीतील ओलाव्यामुळं उष्णता कमी होती. यंदा मात्र जून ते सप्टेंबर या काळात बहुतांश दिवस कोरडे गेले असून जिल्ह्यात अजूनही 30% पावसाची तूट आहे. परतीच्या पावसाचे अवघे 14 दिवस उरले असतानाही पावसानं पाठ फिरवल्यामुळं यंदा ऑक्टोबर हीटची तीव्रता अधिक जाणवत आहे. परतीच्या पावसानं दडी मारताच ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू झाला. गुरुवारी उन्हाची तीव्रता होती. बुधवारच्या गुरुवारी तापमान 40 अंशांनी वाढले. 3 ऑक्टोबरपासून तापमानात 1 अंशाची वाढ होऊन पारा 36 अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ऑक्टोबरचा 2रा आणि 3रा आठवडा उष्णतेचा राहील. महिना अखेरपर्यंत तापमान 38 अंशापर्यंत जाऊ शकतं. हवामान तज्ज्ञ BN शिंदे यांनी सांगितलं आहे, कडक उन्हामुळं पिकांची अन्नद्रव्य शोषण्याची गती मंदावते. शेतकऱ्यांनी पिकांना ठिबक किंवा तुषार सिंचनानं हलके पाणी द्यावे आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादनाचा म्हणजेच मल्चिंगचा वापर करावा. दुपारच्या उन्हात पिकांना पाणी देणं टाळून पाणी व्यवस्थापन केवळ पहाटे किंवा संध्याकाळीच करावे. शेतकरी मित्र हो, लहान मुलं विशेषतः नवजात बालकं आणि शाळकरी मुलांवर उष्णतेचा परिणाम लवकर होतो. त्यामुळं अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणं, अतिघाम, भूक न लागणं किंवा भूक मंदावणं आणि मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी मुलांना दिवसभर पुरेसं पाणी द्यावं असं मत बालरोगतज्ज्ञ डॉ विक्रम पानसंबळ यांनी व्यक्त केलं आहे. तेव्हा आपणही आपल्या शेतीची आणि आपल्या कुटुंबाची अवश्य काळजी घ्या.

श्रोते मित्र हो, राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. गेल्या काही दिवसांपासून चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पीक हानी झाल्यानं शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येण्याची परिस्थिती राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत असून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलाय. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी उपाययोजना काय असेल, तर 265 तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यक तिथं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर आश्रित शेतकरी मजूर इत्यादींना अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे. आता या तालुक्यात जाहीर झालाय दुष्काळ. महसूल विभाग जिल्हा प्रथम क ट्रिगर 1 लागू झालेले तालुके कोकण, ठाणे, निरंग, पालघर, निरंग, रायगड, श्रीवर्धन 1, रत्नागिरी, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला, नाशिक, नाशिक, मालेगाव, बागलाण, कळवण, चांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, यावला, देवळा. आता धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, जळगाव, एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात तालुके आहेत नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहता. पुणे जिल्हा भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि पुणे. सोलापूर जिल्हा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा. सांगली जिल्हा मिरज, आटपाडी, जत, कवठे महांकाळ. सातारा जिल्ह्यातले तालुके आहेत खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर आणि सातारा. कोल्हापूर जिल्हा पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले तालुके आहेत कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर. जालना जिल्हा बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद. बीड जिल्हा गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी आणि बीड. लातूर जिल्हा औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, जळकोट आणि लातूर. धाराशिव कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा आणि धाराशिव. नांदेड जिल्हा बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, वायगाव आणि नांदेड.
परभणी जिल्हा, पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी. हिंगोली जिल्हा, हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत. अमरावती, बुलढाणा, जळगाव, जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मालकापूर, मोताळा, नांदूर. अमरावती जिल्हा, भातुकली, चांदूर रेल्वे स्टेशन, चांदगाव, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर आणि अमरावती. अकोला जिल्हा, अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शी टाकळी. वाशिम जिल्हा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा. यवतमाळ जिल्हा, बाबुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी, जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव आणि यवतमाळ. नागपूर जिल्हा, वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी आणि वर्धा. नागपूर जिल्हा, नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर. भंडारा जिल्हा, भंडारा, पवनी, लाखांदूर. गोंदिया जिल्हा, तिरोडी. चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा. गडचिरोली जिल्हा, चारमोशी आणि गडचिरोली. तर शेतकरी बंधू भगिनींनो, असे एकूण 265 तालुके आहेत. राज्यात 387 तालुके असून त्यापैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानं महाराष्ट्रातील सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची आर्थिक मदत या निर्णयातून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

याबरोबरच आजचा शेतशिवार कार्यक्रम आता इथंच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आपल्या एका नवीन शेतकरी मित्राबरोबर. तोपर्यंत राम राम.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आता आपल्या सोबत कवी देवीदास भानुदास थोरात आहेत, जे मुक्काम पोस्ट मूळचे रांजणी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरचे आहेत. सध्या ते सिन्नर नाशिकमध्ये असतात. आणि आज आपण लेखक अपुल्या भेटीला या एका विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅम.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर लहानपणीचा किंवा बालपणीचा काळ हा खूप सुखाचा आहे असं म्हटलं जातं, किंवा आपण वयानं किती मोठे झालो तरी आपण बालपणीचा काळ कधीच विसरू शकत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे केलं?
3: माझं बालपण म्हणजे मी पहिली ते आपण बालवाडी ते तिसरीपर्यंत मामाच्या गावी झालं. म्हणजे माझे प्रॉपर आम्ही तिथंच राहिले आहेत. आणि त्याच्यानंतर मग वडील इकडं राहत्याला आले होते कामानिमित्त, तर मग पुढचं शिक्षण मला तिथंच झालं. म्हणजे गावाकडचं तसं पाहिलं गेले 8 तासं माझ्या घराच्या म्हणजे माझ्या शाळेची भिंत आणि माझं घर असं एकत्र म्हणलं तरी चालेल. कारण कोणी जर शाळा जरी चालू झाली किंवा शिक्षक जरी आले तरी मला माझ्या घरावरूनच दिसतं की कोण येतंय कोण नाही. म्हणजे शाळेची बेल वाजवण्यापर्यंत मी घरातून निघत नव्हतो, तर मग इतकं जवळ आहे. आणि त्याच्यामुळे मग शाळेची तशी आठवण गावाकडची एवढीच आहे की त्याच्यानंतर मग राहत्याला जो आलो आमचं म्हणजे चौथीला तिथं पण झेडपीमध्ये शिकलो मी. आणि अनेक मित्र वगैरे नवीन नवीन ठिकाणी आल्यामुळं मिळत गेले. आणि बाकीच्या काय एवढं काय असं आठवणी तर आणि लोक काय नाही बालपणातले ते छोट्यातलं. आणि मग ज्यावेळेस माध्यमिक शिक्षा आपण म्हणतो 5वी ते 10वीच्या दरम्यान, तर मग असे भरपूर किस्से आहेत की ते आयुष्यामध्ये माणूस विसरत नाहीत. म्हणजे असंच की आम्हाला ज्यावेळेस कधी कधी आमचे मित्र 4 झाले की आम्ही इंग्लिशचा पेपर अवघड इंग्लिशचा विषय आम्हाला हार्ड असायचा म्हणून कधी कधी आम्ही मधल्या सुट्टीतच पळून जायचो. आणि मग आमचे 4-5 मित्र असे पळून गेले की एका मंदिरात जाऊन बसायचो. पण तिथं मग ते एका पुजाऱ्याने आम्हाला धरलं आणि पकडून घरी घेऊन गेलं. म्हणजे विचारलं की वडिलांचं वगैरे नाव आणि आम्हाला घरी नेल्यानंतर.
2: नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो. आजही तुमच्या शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का किंवा आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत का?
3: हो हो, माझ्या चिखले सर नावाचे सर होते. मला अत्यंत कडक होते म्हणजे प्रमाणेपेक्षा की 5 जरी शाळेत लेट झालो तर ते खूप मारायचे. आणि त्यांनी मला म्हणजे सुरुवातीला इतकं मारलंय की त्याला माफ नाही. आणि त्याच्यानंतर मग मी वैतकलो की म्हणजे मला शाळा शिकायचीच नाही. मग त्याच्यामुळे मग मी 15 घरी राहिलो होतो. आणि ते सर स्वतः घरी आले आणि त्यांनी समजून सांगितल्यानंतर मी परत शाळेत गेलो. पण नंतर काय मार खाल्ला नाही. पण मग त्यांच्यामुळेच आतापर्यंत जे काही आहे किंवा जे यश मिळवलंय मी माझ्या आयुष्यामध्ये तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
2: 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. 10वीपर्यंत शाळा सुरू असते आणि त्यानंतर मग कॉलेजचं शिक्षण सुरू होणार असतं. तर 10वी नंतर पुढे कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा कुठे प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवलं?
3: 10वी नंतर मग कसं मॅडम मी शिक्षण म्हणजे अभ्यासामध्ये ना लय हे नव्हतो हुशार नव्हतो, तर घरची परिस्थितीच दोष देत नाही. पण मग त्यावेळेस मी हुशार नसल्यामुळे मी 10वी केली. 10वी नंतर आर्टला कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि 11वी 12वी क्लिअर केली. आणि 11वी 12वी केल्यानंतर मग घरची परिस्थिती नसल्यामुळे म्हणलं आपण शिक्षण थांबूया आणि आपलं काम करूया. पण तरी FOYला मी बाहेरून FOYला ऍडमिशन घेतलं आपल्या विखेला. तर मग तिथं शिकत असताना ह्या पुस्तकाची आवड होतीच मला वाचण्याची याची त्याची. मग मी असे छोटे मोठे चारोळे बनवित होतो. आणि कॉलेजला गेल्यामुळे काय झालं कॉलेजला गेल्यानंतर मग मी मला तिथं म्हणून मी कॉलेज सोडून दिलं आणि आमचं पिढीचा जे धंदा आहे आमचा कार्पेंटरचा, तर तो व्यवसाय मी चालू केला. आणि तो मला येतच होता कारण वडिलांना मदतीला जात होतो त्याच्यामुळे जमत होता, मग मी ते करत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या ठिकाणी माझे काही मित्र आयटीआयला जात होते प्रशिक्षण घ्या शिर्डी साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये, आणि ते मध्यभागी होतं म्हणजे राहता ते शिर्डी याच्यामध्ये, मग मध्यभागी ते दुकान होतं. आणि तिथं मग मी काम करत असताना ते यायचे आणि ते त्यावेळेस थांबायचे. आणि मग त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं अरे हे जॉब हे करताय शिकताय तर आपण शिकायला पाहिजे आपण शिकायला पाहिजे. मग वडिलांना वडील म्हणजे वडील म्हणले ठीक आहे तू कर कशाला करतो, मग आयटीआय तर करायचं आहे 2 वर्षात नोकरी. तर मग त्याच्यानंतर मग मी आयटीआयला ऍडमिशन घेतलं आणि आयटीआय कम्प्लीट केला 3 वर्षाचा टूल अँड डायम कर म्हणून. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो आणि कंपनी जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर मग आतापर्यंत एकाच कंपनीत काम केलंय.
2: नक्कीच. त्यानंतर तुम्ही नोकरीला लागलात कंपनीमध्ये लागलात, कंपनीचे सुरुवातीचे दिवस किंवा कंपनीचं कामकाज कसं असायचं?
3: मुळात मी कधी ना घर सोडलं नव्हतं. घर न सोडल्यामुळं बाहेर जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, म्हणजे मी आई वडिलांना सोडून कुठंच राहिलेलो नाही. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस मी जॉबला जॉईन होणार होतो त्यावेळेस विचारच करत होते की आता कसं होईल. पण मग तयारी केली सगळी बॅग भरली आणि आईनं मला सांगितलं की बा फक्त काळजी आईचं प्रेमच असतं की बोलले की बा काळजी घे कोणासंग भांडू नको. आणि तिने शेवटी सांगितलं होतं की स्वतःला लाज वाटेल असं फक्त बाहेर ठिकाणी वागू नको. आणि त्याच्यानंतर मग मी गेलो ज्या ठिकाणी गेलो तिथं माझे रूम म्हणजे माझ्या कॉलेजचेच काही मित्र होते त्याच्यामुळे रूम मला मिळायला सोपं गेलं. आणि त्यांच्यात राहिल्यानंतर सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी काय वाटलं नाही कारण गेलो त्यांच्यात रमलो, पण दुसऱ्या दिवशी घरची म्हणजे 2-3 दिवस झाले तसं तसं घरची खूप आठवण यायला लागली. आणि मग एकटाच कधी कधी असं एकटाच भरून यायचं की बो घरच्यांची खूप आठवायची. आणि अशा पद्धतीने मग सुरुवातीला मग 15 दिवसांनी घरी येणं हे व्हायचं. मग हळूहळू त्यांच्यात रमत गेलो, नवीन ओळखी वाढल्या आणि मन रमत गेलं तिथं.
2: नक्कीच. जसं मी विचारलं की जॉबचं जे ठिकाण होतं ते सिन्नर होतं आणि तुम्ही त्याच ठिकाणी आहात पहिल्यापासून, तर तुमचं काम नेमकी कंपनीमध्ये कसं असायचं किंवा कंपनीचं कामकाज कसं सुरू आहे?
3: कंपनीचं 3 शिफ्टमध्ये काम असतं आणि मी तिथं टेक्निशियन म्हणून काम करतो. तर मी अप्रेंटिसला तिथं जॉईन झालो, अप्रेंटिस कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला प्रोफेशन दिलं आणि कन्व्हेन्शन दिलं. आणि त्याच्यामुळं माझं काम पाहूनच कंपनीनं मला तिथं कन्फर्म केलं आणि आतापर्यंत व्यवस्थित चालले
2: तिथं. नक्की. या सगळ्यामध्ये साहित्य प्रवास किंवा लिखाण तुमचं सुरू होतं का?
3: हो हो, ते साहित्यमय म्हणजे मी कधी थांबवलंच नाही. मी ज्यावेळेस ज्यावेळेस माणसाचं माझं मन भरून यायचं कधी असं दुःख व्हायचं तर ते मी 4 म्हणजे सुरुवातीला सांगितलं ना तुम्हाला की 4 वेळी वगैरे लिहायचो, तर ते कसं आणि सुरुवातीला याच्यामुळं मला खूप काय व्हायचं मी तुम्हाला किस्सा सांगतो. मी कॉलेजला असताना मी ना मुलांना आता लेटर लिहून द्यायचो, लव्ह लेटर आपण म्हणतो ते, आणि त्याच्यामध्ये माझ्या 4 वेळा टाकायचो. तर त्याच्यामुळं ते 4 वेळेमुळे इम्प्रेशन पडायचं आणि काही गोष्टी घडून यायच्या. आणि त्याच्यामुळं मग मी त्यांना ते त्याच्या बदल्यात वडे मा किंवा चहा मा म्हणजे माझं ते करायचो. आणि सारोमत पेपरला माझ्या वृत्तपत्रामध्ये त्यावेळेस कविता छापून यायच्या. आणि मग त्याच्यामुळं मला ती पहिल्यांदा जी कविता छापून आली त्याच्यानंतर मी ती जी कविता आहे छापून आल्यानंतर मी सगळीकडे दाखवत बसलो तू वृत्तपत्र घेऊन याला त्याला की माझी कविता आली. आणि ती एक प्रेरणा होती माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग श्रीरामपूरचे बाबूराव बद्दे म्हणून प्राध्यापक येत, तर त्यांनी मला एका कवी संमेलनात अटेंड केलं होतं ऍडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूरमध्ये आगोश हॉलला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं. आणि मग मी म्हणजे त्यावेळेस मी 12वीलाच होतो, तर त्या कवी संमेलनात गेल्यानंतर मी जी कविता सादर केली होती सुरुवातीला, त्याच्यानंतर त्यांनी ती दाद मिळाली आणि अध्यक्षीय भाषणात ऍडव्होकेट रावसाहेब शिंदे यांनी माझा उल्लेख केला की अभी तक तू बच्चा आहे बेटा, तू आगे जाके बहुत अच्छा लिखेगा. आणि हे जे प्रेमाचे शब्द होते तर ते आणखी बळ देणारे होते आणि ते मी सातत्य ठेवलं आणि लिहित राहिलो.
2: नक्कीच, अनेक वेगवेगळ्या लिखाणासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार महत्त्वाचे मिळालेले आहेत, साहित्यासाठी तुमच्या अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत आणि पुरस्कार नेहमी एनर्जी देतात, ऊर्जा देतात, प्रेरणा देतात पुढे जाण्यासाठी किंवा एक जबाबदारी देतात. तर तुमच्यासाठी हे पुरस्कार किती महत्त्वाचे होते?
3: खूप महत्त्वाचे वाटतात. ज्यावेळेस आपण काहीतरी लिहितो आणि त्याचं आपण त्याची नोंद घेतली जाते त्यावेळेस खूप छान वाटतं. नाशिकमध्ये गिरणा गौरव गिरणा प्रतिष्ठान यांनी एक कवी संमेलन घेतलं होतं, त्याच्यामध्ये 75 कवी इन्व्हाइट होते आणि त्याच्यामध्ये आपली कवितेला कविता 2 नंबरला आली होती त्यावेळेस आय थिंक, आणि त्या बदल्यात आपल्याला तो पुरस्कार मिळाला होता. तर मग आपल्याला ती ऊर्जा मिळते की आपण ह्या इतक्या नामवंत कवीमध्ये आपल्या लिखाणात, म्हणजे आपण म्हणतो ना आपलं पारदर्शकपणा आपल्या कवितेचं घेतलं जातं, तर म्हणजे काहीतरी लिहितोय आपण याचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं असे ज्यावेळेस पुरस्कार मिळतात किंवा आपली नोंद घेतली जाते.
2: नक्कीच, आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ या माध्यमात आला आहात, या माध्यमात तुम्ही लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत त्याचं सादरीकरण कराल का?
3: हो नक्की, माझी एक कविता उद्धार नावाची एक कविता आहे, जी कविता कवितेमुळे मला तो पुरस्कार मिळाले. तर कविता आहे, कविता मांडतोय मी तुमच्या पुढे, कवितेचं नाव आहे उद्धार. पोटाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माय जात होती वीटभट्टीवर विठ्ठलाला स्मरून. पोटाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माय जात होती वीटभट्टीवर विठ्ठलाला स्मरून. फाटलेल्या साडीसारखे आयुष्य होते फाटलेले आणि लेकराच्या उद्यासाठी ऊन होते माती सोसलेले. वासनाधुंद लोकांच्या नजरातही मातीसारखी चाळायची. वासनाधुंद लोकांच्या नजरातही मातीसारखी चाळायची आणि आतल्या कल्हळाने अवघी माती भिजायची. भिजलेल्या मातीत माखलेलं लेकरू तिला बेलगायचं. भिजलेल्या मातीत माखलेलं लेकरू तिला बेलगायचं आणि काय झालं गाई म्हणून विचारायचं. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नसायचं. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नसायचं आणि त्याला पाहून मात्र तिला जगू जगू वाटायचं. जगायचं कसं आणि जगवायचं कसं प्रश्न गंभीर होता. जगायचं कसं आणि जगवायचं कसं प्रश्न गंभीर होता आणि एक एक वीट थापताना मायला प्रश्न सतवत होता. वीटभट्टीला आग लावताना मायेच्या हातात कागद आला. वीटभट्टीला आग लावताना मायेच्या हातात कागद आला आणि माया लेकराला शिकवायचं म्हणून निर्धार तिचा झाला. धावत पळत माय शाळेत गेली. धावत पळत माय शाळेत गेली. माया लेकराला शिका म्हणून नाव घालून आली. लेकरू शिकत गेलं माय थकत गेली. लेकरू शिकत गेलं माय थकत गेली. थकलेल्या हातानं माय पोसत आली. लेकरू कलेक्टर झालं बातमी गावात आली. लेकरू कलेक्टर झालं बातमी गावात आली. अंधारातली माय आता उजाडात आली. नियुक्तीचं पत्र घेऊन पोस्टमास्तर दारात आला. नियुक्तीचं पत्र घेऊन पोस्टमास्तर दारात आला. माय म्हणाले लेकराला बघ माझा विठ्ठल आला. लेकरू म्हणाल मायेला अगं राहू दे त्याला दारात उभा. आधी कदू करू दे तुझी सेवा. तुझ्यामुळेच माझा उद्धार झाला. तुझ्यामुळेच माझा उद्धार झाला.
2: नक्कीच नक्कीच, खूप छान. अशा अजून कुठल्या कविता आहेत की ज्या नक्कीच श्रोत्यांना तुम्ही ऐकवाल का?
3: हो हो, माझ्याकडं कविता भरपूर आहेत. एक चूल नावाची रचना आहे माझ्याकडं जी पिढ्यान पिढ्या आपल्याला सगळ्यांना संभाळते चूल. तर अशीच एक रचना मांडतोय. माय

ताकदी चूल काजळी होते, सखी रुसता कधी चूल काजळी होते, काजळ म्हणजे धूर होत, सखी रुसता कधी।

0: ते पाहून यांच्या आगमना चूल तव्याला हसवते, पाहून यांच्या आगमना चूल तव्याला हसवते। बहीण भोळी फाबडी माझी बासावलीला धावते, बासावलीला धावते। पिढ्यान पिढ्या माझ्या चूल पोसत आली, पिढ्यान पिढ्या माझ्या चूल पोसत आली। हरवला गोतवळा गोकुळे कुठे गेली, गोकुळे कुठे गेली। नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत गेली, नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत, नको रक्ता रक्तात वाद चूल विखरत गेली। दोन घरात राबून गोडवा भरत आली, गोडवा भरत आली। नको अहंकार मनी चूल सुखाच सांगते, नको अहंकार मनी चूल सुखाच सांगते। जगाव मनासारख शेवटी राख रे उरते, शेवटी राख रे उरते।
1: नक्कीच सामाजिक वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा तुमचं लिखाण आहे का, किंवा तुम्ही अशा काही कविता केल्या आहेत का?
0: सामाजिक विषयामध्ये माझं लिखाण आहे तर असं काही नाही, तर मी आई आणि सामान्य विषय म्हणलं तर मी एक तुम्हाला एक माझी एक दुसरी रचना ऐकून दाखवतो। सामाजिक विषयावर म्हणलं मला असं आपण म्हणतो ना की बा कधी कधी राग येतो माणसाला, तर मग मी हीच कविता म्हणतोय आता। येतो मला राग म्हणून कविता आहे, तर ती कविता अशी होती। येतो मला राग सफेद कापड घालून चाई दिशा हिंडणाऱ्या सफिरू माणसांचा येतो मला राग, येतो मला राग सफेद कापड घालून चाई दिशा हिंडणाऱ्या सफिरू माणसांचा येतो मला राग, येतो मला राग बहुत असून बळ डोळ्यात असून बुबळ काठी घेऊन भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचा येतो मला राग। होय होय येतो मला राग पकाराशी मनात ठेवणाऱ्या टबला खालून दुप्पट पैसा खेचणाऱ्या सुशिक्षित माणसांचा येतो मला राग। होय होय येतो मला राग भविष्याचा विचार न करता व्यसनात दंग होऊन जवानी वाया घालवणाऱ्या सळसळत्या तरुणांचा येतो मला राग। होय होय येतो मला राग माझा मलाच हे पाहून गप्प बसणाऱ्या माझ्या मनाचा येतो मला। आपण म्हणतो की मी पाखर असतात काही माझ्याकडे जखमी झालेली पाखरं आहे घरी माझ्या, तर जे माझ्या समोर पडले होते तर काय झालं त्यांचे पंख वगैरे खराब झालते म्हणजे काहीतरी झालं ते अटक, तर त्या पाखरांना मी आणलं त्याला त्यांचं निदान केलं दवाखान्यातून आणलं आणि त्यांच्यासाठी एक पिंजरा ठेव घेतला। आता मला काही जणांनी सांगितलं की बाबा त्या पिंजरांना पिंजरात कुठं पक्षी ठेवतो तू, तर म्हणजे मला पक्ष्यांची आवड आहे मग ते म्हणे तू पक्षी त्यांना पिंजरात काय ठेवलं, तर त्यांच्यासाठी एक असं म्हणलं होतं की गाव असलेल्या पाखरांनी गाव नसलेल्या पाखरांना जगू दिले नाही, गाव असलेल्या पाखरांनी गाव नसलेल्या पाखरांना जगू दिले नाही, माझ्या पिंजऱ्याने दिले जीवदान त्याला आबाळ्यापेक्षा कमी धरू नये। तसा कोण मी त्यांचा नातलग पण, तसा कोण मी त्यांचा नातलग पण जीव लावून त्यांना मरू दिले नाही। तुझे बरोबर आहे चूक काहीच नाही पण भुकेसाठी त्यांना रडू दिले नाही। जीव तसा माझाही तुटतो पण जीव जाईल म्हणून त्यांना सोडून दिले नाही। अशी एक रचना आहे होती। आणखी घेतोय चारच कडू घेतोय। खेड्याला स्वावलंबाचा बहर आला, खेड्याला स्वावलंबाचा बहर आला धावून आधुनिकतेचा शहर आला। आपण म्हणतो खेडं सुधरते खेड्यात जायला पाहिजे तसे, खेड्याला स्वावलंबाचा बहर आला धावून आधुनिकतेचा शहर आला। तोडून झाडे सारी खुले आभाळ केले, तोडून झाडे सारी खुले आभाळ केले। गावात तेव्हा उष्णतेचा खहर आला, सांडपाण्याने नद्या गडूळ केल्या, सांडपाण्याने नद्या गडूळ केल्या। प्रदूषणाने गावात तेव्हा जहर केला आणि शेवटी उन्हाच्या वाटेवर दुःख भोगल्यावर, उन्हाच्या वाटेवर दुःख भोगल्यावर तेव्हा कुठे सुखाचा पहर आला, तेव्हा कुठे सुखाचा पहर आला।
1: नक्कीच आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि आज जे नवोदित लेखक आहेत किंवा जे लिहू पाहतायत, व्यक्त होऊ पाहतात, त्यांना एक खूप मोठं व्यासपीठ किंवा एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. आज आपण फेसबुकवर पोस्ट करू शकतो, इन्स्टावर आपण पोस्ट करू शकतो, किंवा आपण राईट समथिंग म्हणजे आपण लिहूही शकतो. तर जे नवोदित लेखक आहेत, लिहू पाहणारे आहेत, व्यक्त होऊ पाहणारे आहेत, त्यांना हे प्लॅटफॉर्म कसं वाटतं?
0: कसं माहिती का, प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला लाईक आणि कमेंट्स खूप आल्या पाहिजेत. आणि त्यावेळेस मग प्रत्येक टाकत असतो आपण आपल्या कविता चारोळ्या वगैरे जे असेल ते. आणि त्यावेळेस त्या कमेंट्स वगैरे किंवा लाईक कमी आल्या किंवा कधी कधी वाचन झालं, वाचतात लोक, असं नाही, वाचनाचं आपण म्हणतो वाचन

0: न करता माणसाने लिहित राहिलं, सगळ्यात महत्वाचं लिहित राहिलं पाहिजे आणि ते कंटिन्यू लिहित राहिलं पाहिजे. कोणी आपल्या अरे अरे मागच्या काही मागच्या कवितेला 1 मिलियन आले ते किंवा एवढ्या त्यांना आता 5 लाईक आले 10 लाईक आले, मग याच्यामुळं ते थांबू नका. आणि माणसाला त्या म्हणजे तुमच्या लिखाणात तुम्ही सातत्य ठेवलं तर तितकं ग्रोथ करताल. नवीन नवीन पुस्तकं वाचाने नवीन नवीन पुस्तकं वाचली पाहिजेल, नवीन नवीन काहीतरी प्रयत्न केला पाहिजेल, नवीन नवीन विषय हाताळले पाहिजेल आणि त्यामुळं मग माणसाला आनंद मिळतो. तुम्हाला ज्या गोष्टीत म्हणजे ज्या लिखाणात तुम्हाला आनंद मिळतो ते हे फेसबुक आणि इन्स्टा हे तुमचा आनंद हिरवून घेऊ शकत नाही असं मला नेहमी वाटतं.
1: नक्कीच. भविष्यामध्ये कुठल्या पुस्तक प्रकाशनाचा जे काही पुढचा प्लॅन तुमचा आहे का, किंवा भविष्यामध्ये कुठलं पुस्तक प्रकाशित होऊ शकतं का?
0: हो, माझं मी रूम पार्टनरवरच माझे जे मित्रमंडळी होते मी जेव्हा ज्यांच्याबरोबर 5-6 वर्ष राहिलो आहे बॅचलर असताना त्याच्यावर मी लेखन चालू आहे. माझं रूम पार्टनर म्हणूनच माझी पुढची पुस्तक प्रकाशित होईल आणि काव्यसंग्रह माझा हा 8 नावाचा काव्यसंग्रह आहे. आणि मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस 8 नावाचाच चारोळी संग्रह प्रकाशित केला होता आणि त्याला धरूनच मी 8 नावाचाच कविताचा संग्रह पुढे येणार काळामध्ये प्रकाशित करणार आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, रेडिओ या प्लॅटफॉर्ममध्ये आला आहात, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटलंय. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी असं मुलाखत वगैरे ह्या गोष्टी पहिल्यांदा अनुभवतोय आणि मला इतकं भारी वाटलं इथं आणि छान वाटलंय. याच्यामुळं म्हणजे माझ्या कविता तुमच्या मार्फत अनेक ठिकाणी पोहोचले जातील याचा आनंद आहे आणि छान वाटतं मला. बाकी
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही आयुष्यामध्ये कधी रेडिओ ऐकला आहे का?
0: हो, रेडिओ म्हणजे कसं माहितीये का, मुळात माझं बालपण गेलं ज्यावेळेस माझ्या घरी टीव्ही नव्हताच आमच्या घरी आणि टीव्ही नव्हता त्यावेळेस मग ते आमच्या एका शेजारका ते रेडिओ होता आणि त्या रेडिओवर मग असे ते मॅच म्हणा किंवा ते मॅच ऐकण्यासाठी आम्ही त्यांना हातापाय पडायचो का लावा लावा नंतर मग तो कधी कधी तो मला गावात जायचं वगैरे असं किंवा शेतीत जायचं तरी पण आम्ही त्याच म्हणजे आम्ही त्यांच्या मागे त्या वावरत त्यांच्या मागे जायचो ते ऐकायला मॅच साठी आणि ते मग ते काका लावून ठेवायचे ते सेल वगैरे राहायचे सेलचे पैसे सुद्धा आम्ही गोळा करून 4-5 मित्र आम्ही द्यायचो आणि ते ऐकायचो.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आला आहात, तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गीत गाणं इथे ऐक असं वाटेल?
0: मला डावकर सरांचं आनंद या जीवनाचा हे गीत खूप आवडतं मला.
1: नक्कीच. हे तुमचं खूप आवडीचं गीत आणि तुमच्या खूप जवळचं गीत मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अनेक वाचकांपर्यंत पोहोचलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: आज आपल्यासोबत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये होते कवी आणि लेखक देविदास थोरात सर. आज आपण लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, पुढच्या रविवारी भेटूयात लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हर जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 11 34.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहा लियाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडाझेप या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आजच्या क्रीडाझेप या कार्यक्रमामध्ये आहे ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर आणि त्यांची मुलाखत घेतली आहे अजय दुपावकर यांनी. तर ऐकूयात क्रीडाझेप.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय दोपावकर. आज आपल्या समोर वेगळ्या व्यक्तिमत्व आलेले आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर या साऱ्या नगरकरांना त्यांचा परिचय आहे. कुचबिहार करंडक राज्य स्पर्धांमध्ये त्यांनी चमक दाखवली आहे. विद्यापीठ स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे. तब्बल 20 वर्ष त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीने सारे मैदान गाजवलेली आहेत असे मुकुंद देवगावकर. त्याच्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. असंख्य खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत असे मुकुंद देवगावकर सर आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: माझं बालपण हे नेहमीप्रमाणे सुखावं आणि सुखवस्तू घरात गेलं.
2: बर.
3: आणि माझं क्रिकेटचं नैसर्गिक माझ्या गुण असल्यामुळे मला असं काही वेगळं काही प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही.
2: बर.
3: नैसर्गिक ती माझ्यामध्ये गुण होता तो.
2: बर.
3: आणि आमचे बंधू सदाशिव शांताराम देवगावकर हे सरडा कॉलेजचे सुद्धा कॅप्टन होते त्या काळामध्ये.
2: क्रिकेटचे
3: कॅप्टन होते.
2: बर.
3: त्यामुळे घरामध्ये तो एक वारसा असलं म्हटलं तरी चालेल. परंतु मला कधीही घरातून कोणत्याही गोष्टीला विरोध झाला नाही खेळायला.
2: बर.
3: मला पूर्णपणे मोकळीक दिली त्यामुळे मी आज ह्या स्टेज पर्यंत आलेलो आहे. त्याबद्दल मी खरं म्हणजे सगळ्यांचेच आभार मानतो.
2: तुमची शाळेत पहिल्यांदा कुठल्या स्पर्धा खेळल्या आठवत आहे का?
3: शाळेमध्ये आम्ही सराफ शील्ड नावाची स्पर्धा चालायची.
2: बर.
3: त्या काळामध्ये लेदरवर होती, आता टेनिसवर होती.
2: बर.
3: ती लेदरवर असायची आणि अप्रतिम ती स्पर्धा असायची. मी खरं मूळ म्हणजे मी सोसायटी हायस्कूलचा विद्यार्थी.
2: बर.
3: ज्या शाळेबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. आज मी जो मोठा झालोय सगळ्या क्षेत्रात जी मला प्रतिष्ठा मिळाली, मला जी माझी जी प्रतिमा अप्रतिम निर्माण झाली त्याला पूर्णपणे सोसायटी हायस्कूल जबाबदारी.
2: अरे वा.
3: त्यानंतर त्या शाळेतले आमचे नगरकर सर ते तर आमच्या दृष्टीने खेळाच्या दृष्टीने ते दैवतच होते. त्यांनी अभ्यास आणि खेळ या दोन्ही क्षेत्र त्यांनी समान वागणुकणी त्यांचा वापर केला.
2: बर बर बर.
3: खेळाला जेवढं महत्व दिलं तेवढं अभ्यासाला आणि अभ्यासाला खेळाला. त्यामुळे दोन्ही क्षेत्रामध्ये सोसायटी हायस्कूलचे त्या काळामध्ये प्रचंड दबदबा होता.
2: क्रीडा क्षेत्रात
3: क्रीडा क्षेत्राचा अप्रतिम नावलौकिक होता. आणि खेळायचे मेळावे जे दर वर्षात एकदा व्हायचे सलग 3 दिवस अक्षरशः नगरची जनता तिथं ते खेळ बघायला लोटायची. त्या काळात सगळं सर्व शिक्षक जे होते सर्व शिक्षक प्रचंड त्यांनी या बाबतीत मेहनत घेतली आणि खूप उत्तम रीत्या त्यांनी सगळं मॅनेजमेंट केलं. त्याबद्दल खरं
2: म्हणजे क्रीडा मेळावा अजूनही चालू आहेत त्या शाळेत.
3: अजूनही चालू आहे.
2: हे विशेष
3: अजूनही विशेष चालू आहे. त्यांनी तो कंटिन्यू ठेवलेला आहे.
2: त्याबद्दल नगरकर सरांची ती हे होती का सुरुवात होती का?
3: सुरुवात नगरकर सर.
2: बर.
3: स्वतः दिवसभर मैदानावर बसून असायचे.
2: बर.
3: दिवसभर मैदानावर बसून असायचे.
2: तुम्ही शाळेत असताना कुठल्या स्पर्धा वगैरे आठवतात का तुम्हाला?
3: आता शाळेमध्ये कुचबिहार ट्रॉफी जी नंतर स्टेट लेवलला झाली ती सराफ शील्ड ती सुरुवात झाली आमची.
2: बर. कितवीला असताना?
3: मी खेळलो साधारणतः 7वीत असताना
2: खेळलो. बर बर. कॉलेज शाळेकडून?
3: शाळेकडून.
2: अरे वा.
3: आणि मग जिल्हा क्रिकेट असोसिएशननी जिल्ह्याची टीम निवडली त्यापासून मी खेळतो. म्हणजे आज ताकद जवळजवळ मी म्हटलं तरी 20 वर्ष मी कंटिन्यू खेळतो.
2: म्हणजे 12-13 वर्षापासून तुम्ही खेळत आहात.
3: 12-13 वर्ष. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की 12 वर्षाच्या असताना सुद्धा मी मोठ्या मोठ्या खेळाडूंचे कॅम्प घ्यायचो.
2: बर.
3: पूर्णपणे ज्याची जबाबदारी माझ्याकडे असेल.
2: अरे
3: अजूनही त्या काळातले काही फोटो माझ्याकडे आहेत. त्या मुलांना मी शिकवत काही काही तर 40-40 वर्षाचे विद्यार्थी असायचे.
2: अरे बापरे.
3: त्यांना सुद्धा मी शिकवायचो
2: क्रिकेट शिकवायचे. त्यावेळेसपासून तुम्ही प्रशिक्षक म्हणून सुरुवात?
3: प्रशिक्षण म्हणून सुरुवात.
2: आणि स्वतःही खेळायचे?
3: स्वतःही खेळायचो.
2: तुम्ही विकेट किपिंग कडे वळालात का सुरुवातीला?
3: विकेट किपिंग कडे वळालो नाही मी.
2: बर. कसे झाले विकेट किपिंग?
3: ती प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक फील्डचे एक नैसर्गिक गुण असतो. तो गुण विकेट किपिंगचा माझ्यामध्ये होता. मला एक दोन दिसलं. मग त्यावेळेस आमचे नरसी पटेल म्हणजे ते माझे गुरु त्या क्षेत्रातले त्यांनी मला विकेट किपर तयार केला.
2: अरे बाबा,
3: ते म्हणे तू हे करू शकतोस कारण तुझ्यामध्ये नैसर्गिक गुण आहे. आणि मग तिथून त्यांनी सुरुवात केली. अतिशय कडक प्रशिक्षक, म्हणजे वेळ पडली तर स्टंपने आम्हाला मारायचे, पण आम्हाला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. पण त्या शिक्षेमुळं, शिक्षण म्हणता येणार, त्या प्रशिक्षणामुळं पदावर आलेलो आहोत.
2: बरं,
3: त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
2: मग विकेट किपर म्हणूनच तुम्ही त्यावेळेस सुरुवात केली का?
3: माझी शेवटपर्यंत विकेट किपर म्हणूनच
2: ओळखली. बॅट्समन आहे तुम्ही?
3: बॅट्समन ठीक आहे, 5-25 रनला कमी नाही अशा पद्धतीने पाहिले जाते, पण माझ्याकडे मूळ विकेट किपर, कधीही माझ्याकडे बॅट्समन म्हणून पाहिले गेले.
2: पण विकेट किपर उत्कृष्ट बॅट्समन असतो हे क्लिअर झालं बरं का?
3: हो हो हो. मी कधी 1-2 रन नाही काढले, 25-30 ते पुढे गेलो.
2: मधल्या पळीतच खेळायचे का?
3: हो, मधल्या पळीत,
2: चौथ्या पाचव्या
3: क्रमांकाला आम्हाला पाठवायचे.
2: अरे बापरे, बरं. शाळेच्या टीम मध्ये मग तुम्हाला कुठली मॅच आठवते का सुरुवातीची एकदम?
3: आता येऊ, कारण त्या काळामध्ये आमच्या जवळजवळ वर्षभरामध्ये 200 मॅचेस व्हायच्या.
2: बर.
3: त्यामुळे आता पहिली मॅच आठवणं जरा अवघड आहे. 200 मॅचेस व्हायच्या दर शनिवार मॅच ठरलेली म्हणजे ठरलेली.
2: अरे बापरे,
3: सोसायटी हायस्कूलच्या मैदानावर आणि अप्रतिम सगळे खेळाडू होते की असं कमीपणा कधीच वाटला नाही किंवा कस काय खेळायच्या.
2: तुम्ही लेदर बॉलवरच सुरुवात केली?
3: मी टेनिस बॉलवर कधीही खेळलो नाही.
2: बर.
3: मी मुलांना आमच्या माझी अकॅडमी दगोकर क्रिकेट अकॅडमी जी होती त्यामधल्या मुलांना सुद्धा मी कधी टेनिस बॉल हातला दिला नाही.
2: अरे बापरे,
3: कंटिन्यू लेदर लेदर लेदर.
2: अरे बापरे. त्यावेळेस मॅटिंग वर व्हायच्या का कुठल्या?
3: मॅटिंग
2: मॅटच टाकायची.
3: टर्फ नव्हतंच ना त्या काळात.
2: बर.
3: मॅटिंगच व्हायचं.
2: बर.
3: पण मॅटिंगचा जो एक फार मोठा गुण आहे, मॅटिंग वर खेळणारा हा कशावरही खेळू शकतो.
2: बरं,
3: भले टर्फ वर खेळणार तर कशावर, पण टर्फ वर खेळणाऱ्यांना मॅटिंग खेळायला आवड जायचं. पण मॅटिंगचा क्रिकेट जो खेळला तो जागतिक दर्जाचा क्रिकेटर होत गेले कायम.
2: अरे बापरे,
3: गावस्कर सुद्धा सुरुवातीला मॅटिंग वरच खेळले. त्या काळातले सगळे क्रिकेटर पूर्णपणे मॅटिंग वर खेळलेले.
2: बर.
3: त्यामुळे मॅटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट.
2: शाळेत तुमची मॅटिंग होती?
3: मॅटिंग होती.
2: अरे बापरे,
3: मॅटिंग
2: म्हणजे त्या काळात तुमची मॅटिंग असायची?
3: हो, मॅटिंग.
2: तुम्ही ते अंथरायचे म्हणजे रेग्युलर
3: सगळं आम्हीच करायचो.
2: बर.
3: पाणी मारणे, रोलिंग करणे, खेळ ढोकणे वगैरे.
2: अरे बापरे,
3: सगळं आम्हीच करायचो.
2: अरे बापरे. बर. वाड्या पार्क कधी सुरू झालं त्याच्या?
3: नाही, वाड्या पार्क चालूच होत.
2: बर.
3: ज्या डिस्ट्रिक्टच्या मॅचेस किंवा क्लबच्या मॅचेस व्हायच्या ना, ते वाड्या पार्कडच व्हायच्या. वाड्या पार्क आणि सोसायटी हायस्कूल आणि नगर कॉलेज. त्या काळात टीम सुद्धा तेवढ्या होत्या.
2: बरं,
3: जवळजवळ टीम नाही, 20-25 टीम असायचे त्यावेळेस.
2: बाप,
3: क्लबच्या शाळेच्या हे मात्र सांगितलंच पाहिजे. त्यामुळे तिन्ही ग्राउंडवर भरभरून मॅचेस व्हायच्या.
2: म्हणजे मैदान भरलेली असायची.
3: हो, अखंड. न्यूआर्ट्सवर सुद्धा.
2: न्यूआर्ट्सवर हो, सारडा कॉलेजवरही असते.
3: सगळीकडे सारडा कॉलेज, न्यूआर्ट, सोसायटी हायस्कूल, वाड्या पार्क, नगर कॉलेज ग्राउंड कायम भरले.
2: त्यावेळेस टेनिस बॉल एवढं नसायचं ना?
3: नव्हतंच. टेनिस बॉल हा आता सकाळी फिरायला येणार टाइमपासचा गेम झालेला तो. आमचा तर कधी टाइमपासचा गेम नव्हता.
2: लेदर बॉलवर?
3: लेदर.
2: अरे बापरे. बरं.
3: तेव्हा तिची आम्हाला कधी भीती वाटली नाही, त्याची इतकी सवय झाली आम्हाला.
2: अरे बापरे. पहिल्या मॅचेस बघ, तुम्ही स्कूलच्या स्पर्धा खेळलात ना पहिल्यांदा?
3: हो, पहिल्यांदा.
2: टीम असेल ना भाऊसाहेब फिरोदे?
3: भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलच्या विरोधात खेळायचं म्हटलं की समोरची टीम घाबरायच्या.
2: बरं.
3: ते आम्हाला म्हणायची की आम्हाला बॅटिंग द्यावं पहिल्यांदी, तुम्ही एकदा खेळायला लागले की दिवसभर खेळत आम्हाला पळवताल. तेव्हा ते बॅटिंग घ्यायचे. मग
2: ते वन डे असायची का कसे खेळायचे?
3: आमच्या त्या काळामध्ये आमची वन डे असायची.
2: बर.
3: आणि
2: 50-50
3: ओव्हरची मॅच.
2: बर.
3: वन डे पण आणि पण कधीही 20-20 वर काही भानगड नाही. आणि अनलिमिटेड ओव्हरची 2-2, 3-3 दिवसाची मॅच.
2: बर. मग तशा पण स्पर्धा असायच्या?
3: हो, त्याच्याही स्पर्धा असायच्या.
2: दोन डावातल्या म्हणजे दोन मॅच सारख्या पद्धतीने
3: कायम असायच्या.
2: मग त्या पण तुम्ही खेळलेल्या?
3: त्या खूप खेळलो.
2: हो का?
3: हो. त्याच्यामधूनच खरं क्रिकेटची स्किल कळतं. हे अजून कोणाच्या लक्षात? क्रिकेट हा स्किलचा गेम आहे. यायची बॅट धरायची नाही, तसं नाही येते.
2: बरोबर आहे.
3: तो स्किलचाच गेम आहे आणि स्किलनीच खेळला गेला पाहिजे. त्यामुळे त्या काळात आम्ही 3-3 दिवस, 4-4 दिवसाच्या मॅचेस म्हणजे अक्षरशः 50-50 डिग्री मध्ये खेळलेले.
2: बापरे.
3: हो.
2: बर.
3: पण तो आम्ही त्यामुळे कधी ह्या गोष्टीला कधी आम्हाला जाणवलं पण नाही. ग्राउंडवर गेली की आम्ही कधी जाणवत नव्हतो. आम्हाला तो एक वेगळा उत्साह असायचा. एक
2: मग तुम्ही पहिली राज्य स्पर्धा म्हणजे कुचबिहार खेळला, ती किती साली खेळला?
3: ती पहिली कुचबिहार खेळलो मी 1976-1980.
2: अरे,
3: 4 वर्ष सलग खेळलो मी.
2: म्हणजे कुचबिहार
3: महाराष्ट्राकडून 1976 ला पहिल्यांदा खेळलो मी.
2: बर.
3: ती जवळजवळ 1979 पर्यंत
2: 3-4 वर्ष रेग्युलर महाराष्ट्र.
3: रेग्युलर महाराष्ट्र
2: म्हणजे ते अंडर 16 असायचे?
3: नाही, त्याला 16 वगैरे ग्रुप नसायचा.
2: बर.
3: त्या कुचबिहारची जी ट्रॉफी असायची शालेय, त्याच्यामध्ये साधारणतः
2: 12वी पर्यंत
3: नाही, तुमचं 12वी पहिलं फर्स्ट इयर वगैरे पर्यंत
2: चालायचे एज
3: ग्रुप, त्या काळात एज ग्रुप नव्हता,
2: म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे
3: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्या मॅचेस अरेंज करायचं
2: कुचबिहारच्या,
3: त्या पण स्टेट लेवलच्या.
2: मग तुम्ही कुठल्या मॅच मध्ये खेळलात असं आठवलं सुरुवातीची मॅच?
3: सगळ्या या मॅचेस आता सुरुवाती 76 काळ होता,
2: मला आठवत काही
3: कायम मला ते खेळवलं त्यांनी.
2: बरोबर, मी काय होते
3: हो टीम मध्ये असो, विकेट किपर असो ना, आणि त्या काळात विकेट किपर हा अतिशय दुर्मिळ असतो.
2: वगैरे आठवतात का काही विशेष काही? आणि कोणी तुमच्या टीम मध्ये त्यावेळेस बलाढ्य खेळाडू असं नामांकित तुमच्या बरोबरीचा असेल त्यावेळेस?
3: नाही, त्या काळात मध्ये बडोद्याकडून तो किरण मोरे यायचा.
2: बर,
3: मग मुंबईकडून तर चंद्रकांत पंडित वगैरे यायचे. त्यानंतर मग तिकडचे सगळे मुलं असायचे गुजरात.
2: आणि महाराष्ट्राकडनं कोण असायचं?
3: महाराष्ट्राकडनं आता एवढं नाही मला लक्ष द्यायचं, कारण काय त्या काळात तसं वय माझं लहान होतं.
2: बर,
3: तेव्हा पटकन त्या काळात काय आठवडं थोडं आवडलं.
2: त्याच्या पुढे नामांकित झालेले असतील ना, काही जण पुढे खेळतात
3: तसं मग झालं ना. मग तुमचा राजू वालेकर होता, पांडुरंग साळगावकर होते, नंतर तुमच्या आपला यजुवेंद्र सिंग होते.
2: बर,
3: हळूहळू हळूहळू पुढे आलेच का?
2: आलेच. मग कुचबिहार मध्ये महाराष्ट्राचं काय परफॉर्मन्स होता तुम्ही?
3: कुचबिहार मध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी असायचं, म्हणजे 2-3 नंबर टीम असायची. बाकी आणि होते कसं, गुजरात आता जरी स्टेट असलं तरी त्या काळातल्या त्यांच्या 4-4 टीम असायचे. बडोद्याची असायची, सूरत गुजरातची असायची वेगळी, बडोद्याची असायची वेगळी, 4-4 टीम त्यांच्या असायच्या. त्यामुळे त्यांच्या टीमचं त्या विभाजन झालेलं असायचं प्लेअरचं. आता त्यांनी रणजी ट्रॉफीची फक्त एकच ठेवली गुजरात, बाकी पूर्वी
2: बडोद्याची आहे त्यांची.
3: आहे ना बडोद्याची पण आहे, कारण गायकवाड महाराज जे होते त्यांचं संस्थान असायचं, तेव्हा त्यांचं सगळं स्वतंत्र असायचं, सगळं स्वतंत्र, प्रत्येक खेळ स्वतंत्र, सगळं राजकारण स्वतंत्र. तेव्हा त्यांची टीम अजूनही वेगळी, गुजरात वेगळी आणि बडोदा वेगळं.
2: आणि महाराष्ट्राची पुणे नगर आणि अशी
3: पुणे नगर नाशिक सगळे महाराष्ट्र, ऑल ओव्हर महाराष्ट्र. संभाजीनगर
2: मुंबईशी असतं ना?
3: कोकण आहे त्याच्यात. मुंबईची टीम वेगळी.
2: बर, मुंबईची आणि विदर्भाची?
3: विदर्भाची वेगळी.
2: विदर्भ,
3: बाकी सगळा महाराष्ट्र जो उर्वरित आहे तर उर्वरित महाराष्ट्रातून टीम काढली जायची.
2: बर बर बर.
3: पण शक्यतो तुमच्या नांदेड वगैरे जे लोक तिकडे जायचे.
2: कुठे?
3: तुमच्या विदर्भ तिकडे जायचे,
2: त्यांच्याकडे खेळायला जायचे. बर बर. इकडे पुण्याच्या मानकडे नाही पडायचे.
3: आणि त्या काळामध्ये सुद्धा पुणे नगर नाशिक फार फार संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर एवढे 5-7 डिस्ट्रिक्ट मधले प्लेअर या टीम मध्ये.
2: आणि कोकणातले मुंबईकडे जायचे.
3: बरोबर.
2: आणि त्यावेळेस अजून तुमचे काही परफॉर्मन्स आठवत आहे का एखाद्या स्पर्धेचा तुमचा?
3: नाही तसं
2: एवढं.
3: मी असं म्हणजे काय झालं, विकेट किपर
2: बॅटिंग मध्ये पण काही
3: नाही. विकेट किपर हा कायम दुर्लक्षित राहिलेला घटक आहे कायम. त्याच्याकडून
2: पण 1-2 कॅच तर घेत असालच प्रत्येक मॅच.
3: हो, मुख्य म्हणजे विकेट किपर वरच खरी मॅच असती.
2: बरोबर.
3: पण आजकाल विकेट किपर हा दुर्लक्षित झाला, आता थोडं झालं महत्व आले. पण पूर्वी विकेट किपर बॉल आढळणार बरं आहे मागे असं चित्र एक, त्यामुळे ते दुर्लक्षित राहिलं. पण आमची जरुरी त्यांना 100% असायची, आमच्याशिवाय पर्याय नसायचा. आणि तशा पद्धतीने मग मी चित्र माझं तयार केलं.
2: बापरे,
3: मुख्य मुकुंद आहे का? अरे नको रे बाबा, डेंजर आहे तो विकेट घेऊन असं म्हणून तो
2: बॅट्समनला धसका बसायचा. आपला स्टंपिंग
3: गेला समजा जाते तो म्हणजे घाबरडून खेळायचा. आणि आमचं बॉलरचं कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम होतं,
2: दबदबा
3: फार अप्रतिम. आम्हाला कळायचं बॅट्समन काय चूक करतो.
2: तुमच्या बॉलर असं चांगले कुठला वाटला तुम्हाला त्या काळातला असं तुमच्या आता बॉलिंग?
3: आमच्या बरोबर जे खेळले त्यात सांगायला हरकत नाही, गोविंद मिसाळ,
2: बर,
3: डेव्हिड रावडे, रमेश कांडीवकर,
2: बर,
3: डेव्हिड डिसोजा, त्यानंतर दिलीप भंडारी,
2: बर,
3: मोहन परदेशी, असंख्य
2: बॉलर.
3: आणि आमचे नरसिंह पटेल माझे गुरु होते, ऑलराऊंडर.
2: बर बर.
3: बॅटिंग आहे ते करणार, बॉलिंग आहे करणार, विकेट किपिंग आहे करणार, वेळ पडली तर ते ऑलराऊंडर होते.
2: क्या बात आहे.
3: त्यामुळे इतकं अप्रतिम कॉम्बिनेशन असायचं. आता काही आता समजा आता जे कोणी मुलाखत येतील ते म्हणतील कारे मुखे आमचं नाव आठवलं नाही तुला, या गडबडीत असं होऊ शकतं, कारण असंख्य होते त्या काळात. त्याचे क्रिकेट खेळलो मी या लोकांबरोबर.
2: मग तुम्ही विद्यापीठ स्पर्धा पण खेळला?
3: विद्यापीठ खेळलो मुंबईकडून. मी मुंबई विद्यापीठ, त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी, त्यानंतर
2: पुणे विद्यापीठाकडनं खेळले, मुंबई विद्यापीठाकडनं खेळले,
3: त्यानंतर मुंबई विद्यापीठाकडून वेस्ट झोन युनिव्हर्सिटी,
2: बर,
3: व्हिजी ट्रॉफी म्हणतात ती खेळलो मी.
2: अरे बापरे. बर, ती किती साली अंदाजे?
3: 80-81.
2: अरे बापरे. बर, 3 वर्ष व्हिजी करंडक. मग पश्चिम विभागाची टीम असते?
3: पश्चिम विभाग झोनल टीम असते.
2: बर बर बर. तुम्ही त्यावेळी इन मध्ये खेळलात?
3: हो, माझ्या पर्यंत नव्हतं त्यांना, सेकंड विकेट किपर ही कन्सेप्टच नव्हती.
2: मग बडोद्याचं किरण मोरे होते ना?
3: नाही, किरण मोरे पुढे खेळ शिकला नाही ना.
2: बर बर बर बर.
3: त्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतलं नाही काहीच.
2: बर बर.
3: त्यामुळे तो तिथे मागे, तो तिथे नाही होता. मी कॉलेजचे शिक्षण घेत गेलो.
2: व्हिजी करंडक नाही खेळ?
3: हा, व्हिजी करंडक नाही खेळ.
2: बर बर. मग तो त्यांच्या बडोद्याकडनं पश्चिम विभागाच्या वेगळ्या स्पर्धा खेळ?
3: हा, तो त्या वेगळ्या. आता हे जे युनिव्हर्सिटी
2: तुम्ही इन मध्ये होते
3: म्हणजे
2: पश्चिम विभागाचे, मग तिथं कोणाच्या भारतातले नामांकित प्लेयर्स आले?
3: आता मग रवी शास्त्री होता
2: बर, तो मुंबई
3: रवी शास्त्री मुंबई विद्यापीठकडून
2: तुम्ही बरोबर खेळला?
3: हा रवी शास्त्री आणि मी 2 वर्ष रूम पार्टनर होतो.
2: अरे वा,
3: खास दोस्ती माझी एकदम मस्त. आता त्याची गाठभेट होत नाहीये पण कधीतरी आठवण काढत होतो. अरे धावकर कुठे गेला नगरचे, आठवण काढत. अर्थात त्याच्याविषयी काही लोकांनी मग खोट्या बातम्या पसरल्या की बाबा त्याच्यानं त्या मुकुंद भांडण केलं असं वगैरे वगैरे. दादा खोटे ते अर्थात त्या असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
2: बरोबर. अजून कोणी प्लेअर होत ते
3: शिशिर रातंगडे होता.
2: शिशिर रातंगडे
3: त्या काळातले जे प्लेअर होता ना, काही त्याचं पुढे रणजी ट्रॉफी
2: रणजी खेळले
3: काही जणांनी. मग
2: तुमच्या बरोबर ते खेळल्यानंतर ते पुढे रणजीच्या टीम मध्ये मुंबईच्या टीम
3: कडे.
2: बरोबर. शिशिर अजून कोण होत?
3: आता नाव फार जुने झाले, झटकन आठवणार नाही. पण त्याचे माझ्याकडे अल्बम आहे, त्यांचे सगळे फोटो आहेत, सह्या आहेत माझ्याकडे. फार मजा गेली त्या काळात, एकदम धमाल.
2: मग तुम्ही पुणे विद्यापीठात एस वाय एफ वाय नगर कॉलेजला का? कुठे?
3: मी ना इकडून सारडा कॉलेज.
2: सारडा कॉलेज कडून गेले. बर बर बर. आणि मुंबई मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली का नंतर?
3: मुंबईला मग तावाणी मला बोलून घेतलं होतं.
2: बर.
3: की तू त्यावेळेस मी रणजी ट्रॉफी खेळलो होतो नगरची.
2: बर.
3: नगरची रणजी ट्रॉफी खेळल्यावर त्यांनी तावाणीने म्हटलं अरे तो त्याला तिकडे घेऊन जाऊ आपण.
2: बरं. नगरच्या रणजी ट्रॉफीची संधी कशी मिळाली त्याबद्दल?
3: काय झालं, रणजी ट्रॉफीला मी मॅचेस बघायला आम्हाला
2: किती सालची गोष्ट आहे तरी
3: ती आता तरी तुम्हाला सांगतो 72-75 ची पुढचं.
2: बर बर बर बर.
3: तर त्या काळात काय आलं, आता आम्ही एवढं नामांकित खेळलेलो असल्यामुळे आमचं स्पेशली त्यांच्या प्लेअर बरोबर बसायला सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांबरोबर. तर तेवढ्यात काय झालं, विजय शेट्टी म्हणून जो महाराष्ट्राचा विकेट किपर होता तो इंजर्ड झाला.
2: बरं.
3: त्याचं स्वतः तो हाईटने खूप तगडा होता आणि वजन होतं, त्यामुळे त्याला तो इंजुरी काही सहन झाली नाही.
2: बरं.
3: तर करायचं काय, तर मग आमचे बाप्पू पवार म्हणून सेक्रेटरी होते, फार उत्साही माणूस. आणि मग त्यांनी आणि मग आमचे गोविंद मिसाळ म्हणा किंवा डेव्हिड रावडे नंतर हे सगळे ते म्हटले की काय करायचं. त्यांनी गावस्करांना विचारलं की बाबा असं असं आमचं प्लेअर आहे त्याला खेळायला परमिशन द्याल का? थोडं अवश्य लगेच बोलवा.
2: अरे
3: मी अक्षरशः घरी गेलो, पटपट पटपट ते पॅड, ते जुने फोटो माझे पुण्याला आहेत, ते पॅड वगैरे घातले, त्या काळातले पॅड कमरेपर्यंतचे. पण एक मात्र आहे, तो एक कॉन्फिडन्स कसा होता मला कल्पना नाही. बिंदास उतरलो किंवा आपल्या समोर गावस्कर आहेत, संदीप पाटील,
2: त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली विकेट किपर म्हणून.
3: भाग्यवान आहे मी खूप, तुम्हाला ते किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे. तर बॅटिंगला महाराष्ट्राचं हे केलं, मग बॅटिंगला आले, ओपनिंगला गावस्कर आले, मी विकेट किपर. मी त्यांच्यापासून एक क्रीज 3 फुटावरून मी त्यांची बॅटिंग
2: पाहिली. बरोबर.
3: नितांत सुंदर. मी जे म्हणतो ना की माझ्यात कसा तो नैसर्गिक गुण
2: आहे,
3: देवाने टाकला असेल तो किंवा विकेट किपरच होणार
2: हा,
3: तसेच ते नैसर्गिक.
2: बरोबर.
3: अप्रतिम हालचाली, कुठंही चुकले नाही, आ ऊ भानगड
2: शास्त्रशुद्ध पद्धतीने
3: अप्रतिम. त्यांना म्हणजे जे म्हणतो ना आपण बॉल काढायचा कसा येणार आता
2: हा. बर.
3: त्यांना बॉलची सीम सुद्धा त्यांना दिसायची, मलाही दिसायची. तेवढे ते परफेक्ट बॅट्समन होते.
2: अरे
3: अभिमान आहे मला की त्या माणसाने मला परमिशन दिली.
2: म्हणजे प्रतिस्पर्धी कॅप्टन कडनं परमिशन घ्यावी असा नियम होता तो. बर.
3: पण त्यांनी दिली तेव्हा लगेच विद इन सेकंड त्यांनी सांगितलं अवश्य.
2: अरे
3: त्याबद्दल मी त्यांचा खूप
2: आभारी. डाव पाहिला का त्यांचा?
3: पूर्ण ती मॅच अख्खी खेळलो मी, सगळी मॅच मी खेळलो ती.
2: बर बर.
3: त्यांचा डाव पाहिला. अरे म्हणजे
2: कॅच वगैरे घेतला का कोटला?
3: तुम्हाला घेतला तो किस्सा मी फारसा हे करत नाही. पण प्रवीण सुधे नाव होता, लेग स्पिनर होता महाराष्ट्राचा. तर त्यांनी तो लेग स्पिनर होता, त्यांनी गुगली टाकला.
2: बर.
3: तो मला लक्षात आला गुगली किंवा तो आधी इकडे जाईल उजवीकडे जाईल नंतर आईकडे. त्यांनी तो फ्लिक करायचा प्रयत्न केला
2: कोणी
3: गावस्करांनी.
2: गाव. बर.
3: आणि आश्चर्य वाटेल कॉल बोललो ना आम्ही त्यांना तो फ्लिक केला तर त्यांच्या ग्लोव्ह लागून तुम्ही कॅच लेग साईडला पकडला.
2: बर.
3: पकडला. जोरदार अपील केलं, खूप अपील केलं, खूप अपील केलं, खूप अपील केलं. म्हणजे लोकांना आश्चर्य, त्यांना पण आश्चर्य असलं गावस्करांना, हा एवढासा आहे जोरदारात ओरडतो हा. तो काही तो दिला नाही अंपायरनी आणि मग ओर संपली.
2: अरे
3: आता गावस्कर सुद्धा कधी ऐकतील ते सुद्धा मान्य करतील. तर ते मला मग ओर संपली, बाजूला आले, माझ्या खांद्यावर ठेवला, गुड कॅच.
2: हा ना. अरे
3: आउट होतो म्हणे मी. एवढे 2 शब्द बोलले.
2: अरे
3: म्हणजे विचार करा आता ते किस्सा आता कळ फार ठिकाणी जाईल आता विषय. पण ते म्हणले गुड कॅच. आउट होतो. एक तो एक अभिमानाची गोष्ट आहे. गावस्करांसारखे नाही एवढ्या मोठ्या क्रिकेटरनी आपल्याला अशा पद्धतीने साबशकी द्यावी आणि मान्य करावं.
2: बरोबर,
3: ही काही सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल मी त्यांचं खूप.
2: रन किती काढले गावस्कर?
3: त्यांनी 100 केलं ना.
2: बापरे,
3: अरे ठोक ठोक ठोकलं त्यांनी. अरे बा, म्हणजे मॅटिंगवर सुद्धा कसे खेळू शकत होते, कारण त्यांचं क्रिकेट मूळ मॅटिंगवरच. जरी मुंबईत खेळत असले तरी त्यांचा 90% कालावधी हा बाहेर जायचा, त्यामुळे ते मॅटिंग तिथं प्रश्न नाही, पर्याय नसत. पण ग्रेट ग्रेट बॅट्समन.
2: काय महाराष्ट्र आणि मुंबईची ते काय मॅचचा निकाल काय लागला?
3: डावाने हरले महाराष्ट्र.
2: बापरे,
3: एवढं एवढं धुतलं, धू धू धोपडला, खूप धोपडलं, खूप
2: धोपडलं. बॅटिंग करायचं सबस्टिट्यूट असल्यामुळे
3: पण माझ्या नावावर
2: करायला मिळालं.
3: माझ्या नावावर तो कॅच होता.
2: कुठला कॅच?
3: एकनाथ सोलकरांचा.
2: अरे बापरे, एकनाथ कसोटी.
3: हा,
2: कसोटी खेळ.
3: एकनाथ सोलकरांचा कॅच माझ्या नावावर.
2: अरे बापरे,
3: अजून पेपर कटिंग मध्ये कॅच मुकून द्या करा.
2: अरे
3: ऑन पेपर जरी
2: मी बॉलर कोण होत?
3: बॉलर त्यावेळेस पांडुरंग साळगावकर.
2: अरे
3: काय बॉलिंग करायचं होतं,
2: फास्ट बॉलर होते.
3: काय सुंदर बॉलिंग करायचे ते. काय म्हणजे त्यांना मिर्रे खरंच रिडिंग त्यांचं जे म्हणायचं ना, पण भडकेलं डॉक्यान खूप चिडायचं लगेच. पण अप्रतिम बॉलिंग करसन गावरी, अप्रतिम बॉलिंग अफजल पठाण म्हणून होते महाराष्ट्राकडून. काय बॉलिंग करायचे, खरंच कौतुकच. म्हणजे मी अशा लोकांबरोबर मी किपिंग केली.
2: आणि राजू भालेकर कॅप्टन.
3: राजू भालेकर कॅप्टन.
2: ते बॉलर होते का?
3: नाही, ते बॉलर बॅट्समन.
2: बॅट्समन होते. बरं. आणि मिलिंद गुंजाळ वगैरे असे होते?
3: मिलिंद गुंजाळ नव्हतं त्यावेळेस.
2: बरं.
3: यजुवेंद्र सिंग.
2: हा,
3: यजुवेंद्र सिंग होते.
2: बरं,
3: आपल्याकडून त्यावेळेस
2: महाराष्ट्राकडनं.
3: तिकडून मग संदीप पाटील.
2: हा, म्हणजे मुंबईकडनं.
3: मुंबईकडून
2: गावस्कर, संदीप
3: गावरी.

0: मी कशामुळे एवढा म्हणजे शिकलो याला निव्वळ हे गोविंद मिसाळ, डेव्हिड रावडे, रमेश कांडीवकर, डेव्हिड डिसोजा ह्या लोकांच्या बोलिंगवर मी जी किपिंग केली ती किपिंग मला नंतर फार हे झाली,
1: उपयोगी
0: पडली खूप. त्यांच्यावर किपिंग करणं म्हणजे जागतिक दर्जाचे बोलर होते खरं ते त्या काळातले सुद्धा. ठीक आहे, त्यावेळेस कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे यांना चान्सेस मिळाले, पण नसते कॉम्पिटिशन ते निश्चित खेळले असते. आणि त्यांच्या बॉलिंगवर मी किपिंग केली सर्वात अभिमानाची.
1: गोविंद मिसाळ तर स्विंग करायचे ना हवे.
0: अरे त्यांचे बॉलिंग कळणं म्हणजे चांगले चांगले भले भले गारठले जायचे,
1: त्यांना संधी मिळाली नाही.
0: म्हणजे अक्षरशः लेफ्ट हँडर होते, तीन तीन चार चार फूट स्विंग करायचे.
1: बापरे,
0: म्हणजे बाहेर टाकलेलं बॉल वेल लेफ्ट केलं की दांड जायची इकडे.
1: बापरे,
0: इतकी सुंदर बॉलिंग.
1: पण त्यांची पहिले दोन
0: नाही मिळाली आणि त्यांची दोन तीन ओव्हर पहिले फार खतरनाक असायच्या, भयानक.
1: बरं,
0: अशा लोकांच्या बॉलिंग वर किपिंग केली मला अभिमान आहे खूप. फार सुंदर, फार सुंदर.
1: तुम्हाला त्यांच्या बॉलरच्या तुमच्या यशात वाटा
0: 100%.
1: त्यांची तुम्हाला,
0: कारण मला अशी बॉलर तर मिळाली नसते, माझी किपिंग कळलीच
1: नसते. बरोबर,
0: त्याच्यावर मी स्किल किपर झालो. आणि नरसिंह पटेल जे आमचे होते ना गुरु, बडून बडून आमच्याकडून करून घ्यायचे, काळजी बाद आहे काही नाही. विदाउट ग्लोव्ह किपिंग करायला लावायचे मुद्दाम, हात तयार हृदय म्हणून.
1: बापरे,
0: हो, पण आमचे झाले तयार हात.
1: हा ना,
0: हो,
1: बॉल पकडायचा
0: एकदम लेदर बॉल
1: आणि 140-130 स्पीडने टाकत असतील
0: आरामात. आरामात, बापरे. त्यामुळे त्याची इव्हन रणजी ट्रॉफी नेटला सुद्धा मला कधी प्रॉब्लेम नाही आला.
1: हो ना,
0: हो, एकदा तर फार मिरॅकल घडले. मी आमचे हिमोधिकारी जे आहेत भारताचे पूर्वीचे कॅप्टन,
1: बर,
0: ते आमचे कोच होते.
1: बर,
0: मग मला विकेट किपिंग करायला मी नेटमध्ये आलो, तर तिथं अण्णे खेर नावाचा, त्याला अण्णे खेरच म्हणायचे, लेफ्ट हँडर प्रचंड फास्ट टाकणारा वेगवान. अनेक बॅट्समन पुढं होता, मी आपला स्टंपल चिकटलो, तो अण्णे खेर पळत पळत आला, मला स्टंपल चिकटलं, कचकन थांबला. तर ते म्हणलं, अरे तू वेडाय का म्हणे, तू कुठं स्टंपल चिकटतो? म्हटलं मला सवय भाऊ, मला काय नाही. अरे वेडाय का, तरी बॉल बी सोडला मग. अरे म्हटलं टाक तू, काळजी नको करू. आणि तेवढ्यात काय, म्हणजे हाईट गमतीचा भाग म्हणजे तेवढ्यात त्याचा त्यांनी आला, मी आपला स्टंपल चिकटलो, त्यांनी बॉल टाकला, जोरात टाकला खूप, आणि त्या बॅट्समनच्या हेल्मेटला लागला.
1: बापरे,
0: ते हेल्मेट तुटलं.
1: बर,
0: तुटल्यानंतर मी माग उपतास हिमोधिकारी आत आले. अरे म्हणलं तू वेडाय का काय, मला म्हटले. म्हणलं काय झालं सर? अरे तू वेडाय का काय म्हणतो? अरे एवढा जोरात तो टाकतोय आणि तू खुशाल स्टंपल चिकटलं.
1: बापरे, म्हणजे तुम्ही
0: भीती भीती वाटत
1: नाही फास्ट बॉलरला? तुम्ही स्टंपिंग म्हणजे पुढे एकदम पुढे हे करा.
0: माझी ती एक गुण होता
1: नैसर्गिक.
0: मी कोणत्याही फास्ट बॉलरला पहिले दोन तीन बॉल मध्ये ओळखायचो बॅट्समन काय चूक करतो.
1: बर,
0: मी लगेच स्टंपल चिटकायचो. मला हिमोधिकारी म्हटले, मला म्हणजे तू परग्राउंडवरून आलेला विकेट किपर म्हणे, मी एवढं वर्ष क्रिकेट खेळलो जगात, अरे असं पाहिलं नाही कधीच म्हणे मी. अरे स्टंपल चिकटतो का एवढं दोर दोर टाकणार? हा म्हटलं सर मी ब्रेटली सुद्धा उभं राहू शकतो. नाही राजेल म्हणे बाबा, पण आता तू बाहेर जा बाबा, आता नको राहू, आता बाहेर उभा राहा. मला तुझी बरंच भीती वाटायला लागली. तो एक किस्सा होता छान. आणि मला सीम दिसायची बॉलरची,
1: बार
0: किती जोरात टाको.
1: बापरे,
0: स्पिन टाकणार मला गुगली कधी होईल तेही कळायचं. नैसर्गिक होतं माझ्याकडे तो गुण.
1: नाही सर,
0: हो हो,
1: बाय तुमच्याकडनं गेलीच नाही.
0: नाही कधीच नाही, चार चारशे रन झाले तरी दोन नव्हते जात. एवढं म्हणजे
1: एवढं स्किल,
0: एवढं स्किल होत. आणि बॉलरला सुद्धा विश्वास असायचा की मुख्य आहे ना माग, काही काळजी नाही आपल्याला. एकदा नाशिकच्या मॅच बरोबर फार मस्त किस्सा काढला. लेले, राजेंद्र लेले म्हणून आमचा नाशिक ग्रुपनी खेळत होता आम्ही, तर तो परभणीची टीम होती. परभणीची टीम बॅटिंग आम्ही त्यांना दिली, ते म्हटले आम्हाला बॅटिंग द्या, तुम्ही आम्हाला दिवस पळवतात, आम्ही बॅटिंग करतो म्हणे आधी, कारण आमचे 50-60 रन होतील, तुम्ही 2 मिनिटं जिंकून जा. मग तो बॅट्समन आला ओपनिंगचा, उभं राहिला, लेले आला बॉलिंगला. मला लक्षात आलं की बॅट्समन हा स्क्रिचच्या पुढे उभा राहतोय. ठीक आहे, पहिला बॉल त्याने टाकला, तो खेळला कसं खेळला, दुसरा बॉल आहे तो अशा पद्धतीने खेळला की क्रिचच्या बाहेर जायचो. मला लक्ष झालं, मी लगेच स्टंपल चिकटलो. आणि लिहिलेलं काय सांगितलं मी, म्हटलं आउट स्विंग थोडा बाहेर टाक, त्याला बघता आत केला आमच्या खुण्यात आला. आणि तो बॅट्समनने मला बघितलं, त्याला वाटलं काय चला राहतो एखादा. आणि त्यांनी टाकला बॉल, तो आउट स्विंग टाकला. मला माहित होतं बॅट्समन काय करेल, त्यांनी पाय पुढे टाकून खेळला, क्रिचच्या बाहेर आला, उचलला उचलला स्टंप. आणि आउट दॅट, अंपायर म्हटला येस. अंपायर आला, मला म्हणलं काय वेळ करतो का, म्हणे आम्ही कधीच अशी स्टंपिंग माहित नाही, आम्हाला गडबडलो आम्ही. तर बॅट्समन त्याला विचारला अंपायरला का, म्हणून कसा आउट झाला. अरे भाऊ तू बघ कुठं भाई. अरे अरे हो, मला म्हटलं अरे खेळू द्या तर थोडा आला मला. तशी एक तो किस्सा फार सुंदर झाला आमचा. एक
1: तुमचा हातखंड झाला,
0: हातखंड
1: स्टंपिंग, स्टंपच्या जवळ फास्ट बॉलरला स्टंपच्या जवळ किपिंग करायचं.
0: आणि आमचं ते कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम.

0: तो बॅट्समन पण बॉलरचं की बरोबर आम्हाला सापडायचे लोक.
1: पण नरेन तामाणेंनी तुम्हाला मुंबईमध्ये नेलं ना?
0: हा मग मुंबईला गेलो.
1: बर बर, त्यांनी काय हे केलं का तुम्ही चला म्हणून?
0: दादर माटून गेला, झोपडी नावाची क्लब क्रिकेटची टीम होती.
1: बर,
0: त्या क्लब कडून मी खेळायचो. मग
1: बर
0: खेळलो मी तिथून, मग तिथून मग युनिव्हर्सिटी विजी वगैरे.
1: बर बर बर, तिथं मग ऍडमिशन घेतली होती का?
0: ऍडमिशन घेतली.
1: बर बर बर, स्पोर्ट्सच्या याच्या?
0: स्पोर्ट्सच्या.
1: बर बर, मग तिथं पण पश्चिम विभागाकडनं खेळ?
0: हा, तिथून पश्चिम विभागाकडून. मग आम्ही जयपूरला गेलो होतो खेळायला,
1: अरे
0: पश्चिम विभागाच्या टीम मधून. आणि तिथं ज्या गायत्री देवी म्हणून ज्या महाराणी होत्या, त्यांच्या हस्ते माझा खास सत्कार झाला होता.
1: बर, काय म्हणजे काय?
0: एक गुड विकेट किपर किंवा अशा पद्धतीने खेळलेला, त्यांनी माझा खास सत्कार केला होता.
1: अरे,
0: आणि त्यांचे जे अंपायर होते राठोड म्हणून, ते माझे म्हणजे माझ्या याच्यातच पडले होते. अरे क्या आदमी आहे, क्या आदमी. पण मी खूप म्हणजे विकेट किपर हाच माझा एक जीव किपर होता.
1: मग मुंबईच्या टीम मध्ये नाही तर महाराष्ट्राकडनं संभाव्य टीम मध्ये रणजीच्या?
0: नाही, मग नंतर मी रणजी ट्रॉफीच्या नेट मध्ये असायचो.
1: बर, कधी? 2-3 वर्ष होतात
0: ना? नाही, जवळ जवळ 8-9 वर्ष ना.
1: बापरे.
0: पण काही कारण असतं ते
1: 20-15 टीम मध्ये संधी काय मिळाली नाही?
0: नाही, संधी काय मिळाली?
1: बापरे. आणि त्यावेळी महाराष्ट्राकडनं कोण रणजी विकेट किपिंग करायचं?
0: तो प्रसाद प्रधान म्हणून होता.
1: बर,
0: थोडस वेगळा विषय तो.
1: हा हा हा. पण त्यांना संधी मिळाली? तुम्हाला संधी मिळाली?
0: नाही मिळाली. मला मिळाली ना म्हणायच्या दिली गेली नाही.
1: बरं बरं, बॅड लक तुमचं
0: दिली गेली.
1: बर बर बर. आणि त्याचबरोबर मग तुम्ही नेटचे ती किस्सा सांगितलाच आता तो हे मुआधिकारी
0: चकितच पडायचे.
1: म्हणजे तुम्ही फक्त प्रॅक्टिसला पूर्ण महाराष्ट्र टीम बरोबर असायचे?
0: संभाव्य जे 20 काढायचे ना, ते संभाव्य 20 मध्ये मी असायचो.
1: अरे
0: हो. आणि मला एमओ अधिकारी म्हणायचे सुद्धा की मला जर पूर्ण टीम अधिकार दिले ना काढायची फायनल, मग तू तिसरं नाव तुझं असेल म्हणे.
1: बापरे. बर बर बर बर.
0: दुर्दैव म्हणे, मला म्हणे तुझं दुर्दैव आहे, तू खरं परग्रहावरच खेळायला पाहिजे.
1: आणि मुंबईकडनं तुम्ही काही प्रयत्न केले ना?
0: केले प्रयत्न.
1: बर,
0: पण तिथं तर खरं बोला
1: चंद्रकांत पंडित वगैरे
0: दिलीप सरदेसाईंनी आपला त्रास दिला.
1: बर, ते पण विकेट किपर होते?
0: ते विकेट किपर नव्हते, ते सिलेक्टर होते.
1: सिलेक्टर होते.
0: 4-3 सिलेक्टर असायचे, 3 जण मला मत द्यायचे, तो माझी विरोध
1: करा. अरे बाप.
0: त्याचा एक माणूस ठरलेला होता.
1: म्हणजे बॅड लक तुमचं नशिबाचं.
0: येस येस.
1: मग नंतर तुम्ही नगरच्या क्रिकेटमध्ये लक्ष घातलं ना?
0: मग नगरच्या क्रिकेटमध्ये लक्ष घातलं.
1: हा, मग तुम्ही कुठल्या क्लबकडनं खेळायचे नंतर?
0: नगर आमचं पायनियर.
1: बर,
0: तसं ते रणजी ट्रॉफीला नेटला वगैरे जात तेव्हा काय पायनियर होताच माझा. आधी मी नगर 11 कडून खेळायचो.
1: बर,
0: ती आमच्या रहीम आहेत, रहीम नरसी पटन, रहीमनी टीम तयार केली होती.
1: बर,
0: रहीम, डेव्हिड रावडे, डेव्हिड डिसोजा, रमेश कांडीवकर.
1: बर,
0: अशी ती नगर 11.
1: बर,
0: नितांत सुंदर टीम.
1: हो ना,
0: एकदम म्हणजे वर्णन पलीकडे टीम होती आमची.
1: अरे बापरे. बर बर.
0: मग नंतर त्यांची पण इकडे तिकडे लोक गेल्या बदल्या झाल्या, मग आम्ही पायनियर काढली.
1: बर,
0: मग पायनियरचं आम्ही किंग होतो नगर मध्ये.
1: अरे
0: म्हणजे त्या काळामध्ये क्रॉम्प्टन ट्रॉफी
1: सुरुवात झाली.
0: 40 ओव्हरच्या असायच्या त्या,
1: 85 वगैरे.
0: आणि त्या क्रॉम्प्टन ट्रॉफीला नगर मधून काही लोक ऑफिसला दांड्या मारून मॅच बघायची.
1: बापरे. बरोबर.
0: ऑफिसर गेले अधिकाऱ्यांकडे, उच्च साहेब असं जर काम आज जायचंय, नाही मला माहिती लोक कुठे जायचंय, थोडे वेळ मी पण येतो असे म्हणून ते तिथे 10-10 लोकांची मॅचेस बघाय.
1: रणजीचे आपल्या क्रॉम्प्टनच्या इतर स्पर्धा.
0: आणि 40 ओव्हरच्या
1: पूर्ण मैदान भरलेलं असं,
0: पूर्ण मैदान भरायचं.
1: आणि त्यावेळेस ते एक साईडच होती.
0: हो,
1: म्हणजे पूर्ण मैदान नव्हतं.
0: नव्हतं,
1: फक्त पॅवेलियन.
0: येस येस. आणि त्या
1: झाडं होती, छान
0: झाडं होती, झाडाखाली
1: लोक मस्त पैकी
0: शेंगा वगैरे
1: गाड्या बेड्याला.
0: आणि झेडपीचं ते जिल्हा परिषदेच्या काय याच्यावर बसून तिथं 200-300 लोक मॅच बघायला.
1: बापरे बापरे.
0: आम्हाला अजूनही ते दिवस आठवत. फार ते नितांत सुंदर.
1: पायनियर कडनं काय काय तुमचं टीम मध्ये कोण कोण होतं?
0: पायनियर मी होत, मिलिंद आपला सुनील माळुदे,
1: बर
0: बक्षी, म्हणजे पोरं बाकीचे जे होते त्यांना आम्ही सांभाळून घ्यायचो.
1: अरे बापरे. बर बर. सुनील माळवदे आणि चांगले प्लेअर होता. सुनील
0: चौंदणकर,
1: सुहास माळवदे.
0: सुहास माळवदे, सुहास माळवदे, चौंदणकर,
1: गिरीश चौंदणकर,
0: बक्षी म्हणून तो नाशिकचा होता.
1: बर बर.
0: असे एक
1: चांगले प्लेअर टीम.
0: चांगले.
1: तुम्ही क्रॉम्प्टन जिंकले का? मग
0: क्रॉम्प्टन बरेच वेळ जिंकलो आम्ही. आमच्या विरोधात काही टीम खेळायला तयार नसायच्या.
1: अरे
0: नको रे बाबा, आम्हाला आधी बॅटिंग दे, हे आम्हाला दिवस पळवतील असं म्हणून व्हायचं ते.
1: बर बर.
0: एक अभिमानच. आणि आम्ही अक्षरशः दुपारी 2 ला प्रॅक्टिस करायला लागायचो, भर उन्हात 2-7. तर आमच्याकडे दिल्लीचे काही मुलं इथं शिकायला होते, ते आले होते खेळ प्रॅक्टिस. तिसऱ्या दिवशी गेले पळून.
1: अरे
0: बरे, क्या ऐसा कभी भागते क्या, इतना धूप आहे, राम बिमार पड गे, क्या बोलने का, आप ही खेलो असं करून. आम्ही प्रचंड मेहनतीने खेळायचो, खूप खूप.
1: आणि तुम्ही क्रॉम्प्टन जिंकलात, अजूनही इतरही स्पर्धा वेगवेगळ्या?
0: आम्ही जिंकायचो 90%.
1: अर बापरे, बर
0: एवढी आम्ही एकदा एसटी बरोबर आमची मॅच होती, एसटी टीम बाबा कसं बिसम अप्रतिम टीम होती खरंच,
1: बलाढ्य टीम,
0: बलाढ्य, आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला ते खेळायला न्यायचे ना, त्यामुळे आमच्या त्या टीम मुळे आमचा खूप मोठा विकास झाला.
1: बर,
0: आमच्या खेळामध्ये
1: एसटीच्या,
0: हा एसटीच्या टीम मधून.
1: बर,
0: तर त्यामध्ये एकदा ती फायनलला आम्ही फायनलला आलो. फायनलला आल्यानंतर त्यांची बॅटिंग झाली, आमची बॅटिंग आम्ही घेतली, त्यांना वाटलं हे लवकर आउट होतील. आम्ही त्यांना 1.5 दिवस पळवला, भर एप्रिलच्या उन्हात गेले, भर एप्रिलच्या उन्हात, अर्ध पुढच्या अर्ध दिवस त्यांचा आलआउट गेला. बाबा कसं वगैरे तुम्हाला भेटले त्यांना विचारा, तेव्हा नाही नाही का बघाय सारे लोक जिंदगी पहिले बारीत ने मागे
1: तुम्ही रन काढले काय?
0: हा आम्ही ह्या काढले असेल, पण किपिंगच होती ना माझी, माझं कॉन्सन्ट्रेशन मांडण्यापेक्षा माझं.
1: तुम्ही सेंचुरी मारली का पण आता?
0: नाही कधीच,
1: म्हणजे 50
0: 50 केलं,
1: पण आणि मधल्या फळी द्यायचं तेवढी संधी मिळायची,
0: संधी मिळायची. पण माझी ओळख तुम्ही कुठे जा आता बाजारात,
1: पण ते बॅट्समन म्हणून पण ओळख आहेच
0: नाही, पण तरी मुक्या विकेट घे बरोबर का?
1: हा नाही, पण
0: ती ओळख बॅटिंग करायचो करायचो,
1: म्हणजे तुम्ही शेवटच्या ह्याच्यात मॅन विनर,
0: येस
1: विनर शॉट वगैरे
0: बरेच झाले.
1: असा असा तुम्हाला कुठला कॅचेस आठवतात का? अप्रतिम कॅच घेतलाय तुम्ही असा कोणाचा?
0: नाही, त्या काळामध्ये जे कॅचेस झालेत ते सगळे आवडत विषय होते, त्यामुळे असं खास एखादा नाही. 90% कॅचेस मी असे मिरॅकलच घेतलेत.
1: बापरे,
0: एका टीम मध्ये एका मॅच मध्ये मायामध्ये करी इलेव्हन बरोबर होते वाटतं. एका बॅट्समन आमचे दिलीप भंडारी म्हणून बॉलर होता, त्याच्या पेस बॉलर, त्याच्या बॉलिंगला एका बॅट्समननी शॉट मारला, तो शॉट न लागता तो एजला लागला बॅटच्या कडे, आणि तो इतका प्रचंड उंच गेला, इतका प्रचंड गेला उंच, आणि तो माझ्या डॉक्यावर बॉल,
1: बापरे,
0: घर घर घर घर घर घर घर घर, मी 2-4 वेळा घर घर घर घर घर घर फिरलो,
1: एवढा उंच होता.
0: हा प्रचंड उंच, म्हणजे कल्पना शक्तीच्या बाहेर, मला अजून आठवतो तो. सगळ्यांना आता वाटला कॅच होणार नाही, तो झाला कॅच,
1: बापरे,
0: अक्षरशः झाला. प्रेक्षकही पळत पळत आले, मला उचलला, म्हणजे मी सुद्धा हादरलो, पण तो घेतला मी कॅच. मुख्य अवघड विषय होता म्हणणे, मानला जाईल तुला,
1: म्हणजे तो लोकांनी हवेत चेंडू पाहिला वेळ, आणि
0: ते म्हणले नाही होणार कॅच, इतके उंच कोणी कॅच होता का? मी 2-4 वेळा घरघर फिरलो ना,
1: बापरे,
0: आणि त्या पेज वॉलवर तो कॅच असल्यामुळे वेगात खाली आला ना, प्रचंड स्पीड त्याला. पण ते तो माझ्याकडे आठवणीतला विषय
1: थोडस. पण त्या काळात रिप्ले वगैरे असे जर प्रकार असतात, त्यावेळेस पंचांवरच अवलंबून असतो.
0: हो हो,
1: एखाद्या वेळेस स्टंपिंग घेतलेले तुम्हाला कळलंय, परंतु ते दिलं गेलं
0: नाही,
1: एक प्रॉब्लेम असा
0: पुष्कळ वेळा झालं, ते त्याच्यावर वादे जायचे आमचे. पण ते रिप्ले हा विषय नसायचा,
1: रनआउटचा
0: सगळं सगळं. आणि आताची फोटोग्राफी तरी काय होती, ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरे,
1: बरोबर,
0: ते आता तर काही काही ब्लॅक अँड व्हाईटचे पुसले गेले सगळे फोटो सुद्धा, त्या काय नव्हतंच ना, काही टेक्नॉलॉजी हा विषयच नव्हता.
1: आणि एज लागला बॉल आणि कॅच घेतला तरी द्यायचे नाही असे, ते
0: कित्येक वेळा झालेले, त्याच्यावर भांडणं व्हायचे आमचे, पण शेवटी नाही म्हणले की काय संपलं.
1: बरोबर, पंचांचा निर्णय अंतिम मान खेळायचं,
0: खूप काही काही स्टंपिंग बॅट्समन तयार नसत, अंपायर अंपायर म्हणून असतं का? अशी कुठे स्टंपिंग घेतात का? अशी इतके मोमेंट. मग बॅट पूर्वी अंपायर 30-40 फुटावर उभे राहायचे, आता मी विकेट किपिंगला आलो 5 फुटावर उभे असायचे, पुढे काय भरवतो तुझा, अशी गमत होती ती.
1: चालेल, किस्से आहेत भरपूर तुमचे.
0: आणि महिला क्रिकेट नगरचं मीच चालवलं.
1: बर बर बर,
0: महिला क्रिकेटचा युनिव्हर्सिटीचा पण मी कोच होतो, सिलेक्टर होतो.
1: हा का,
0: नगरचे महिला क्रिकेट सुद्धा मीच चालवलं.
1: बर, बरीच वर्ष विद्यापीठाचे वगैरे, म्हणजे त्यांना काही प्लेयर तुम्ही तयार केले
0: निश्चित.
1: मग तुम्ही नंतर प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून काम सुरू केलं, ते कधी सुरू केलं तुम्ही?
0: पहिल्यापासूनच होतो ना.
1: बर, म्हणजे अकॅडमी कधी सुरू केली?
0: जसं मी अकॅडमी मी साधारण 30-35 वर्ष मागे.
1: बर, देवगावकर क्रिकेट.
0: हा, देवगावकर क्रिकेट.
1: बर बर बर,
0: म्हणजे माझी पत्नी सुद्धा स्टेट लेवल खेळलेली.
1: अरे क्रिकेटची?
0: क्रिकेट.
1: अरे बापरे, बॉलर काय खेळल्यात?
0: महाराष्ट्र.
1: अरे बापरे, बर, काय नाव त्यांचं?
0: त्यांचं नाव ज्योती.
1: बर बर, बॅटिंग का
0: बॉलिंग? बॉलिंग.
1: अरे बापरे,
0: पेस बॉलर. बर
1: बर, आणि तुम्ही स्टंपिंग करा?
0: स्टंपिंग झालं ना मग, लो मॅरेज झालं, स्टंपिंग झालं.
1: बरोबर. आणि मग त्या किती खेळल्यात? मिसेस
0: त्या एकच वर्ष खेळल्या. हो, त्या लेडीज क्रिकेट काय होतं, त्या अतिशय मर्यादित.
1: बरोबर आहे, प्लेयर त्या गोळा करावे लागायचे.
0: गोळा म्हणजे बापरे, घरी जाऊ जाऊ
1: आला.
0: त्या काळात विश्वास होता पालकांचा पण.
1: बर बर,
0: हे मात्र मान्य केलं पाहिजे, आता विश्वास नाहीये, भीती वाटते. त्या काळात बिंदास्त, म्हणजे म्हणायचे ना की देवावर सर तुम्ही आहेत का, आम्हाला काही काळजी नाही. तेव्हा जवळजवळ 3-4 वर्ष मी चालवलं, बरंच गावाला गेलो खेळलो सगळं म्हणजे, पण कधी नाही, विश्वासाचाच गुण.
1: आणि अकॅडमी तुम्ही वाड्या पार्क वगैरे इकडे चाल, कुठे?
0: वाड्या पार्क सोसायटी हायस्कूल. सुरुवात मी वाड्या पार्क वरून केली. मॅचेस आमची सोसायटी हायस्कूल एप्रिल आणि मे महिना जवळ जवळ म्हणजे 60 दिवस आमच्या 60 मॅचेस व्हायच्या.
1: और बापरे,
0: भरभरून मॅचेस. म्हणजे काही काही पालक म्हणायचे चला 2 महिने आता देवाकर असल्यामुळे चिंता नाही आम्हाला, मस्त पोरं काही चिंता नाही. मग त्यामुळे अगदी व्यवस्थित झाले. आणि असं माझ्या म्हणून खेळत नव्हतो, अगदी सिस्टमॅटिकली चालायचे. 10-12 ओव्हर नाही, 40-40 ओव्हर.
1: किती वाजता सकाळी अकॅडमीचं काय?
0: सकाळी सुरू व्हायच्या मॅचेस सकाळी 9 वाजताच, 40 ओव्हर असल्यामुळे. आणि अकॅडमी सुद्धा प्रॅक्टिस सकाळी 7 वाजता, 7 ते साधारणतः 9-9:30, दुपारी 4 ते 5:30, 6:30.
1: म्हणजे एक वेगवेगळ्या बॅचेसला मुलं?
0: नाही नाही, मुलं काही सकाळी आले ना, काही सोसायटी हायस्कूलचे असायचे, काही मग कॉन्व्हेंटचे असायचे इंग्लिश शाळेतल्या.
1: बरोबर.
0: मग ते त्यांच्या ऍडजस्ट वेळा ऍडजस्ट करून इंग्लिश
1: कॉन्व्हेंटवाले संध्याकाळी,
0: मग इंग्लिश स्कूलवाले पण संध्याकाळी. पण नगर मधल्या प्रत्येक शाळेतले मुलं माझ्याकडे
1: सगळ्याच. कोणी असे प्लेअर पुढे खेळले का तुमचे?
0: खेळले असे म्हणजे स्टेट लेवल पर्यंत गेलेत, बरेच मुलं खेळले.
1: अरे
0: बरेच.
1: आणि विनरही तुमचे देवगावकर क्रिकेट अकॅडमी,
0: देवगावकर
1: स्पर्धांमध्ये.
0: आणि मध्यंतरी मग मी भाजपचा पदाधिकारी असताना मी, मिलिंद गंदे, विनोद बोथरा, आम्ही मग प्रमोद महाजन ट्रॉफी घेतली होती.
1: बर म्हणजे स्पर्धांचे आयोजन?
0: अप्रतिम आयोजन केलं आम्ही स्कूल लेवलचं,
1: स्कूल गेम
0: 40 ओव्हर्स,
1: शालेय स्पर्धा.
0: शालेय स्पर्धा जो वाड्या पार्कवर अगदी उत्तम प्रकारे ते पार पाडले. भरभरून प्रतिसाद शाळांचा सगळा, 20-25 शाळांनी भाग घेतला होता. अजूनही ते फोटो माझ्याकडे आहेत.
1: अरे बापरे, हे क्रिकेटच्या आठवणी खूप मोठ्या आहेत.
0: खूप आहेत, मी तुम्हाला आता सांगितले तर निम्मे आहेत, अजून सांगायला गेलो तर अजून गमती जमती आठवते, वेळ आपल्याला कमी पडेल.
1: बरं, त्यावेळेच क्रिकेट आणि आताचं क्रिकेट मध्ये काय फरक आहे?
0: त्यावेळेसचं क्रिकेट हे खरं स्किलनी खेळलं जायचं आणि मॅचेस भरपूर असायच्या. टेक्निकली शिकवणारे असायचे, की असं उगत नाही बा चला बॅडमिंटन खेळणारा क्रिकेट शिकवतोय, क्रिकेट शिकवणारा बॅडमिंटन. तसं नाही, क्रिकेट शिकवणारच क्रिकेट, खो खो शिकवणारच खो खो, कबड्डी शिकवणारच कबड्डी. आता इतकी सरमिसळ झाली आहे, याला आलेलं पैशाला महत्व.
1: बरोबर.
0: म्हणजे आमच्याकडे तर काही लोक पैसे फी पण देऊ शकत नव्हते, आम्ही म्हणत पण नव्हतो दिलंच पाहिजे. असं एक म्हणजे आपण क्रिकेटची आवड होती. आणि आता मॅचेस संपल्या, कोरोना नंतर क्रिकेट बंद झालं नगर मधलं. ना क्लबचं राहिलं, ना शाळेचं राहिलं, ना कॉलेजचं तर राहिलं. नगर कॉलेजचं ग्राउंडच गेले, सारडा कॉलेजचे ग्राउंडच गेले. खेळायला जागा राहिलेली नाही, त्यामुळे मॅचेस नाहीत. मॅचेस नसल्यामुळे तुम्हाला मुलं मिळणार नाहीत. पूर्वी आम्ही 2-3-300 मॅचेस खेळायचो, आता 3-3 मॅच होता वांदे. पूर्वी आम्ही सराफशील शाळेची खेळायचो, ती लेदरवर खेळायचो, आता ती टेनिसवर खेळतात. पार पाडायची हा त्यांचा उद्देश.
1: आता टेनिसवर आली का?
0: आता टेनिसवर आली स्पर्धा.
1: अरे बापरे,
0: लेदर क्रिकेटच्या स्पर्धा बंदच झालेत नगर मधले, कुठंच चालत नाही.
1: मैदान नाही, काय नाही,
0: काहीच नाही. मैदान आहेत
1: पण त्याचा,
0: पण मैदानाची साठी काय करायला पाहिजे याचं. आणि मैदान नसल्यामुळे मुलं ग्राउंडवर येत नाहीत. ग्राउंडवर येत नसल्यामुळे आज जी शहरामध्ये जी काही सामाजिक स्थिती बिघडली तरुणांमधली, ती याच्यामुळेच ना. मैदानच नाही त्यांना खेळायला ना, म्हणजे तुमची ताकद वाय कुठे घालणार? आम्ही सकाळी दुपारी गेलो की 8 वाजता
1: पण तशी तयारी नाही राहिली.
0: कारण आहे, तयारी नाहीच कारण आहे की त्या त्या खेळाच्या संघटना, त्या त्या खेळाच्या शाळा कॉलेजेस काहीच करत नाहीत ना, ते काहीही करत नाहीत. मी मुलगा काय करतो त्याच्या आई वडिलांना माहित नसतं दिवसभर.
1: मोबाईलचा निपार त्याला अजून हे करू,
0: फार बोरा वाजवलाय त्यांचा. म्हणजे माझा खूप मोठा तो गंभीर आरोप आहे. मैदान चालू करा सगळे फुल फ्लेस, बघा सगळी नगर मधली जी काही वाईट परिस्थिती आलेली ती एकदम कमी होईल. पण या लक्ष द्यायला कोणता?
1: पण ग्लॅमर आहे क्रिकेटचा,
0: आहे अजूनही आहे, अजूनही आहे.
1: चांगलं कोचिंग वगैरे असं जर तयारी केली तर नक्कीच.
0: निश्चित. मी शाळेत जायचो, कॉलेजमध्ये जायचो की टीम द्या, भरवा मुलं, बोलवा. जाऊन जाऊन जाऊन जाऊन मी प्रचार केला त्या गोष्टी.
1: अरे बापरे, पण मुलांची पण तशी तयारी नाही आता.
0: नाही
1: एवढे गुंतले आणि अभ्यासाचं पण एवढं बर्डन आहे.
0: बर्डन आहे, आमच्या काळात सुद्धा अभ्यासाचं बर्डन नव्हतं असं नाही.
1: बरोबर.
0: पण त्याला दोन्ही गोष्टीला महत्व दिलं जात होतं, खेळ असो.
1: मैदानावरच यायला तयार नाहीत मुलं.
0: मैदानावर यायला तयार नाही. मैदान आहेत आहेत पण तयार नाहीत.
1: खंत आहे फार मोठी,
0: फार मोठी खंत आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे जर नाही तात्काळ तुम्ही सुधारलं तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होणार निर्माण शहरात. ही अवस्था पुण्याची अवस्था तीच आहे. मुलंच नाहीत, मैदान आहेत, मुलं नाहीत. शाळांना आता फक्त तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये किती प्रगती करता एवढाच इंटरेस्ट आहे, कारण त्यांना अनुदान मिळतं त्याच्यावर जास्त वरून. ही गंमत,
1: खेळाकडे एवढं लक्ष
0: नाही देत. नाही देत
1: स्पोर्ट्स कडे काहीच नाही,
0: अजिबात नाही.
1: दुय्यम स्थान,
0: दुय्यम स्थान. तशी ती माणसं राहिली नाहीत, राज्यकर्ते राहिले नाहीत, तुमचे संघटना तशा राहिले नाहीत, दिवस घालवणे एवढे दिवस.
1: बरं, काय तुम्ही आता वेगवेगळे स्पर्धा खेळलात, वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील तुम्हाला, सामोरं जावं लागलं असेल आयुष्यात. म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला अडचणीला सामोरं जावंच लागतं. तर तुम्हालाही अशी अडचण आलेली असेल, पण त्याच्यावर तुम्ही यशस्वीपणे मात केली, असं कुठलं श्रोत्यांना उदाहरण सांगता येईल का?
0: मला क्रिकेटच्या याच्यामध्ये अनुभव आले वाईट. त्या काळामध्ये पुणे क्रिकेट म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, थोडा लोकांना राग पण येईल, बऱ्याच वेळा जातीवर
1: बापरे
0: चालायचं ते. मी हा एक बॉडी जर एक ह्या जातीची आहे, मग त्या एक जातीची पोरं, बॉडी ह्या जातीची आहे, मग त्या जातीची पोरं, मग आणि उडवड चालायचं तोंडर बॉलचे. मला
1: बापरे,
0: मी आता ते इथं बोलू शकत नाही जाहीर, पण तोंडर बॉलचे काही लोक तर म्हणजे अधिकारी सुद्धा नाही, तर अक्षरशः सेक्रेटरी सुद्धा किंवा तुमचे सिलेक्टर सुद्धा विचारायचे. तर अनुभव आले मला, ते अनुभव आले सगळीकडे, तो विषय चालू आहे सध्या. आता तीच परिस्थिती आहे, त्या त्या संघटनेचा अध्यक्ष पदाधिकारी कोणत्या जातीचा आहे, त्याला कोणत्या जातीचा नेमायचा, हे सुद्धा अप्रत्यक्षरित्या ठरवलं जातं.
1: बापरे,
0: त्याचा घात, त्याचा इतका घातक परिणाम झालाय
1: क्रिकेटच्या वाढीला, पूर्ण त्याचा
0: सगळ्याच खेळाला वाढीला परिणाम झाला,
1: बसली
0: प्रचंड खिळ बसलेली. त्यामुळं आहे, सत्य परिस्थिती मान्यच केली पाहिजे. ते जर नाही बदललं तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होणार पुढे. मी त्या तो त्या जातीचा आहे का, मग मी ह्या जातीचे लोक आंदोलन करणार, माणसं आंदोलन करणार,
1: उपोषणाला वेगळाच विषय आता.
0: हो हो हो, हे अगदी मान्यच केलं पाहिजे. म्हणजे काही काही खेळाडू असे खेळले की ज्यांचे त्यांचं वय पाहिजे अंडर 19, ते 25-25 वर्षाचे वयाचे पोरं सुद्धा खोटं सर्टिफिकेट देऊन दाड्या बिड्या करून खेळलेले. त्या लोकांची यादी सुद्धा माझ्याकडे,
1: ओरिजिनल प्लेअरला अन्याय होतो त्याच्या,
0: झाला कायम होत गेला.
1: बरोबर, बरोबर,
0: अजूनही तेच चालू आहे.
1: हो ना,
0: हो, खोटे सर्टिफिकेट तर सर्रात दिले जातात. मला तर कोणी म्हटलं प्रूव्ह करून दाखव, एका मिनिटात प्रूव्ह करून दाखव.
1: बरोबर,
0: काही लोक त्याच्यावर रणजी ट्रॉफी खेळले, एज ग्रुप मध्ये कमी दाखवलं. आता मला सांगा, 15 वर्षाच्या पोरांच्या, 17-18 वर्षाच्या पोरांच्या मध्ये 25 वर्षाचा पोरगा खेळला तर तो जोरच खेळणार.
1: बरोबर,
0: मग तो सुद्धा त्याचं वय 17 दाखवतो, खोटे सर्टिफिकेट. आणि काहींचे तर असे सर्टिफिकेट आहे, त्या खेळायचे कॉलेजचे कधी संबंध आला नाही, त्याचे सर्टिफिकेट त्यांच्याकडे,
1: सगळे बोगस गेले,
0: सगळे बोगस गेले. ही ही अवस्था आहे.
1: खेळातली सगळं खेळांमध्ये आहे,
0: सगळ्या खेळात,
1: म्हणजे क्रिकेट असं नाही तर सगळ्याच खेळांमध्ये भयंकर
0: भयंकर भयंकर परिस्थिती.
1: आणि त्याचा परिणाम होतो, आणि चांगले खेळाडू
0: तसंच झालं ना. आता तो महाराष्ट्राचा खेळतो, तो संभाजीनगरचा, तो काय झाला, तो त्याला भारताचा कॅप्टन केला आणि त्याचं खोटं सर्टिफिकेट सापडलं तर विमानतळ बसलेले विमानतळ तर आकल. ही परिस्थिती अजूनही ते खेळते रणजी ट्रॉफीत. हो, आणि त्याला शिव छत्रपती अवॉर्ड दिलं. मी बोललो देशपांडे म्हणून कोणतरी अधिकारी होते त्यावेळेस, त्यांना मी फोन करून सांगितलं, कागदपत्र पाठवले, खोटं सर्टिफिकेट देऊन भारत सरकारने त्याच्यावर ऍक्शन घेतली. त्याला शिव छत्रपती अवॉर्ड तुम्ही देत आहे?
1: बापरे,
0: नाव आहे माझ्याकडे, नाव आहे, त्याची कागदपत्र सगळी.
1: बरं, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नवीन खेळाडूंना? आता
0: नवीन खेळाडूंना खेळत असताना आधी स्वतःची बर्थ डेट काय आहे त्याच्यावर खूप अवलंबून आहे, कारण ती आहे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरच्या पुढचे मुलं मग त्या त्या ग्रुपमध्ये खेळू शकतात, अंडर 19 असो अंडर 14. बऱ्याच वेळा त्यांच्या डेट असतात जून जुलै, त्याचं एक वर्ष कमी होतं, कमी खेळायला मिळतं, आणि तिथंच ते घोटाळे सुरू होतात. घोटाळे काय होतात, मग तो म्हणतो काय माझ्यापेक्षा लहान आहे, मोठा आहे तरी खेळला, पण त्याची बर्थ डेटवर त्याला खेळलं जातं, आणि तिथं वर्ष वर्ष लोकांची वाय गेली. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी बर्थ डेट आपली चेक करावी. दुसरी गोष्ट, आपण खरंच खेळू शकतो, क्रिकेट खेळणं वेगळं आणि क्रिकेटर होणं वेगळं. बॅट धरता आली म्हणजे तो क्रिकेटर होतो असं नाही. मी सुद्धा माझी अकॅडमी असताना मी एका बॉलमध्ये ओळखायचो तो मुलगा की खेळू शकेल का. मी तर पालकांना पूर्ण कल्पना द्यायचो की त्याला नका तुम्ही क्रिकेटर म्हणून, त्याला क्रिकेट खेळू द्या फक्त, कारण त्याच्यात हे स्किल नाही वगैरे वगैरे. आणि परत पालकांनी ते हे केलंय असं त्यांनी स्वतः मुलांकडून या अपेक्षा ठेवायच्या. कारण आयपीएल वगैरे जो पैसा दिसायला लागला यांना असं वाटलं आपलं पोरग 1 लाख रुपये कमवलं, अरे पण त्याचं स्किलच नसेल
1: तर तो कसं कमवेल,
0: तो कसं खेळू शकेल. त्याच्यामुळे त्यांना माझं स्पष्ट सांगणे की मुलाला तुम्ही काय करतो बघा. आणि पालक स्वतः कधी ग्राउंडवर जात नाहीत, तर पोराला पाठवून देतात, नाही गेले 2-3 तास काय तिकडे घालवलतो, असं करून पालक पाठवतात. पालक बघत नाही त्याला खरंच येतं का नाही, मग ठीक आहे प्रत्येक पालकाला खेळ कळतो असं नाही, त्याखा तज्ज्ञ व्यक्तीला विचारावं की बघ रे बाबा त्याला येतं काही, तसं करत नाहीत. आणि मग अपेक्षा भंग झाल्या की चिडचिड, मग ते पोरगे फ्रस्ट्रेशन मध्ये जातं, पालकही जातात मग तिथे घोटाळा सुरू होतो. बरोबर. तेव्हा प्रत्येकाने आपलं किती स्किल आहे स्वतः ओळखावं आणि मग खेळावं, अन्यथा मैदानावर जाऊ पण नाही.
1: बरं, आज आपल्या समवेत ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची संपूर्ण विश्लेषण केलं. त्यांनी विकेट कीपर म्हणून एक जण लौकिक मिळवला आहे त्याविषयी श्रोत्यांना सांगितलं. तर तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर तुमचं.
0: धन्यवाद. मी सुद्धा रेडिओ नगर 90.4 FM तुम्ही आभार मानतो. धोपागडजी तुमचं सुद्धा आभार मानतो खूप. अशी वेळोवेळी संधी मिळाल्याबद्दल मला धन्यवाद. अजून काही माझ्याकडून अपेक्षा असेल तर मला केव्हाही बोलू शकता. धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते ज्येष्ठ क्रिकेटपटू मुकुंद देवगावकर. अजय धोपावकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आपण क्रीडा झेप या कार्यक्रमामध्ये ऐकला. भेटूया क्रीडा झेपच्या पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. तर मंडळी, 60s हिंदी चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता संपूर्ण देशातील तरुण पिढीला आपल्या सौंदर्याने आणि फॅशनने वेड लावले. कपड्याची शिवण असो किंवा चुडीदार कुर्ती असो किंवा केसांची स्टाईल, ज्या अभिनेत्रीने ट्रेंड सेट केला त्या होत्या हिंदी सिनेमाच्या पहिल्या खऱ्या फॅशन आयकॉन, म्हणजेच साधना शिवदासानी. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीमध्ये जन्मलेल्या साधनाजींचे नाव त्यांच्या वडिलांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री साधना बोस यांच्या नावावरून ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि अवघ्या 15व्या वर्षी श्री 420 चित्रपटातील एका गाण्यात कोर्स गर्ल म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची छोटीशी सुरुवात केली. पण साधनाजींच्या प्रवासातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा जगप्रसिद्ध साधना कट. साधनाजींचे कपाळ थोडेसे मोठे होते, त्यामुळे लव इन शिमला या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर थोडे चिंतित होते. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्री ॲड्रे वेबनच्या फॅशनवरून प्रेरणा घेऊन साधनाजींच्या कपाळावर केस पाडणारी एक नवीन फ्रीजेस हेअरस्टाईल तयार केली. सुरुवातीला साधनाजी या हेअरस्टाईलसाठी अजिबात तयार नव्हत्या, पण हा साधना कट इतका प्रचंड गाजला की त्या काळातील भारतातील प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने आपल्या न्हाव्याकडून जाऊन साधना कट करून घेतला होता. साधनाजींच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चला तर मग आठवणीचा हा प्रवास सुरू करूया साधनाजींच्या याच आपल्या पहिल्या सुपरहिट चित्रपटातील गाण्याने. लव इन शिमला ह्या चित्रपटातील गाल गुलाबी किसके हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि जॉय मुखर्जी यांनी, व गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा आणि गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, साधनाजींनी असे रोमॅन्टिक आणि कौटुंबिक चित्रपट केले, तसेच त्यांनी सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये असा काही अप्रतिम अभिनय केला की त्यांना बॉलिवूडची मिस्ट्री क्वीन म्हटले जाऊ लागलं. प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत त्यांनी केलेली सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची त्रयी ओ कौन थी, मेरा साया आणि अनिता हे तिन्ही चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले. पांढऱ्या साडीत धुक्यातून बाहेर येणारी, चेहऱ्यावर एक गुढ स्मित हास्य असणारी आणि रात्रीच्या अंधारात अदृश्य होणारी साधनाजींची भूमिका पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. हो, वो कौन थी चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत साधनाजींनी साकारलेले दुहेरी भूमिका आजही सस्पेन्सची थ्रिलरचा सर्वात उत्तम नमुना मानला जाते. दिग्दर्शक राज खोसला साधनाजींच्या डोळ्यातील गुढचा वापर कॅमेऱ्याचा क्लोजअप शॉटसाठी अतिशय अप्रतिम करायचे. जेव्हा मेरी मेहबूबा चित्रपटात साधनाजींनी बुरखा घातला होता आणि फक्त त्यांचे डोळे दिसत होते, तेव्हा ते डोळे पाहून संपूर्ण देश त्यांच्या प्रेमात पडला होता. संगीतकार मदन मोहन यांचे अमर संगीत, लता मंगेशकर यांचा मधुर आवाज आणि पडद्यावर साधनाजींचे ते रहस्यमय सौंदर्य या समीकरणाने प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. चला, 60 दशकातील हाच ऐतिहासिक क्षण पुन्हा जगूया आणि मदन मोहन साधनाजींचे हे अजरमर गाणी ऐकूया. वो कौन थी या चित्रपटातील लग जागले की फिर ये हसी रात हो ना हो हे गीत ऐकूया. अभिनय केला आहे साधनाजी आणि मनोज कुमार यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. मंडळी, साधनाजींचे रूप जेवढे शांत आणि रहस्यमय होते तेवढाच त्यांच्या नृत्यांमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. लचकत मचकत येणारा नखरा आणि कमालीचा उत्साह असायचा. मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे हे गाणं आठवून बघा. मदन मोहन यांचे क्लासिक संगीत, राजा मेहंदी अली खान यांचे लोकसंगीताला स्पर्श करणारे शब्द आणि आशा भोसले यांचा कडक ऊर्जाने भरलेला आवाज. पण जेव्हा साधनाजी पडद्यावर पारंपरिक नक्षीदार कपड्यामध्ये नृत्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले. बरेली के बाजार में झुमका पडण्याची ही गोष्ट साधनाजींच्या नृत्यामुळे इतकी गाजली की खरोखरच उत्तर प्रदेशातील बरेली शहर आणि तिथला झुमका जगभरात प्रसिद्ध झाला. त्या काळात जेव्हा हे गाणे टॉकीजमध्ये लागायचे तेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये उभे राहून नाचायचे. चित्रीकरणाच्या वेळी साधनाजींनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे 50-60 वर्षांनंतरही लग्न असो, सण असो किंवा पार्टी, झुमका गिरारे हे वाजल्याशिवाय रंगच येत नाही. आपणही या सुपरहिट गाण्याची मज्जा घेऊया. चला तर मग ऐकूया मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे बरेली के बाजार में हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे साधनाजी यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान हे आणि गायन केले आहेत आशा भोसले यांनी.

नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सुरेल गाण्याचा नजराणा सुरू आहे फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. मंडळी, नियतीचे खेळही खूप विचित्र असतात. साधनाजी जेव्हा यशाच्या अगदी शिखरावर होत्या तेव्हा 60 दशकातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप अभिनेत्री बनल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक भयंकर वादळ आले. त्यांना हायपोथायरॉइडिझम नावाचा गंभीर आजार झाला. ह्या आजाराचा थेट परिणाम त्यांच्या सुंदर डोळ्यांवर झाला आणि त्यांचे डोळे सुजल्यासारखे दिसू लागले. एका अत्यंत सुंदर ग्लॅमर्स आणि जिच्या डोळ्यांवर देश फिदा होतं अशा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी मानसिक परीक्षा होती. उपचारासाठी त्या अमेरिकेला बोस्टन येथे गेल्या. तिथे काही शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करून शंतकाम आणि एक फूल दो माला यासारखे हिट चित्रपट दिले. पण हळूहळू त्यांनी चित्रपटांमधून स्वतःला बाजूला केले. साधनाजी अतिशय स्वाभिमानी आणि कणखर स्त्री होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या चाहत्यांच्या मनात माझी तीच सुंदरता तरुण आणि ग्लॅमर साधना राहू दे. मला वृद्ध किंवा आजारी रूपात लोकांनी पाहावे असं मला वाटत नाही. म्हणूनच चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर साधनाजींनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मीडियासमोर कॅमेऱ्यापुढे येणे पूर्णपणे बंद केले. त्या नेहमी काळा चष्मा वापरूनच बाहेर पडायच्या. वयाच्या अवघ्या 35-36 वर्षी त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा म्हटले. पण लोकांच्या हृदयावरील त्यांचे राज्य कधीच संपले नाही. चला त्यांच्या याच सुंदर रूपाची आठवण करून देणारे गाणे ऐकूया. मेरा साया या चित्रपटातील तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि सुनील दत्त यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान यांनी. गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हिंदी सिनेमाची सौंदर्यवती आणि मिस्ट्री क्वीन साधना यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, फॅशन, सस्पेन्स, संघर्ष आणि स्वाभिमानाची एक भावूक सुवर्णपान उलटले. 25 डिसेंबर 1915 रोजी वयाच्या 74व्या वर्षी साधनाजींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पती आर के नय्यर यांच्या निधनानंतर शेवटच्या काळात त्या अगदी एकांकी आयुष्य जगल्या. त्या आज आपल्या भौतिकदृष्ट्या नसतील, पण त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीला दिलेले साधना कट, चुडीदार कुर्त्यांची फॅशन आणि त्यांची सातबहारा गाणी आज कित्येक दशकानंतरही प्रेक्षकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत आहेत. आजही जेव्हा जेव्हा रेडिओवर किंवा कुठेही लग जंगली हे गाणं वाजतं, तेव्हा प्रत्येक संगीत रसिकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं आणि साधनाजींचा तो शांत सुंदर चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आठवणीतील गाणीमध्ये आजचा हा साधनाजी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90 11 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया मेरा साया चित्रपटातील नैनो में बद्रा छाये हे गीत. अभिनय केला आहे साधना यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.